श्रोते हो, आज आहे दिनांक 19 मे 2026। आजच्या प्रसारणाची सुरुवात करूया मंगलध्वनीने।

0: आकाशवाणी एफएम रेनबो 107.1 मेगाहर्ट्ज म्युझिकली योर्स
1: 107.1 मेगाहर्ट्ज वर श्रोते हो, ही आहे आकाशवाणीच्या मुंबई केंद्राची एफएम रेनबो वाहिनी. वंदन या कार्यक्रमामध्ये भक्ती संकेतांच्या साथीने तुमचं मनापासून स्वागत आहे.

संत मुक्ताईबद्दल आपण बोलत होतो. संत मुक्ताईने आपल्या दादाला म्हणजेच ज्ञानेश्वर माऊलींना दाराच्या पलीकडे बंद केलेलं पाहून ते ताटीचं दार उघडण्यासाठी अनेक विनवण्या केल्या. पण या सगळ्या मार्गांनी जाऊनही ज्ञानदादा काही ताटीचं दार उघडेना तेव्हा हळवी झालेली मुक्ताई म्हणते, लडीवाळ मुक्ताबाई जीव मुद्दल ठाई सेठाई, तुम्ही तरुण विश्वतारा, ताटी उघडा ज्ञानेश्वरा. अखेर जेव्हा ज्ञानदेवांनी ताटीचे दार उघडले त्यानंतर आयुष्यात त्यांच्या हातून अलौकिक कार्य घडले जे आपल्याला ज्ञात आहे. ज्ञानदेवांच्या अलौकिक कार्याला निवृत्तीनाथांची कृपा, मुक्ताबाईंची ध्येय स्वप्नांची जाणीव होती. समाजाभिमुख आणि अत्यंत अर्थपूर्ण अशी मुक्ताबाईच्या अभंग रचना आहेत. मुक्ताबाईंनी ताटीचे अभंग लिहिले त्याचप्रमाणे, अखंड जायला देवाचा शेजार, कार्य अहंकार नाही गेला, मान अपमान वाढविसी, हेवा दिवस असता हा तिघेसी, अशा स्वरूपाचे विचारही आपल्या अभंगांतून मांडले. मुक्ताबाईंचे विचार साधे पण परखड होते. मराठीतील पहिल्या कवयित्री म्हणून आज देखील त्यांचा नामोल्लेख होतो. ज्ञानबोध या ग्रंथाचंही त्यांनी लेखन केलं, ज्यामध्ये निवृत्तीनाथ आणि मुक्ताबाई यांचा संवाद आलेला आहे. या भावंडांनी आपल्याला कुटुंबाशी कसं एकरूप राहावं हे शिकवलं. या भावंडांनी आपल्याला आपल्या भावंडांची किती मायेने काळजी घ्यावी आपण हे शिकवलं. या भावंडांनी आपल्याला कितीही संकट समोर असू दे मोठं, तरीसुद्धा छोटी छोटी पावलं टाकून आपण त्या संकटातून पार जाऊ शकतो हे सुद्धा शिकवलं. वंदन या कार्यक्रमामध्ये पुढील भक्तिगीत.

येण्याची वेळ झालेली आहे. तेव्हा श्रोते हो, तुमच्या या मित्राला प्रणयला अनुमती द्या. ठीक 6 वाजता आपण ऐकू शकणार आहात दिल्ली केंद्रावरून प्रसारित होणारं हिंदीतलं बातमीपत्र, जे आम्ही सहक्षेपित करू. त्यानंतर पुन्हा इथेच याच ठिकाणी भेटणार आहोत FM रेनबो वाहिनीवर ठीक 6:05 रेनबो फंडे या कार्यक्रमामध्ये. आपण ऐकत रहा 107.1 MHz वर आकाशवाणीच्या मुंबई केंद्राची FM रेनबो वाहिनी.

0: आकाशवाणी FM रेनबो 107.1 मेगाहर्ट्ज म्युझिकली योर्स
1: 107.1 मेगाहर्ट्ज वर मित्रांनो आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या मुंबई केंद्राची FM रेनबो वाहिनी रेनबो फंडे या कार्यक्रमाची करत आहोत आपण आता सुरुवात. तुमच्यासोबत आहे मी तुमचा मित्र तुमचा सखा तुमचा दोस्त प्रणय.
2: फेसबुक इन स्काय व्हाट्सअप इन लाइफ मान मोड काम इथेनो आराम सो स्टार्ट अप योर डे विथ रेनबो फंडे. रेनबो फंडे
3: रेनबो फंडे रेनबो फंडे
2: म्यूजिकल साथ रियल लाइफ बात सिनेमा नाटक भटकर इतिहास स्टार्ट अप योर डे विथ रेनबो फंडे रेनबो फंडे
3: रेनबो फंडे रेनबो फंडे.
1: आज दिनांक 19 मे वार मंगळवार. रेनबो फंडे या कार्यक्रमामध्ये वेगवेगळ्या विषयांबद्दल बोलणार आहोत. आपल्या गप्पा रंगणार आहेत. तुम्ही त्या बाजूला असणार आहात मी या बाजूला असणार आहे. पण गाणी आणि संवाद आहे आपल्याला जोडणारं माध्यम. सकाळची प्रसन्न सुरुवात आपण आपल्या परीने करतो या पृथ्वीवरही ती सुरुवात होते. अतिशय सुंदर शब्दात ती सुरुवात आलेली आहे या गीतामध्ये. आपल्या रेनबो फंडेची सुरुवात करूया याच.

0: पुढील 24 तासांसाठी हवामानाचा अंदाज याप्रमाणे आहे. मुंबई शहर आणि उपनगरात आकाश अंशतः ढगाळ असण्याची शक्यता आहे. त्यासोबत कमाल तापमान 34 अंश सेल्सिअस आणि किमान तापमान 27 अंश सेल्सिअस असण्याची शक्यता वेधशाळेने वर्तवली आहे. आपण ऐकलं हवामान वृत्त आणि हवामानाचा अंदाज.
1: जैसे कि आप जानते हैं, विविध भारती हर महीने करता है अपनी एक महफिल सृजन भारती. इस बार सृजन भारती लेकर आ रहा है लोक संगीत की भीनी खुशबू और कुछ दिलचस्प बातों का गुलदस्ता. और ये कार्यक्रम होगा एक मुक्ताकाशी रंगमंच पर. 21 मई शाम 6:30 पर लोक संगीत और कुछ दिलचस्प बातों से सजा रंगारंग कार्यक्रम. आयोजन स्थल है ज्ञान सागर मुक्ताकाशी ऑडिटोरियम रघुनाथ टावर के सामने देवीदास लेन बोरीवली पश्चिम मुंबई. प्रवेश बिल्कुल मुफ्त. आप सभी खुद आएं और अपने दोस्तों को लेकर आएं.
2: नमस्कार, मी केदार शिंदे. आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबईची FM रेनबो वाहिनी. मस्त मस्त गाणी, गप्पा मुलाखती याचा आनंद जरूर घ्या. ऐकत रहा FM रेनबो.

श्रोतेहो जाणून घेऊया हवामान वृत्त आणि हवामानाचा अंदाज. काल मुंबई शहर आणि उपनगरात आकाश अंशतः ढगाळ होतं. कमाल तापमान कोलाबा येथे 35 अंश सेल्सिअस तर सांताक्रूज येथे 34 अंश सेल्सिअस, किमान तापमान कोलाबा येथे 27 अंश सेल्सिअस आणि सांताक्रूज येथे 27 अंश सेल्सिअस.

0: डॉक्टर परीक्षित ठेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक पिंपरी चिंचवड, सांधे दुखी, गुडघे दुखी आणि मणके दुखीवर विना ऑपरेशन आणि 100% खात्रीशीर उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित ठेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक 95 95 24 25 59.
1: नमस्कार, मी सिद्धार्थ मेनन आणि तुम्ही ऐकताय FM रेनबो 107.1 MHz वर.
2: FM रेनबो 107.1 MHz वर. मंडळी, आज आपण बोलणार आहोत अशा व्यक्तिमत्वाबद्दल ज्यांनी केवळ कारखाने उभे केले नाहीत तर आधुनिक भारताच्या स्वावलंबनाचा पाया रचला. ते व्यक्तिमत्व म्हणजे भारतीय उद्योगाचे जनक जमशेदजी टाटा. एका सामान्य कुटुंबात जन्मलेल्या जमशेदजींनी गुलामगिरीच्या कालखंडात आपलं बालपण जगत असताना एक अद्भुत स्वप्न पाहिलं होतं. भारताला औद्योगिक क्षेत्रात जगात अव्वल बनवण्याचं ते स्वप्न होतं. 1868 बोलतोय आपण, त्या काळात अवघ्या 21,000 रुपयांमधून त्यांनी त्यांच्या उद्योगाची स्थापना केली. जेव्हा इंग्रज म्हणायचे सुद्धा की भारतीयांना पोलाद बनवता येत नाही किंबहुना भारतीयांना काही जमूच शकत नाही म्हणून त्यांना आमचा आधार गरजेचा आहे, तेव्हा जमशेदजींनी इंग्रजांच्याच आव्हानाला उत्तर देत झारखंडमध्ये देशातील पहिला भव्य पोलाद कारखाना सुरू करून दाखवला. आणि आज तेच शहर त्यांच्या सन्मानार्थ जमशेदपूर या नावानं ओळखलं जातं. त्यांचं असं मानणं होतं की देशाची प्रगती करायची असेल तर पोलाद, स्वस्त वीज आणि उच्च शिक्षण या 3 गोष्टींची गरज आहे. आज आपण पाहतोय याच 3 गोष्टींसाठी आपल्या देशाची ओळखसुद्धा पणाला लागू शकते. तर त्या काळात त्यासाठी त्यांनी मुंबईला वीज देण्यासाठी टाटा पॉवरची संकल्पना मांडली. देशातील वैज्ञानिकांना प्रोत्साहन देण्यासाठी बंगळुरू इथे IISC इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्सची स्थापना केली. पुन्हा मुंबईची शान, महाराष्ट्राची शान, भारताची शान असणारे कित्येक वेगवेगळे प्रकल्प, वेगवेगळे हॉटेल्स त्यांनी सुरू करण्याचा विचार मांडला. ती दूरदृष्टी आज आपल्याला पटती आहे. आज आपल्याला जाणवत आहे की तेव्हाचा तो विचार किती गरजेचा होता. ते केवळ पैशाने श्रीमंत नव्हते तर मनानेही मोठे होते. कामगारांना भविष्य निर्वाह निधी, वैद्यकीय रजा आणि पेन्शन देणारे ते भारतातले पहिले उद्योजक होते. गेल्या 100 वर्षात असं एक अहवालामध्ये आलेलं आहे की गेल्या 100 वर्षात जगातील सर्वात मोठे

दानशूर, जर आपण यादी तयार केली तर जमशेदजी टाटा यांचं नाव पहिल्या क्रमांकावर येऊ शकतं. त्यांनी आपली संपत्ती स्वतःसाठी नाही तर देशासाठी दान केली. देशासाठीच त्यांनी आपल्या संपत्तीचा, संपन्नतेचा उपयोग केला. 19 मे 1904 रोजी आजच्या दिवशी त्यांनी या जगाचा निरोप घेतला, पण त्यांनी दिलेला देशप्रेमाचा विचार आजसुद्धा जिवंत आहे. आज आपणसुद्धा त्यांच्या या महान कार्यातून प्रेरणा घेऊया, आणि फक्त आज नाही तर घेत राहूया ही प्रेरणा, आणि त्याच प्रेरणेतून देशाच्या प्रगतीत आपलं योगदानसुद्धा देऊया.

भारतावर इंग्रजांचं राज्य असताना एका इंग्रज अधिकाऱ्याचा मुलगा, ज्याचा जन्म भारतात झाला, त्यानंतर हा इंग्रज अधिकाऱ्याचा मुलगा भारतातच राहिला, भारतीयच बनला आणि पुढे मोठा आणि प्रसिद्ध लेखक झाला. भारताला स्वातंत्र्य मिळालं पण त्यानंतरही अर्थातच हा इंग्रज अधिकाऱ्याचा मुलगा भारत सोडून गेला नाही, तर आजसुद्धा उत्तराखंडमधील मसुरीच्या सुंदर आणि निसर्गरम्य परिसरात आपलं जीवन जगत आहे. त्या काळात जन्माला येऊनसुद्धा आजच्या काळात त्याच्या लेखणीच्या जोरावर प्रसिद्ध लेखक आहेत, कादंबरीकार आहेत, तर त्यांच्या लेखणीच्या जोरावर समाज माध्यमं, ज्याला आपण सोशल मीडिया म्हणतो, इन्स्टा

इंस्टाग्राम, फेसबुक, यूट्यूब या सगळ्यावर ते प्रसिद्ध आहेत. आपण बोलतोय अशा लेखकाबद्दल ज्याचं नाव आहे रस्किन बॉन्ड. शालेय शिक्षण हिमाचल प्रदेशच्या एका शाळेमध्ये झालं. 8 वर्षाचे असतानाच आईबाबांपासून थोडंसं वेगळं राहावं लागलं. बाबांवर तर विशेष प्रेम होतं त्यांचं. 10व्या वर्षीच त्यांनी त्यांच्या वडिलांना गमावलं आणि मग त्यानंतर डेहराडूनमध्ये निसर्गाच्या साथीने तिथे जो निसर्ग त्यांनी अनुभवला, तिथे जे जगणं त्यांनी अनुभवलं, त्या सगळ्याने प्रेरित होऊन इंग्रजीमधून त्यांचं लिखाण जगप्रसिद्ध झालं खरं, पण वयाच्या 16व्या वर्षी त्यांनी पहिली कथा लिहिली होती. त्यानंतर पुढे फ्लाईट ऑफ पिजन्स, अँग्री रिव्हरसारख्या अनेक कथा कादंबरी लिहिल्या. 1957 त्यांची पहिली कादंबरी द रूम ऑन द रूफ, याला जॉन लेवेलिन राईस पुरस्कार मिळाला होता. शेकडो पुस्तकं आणि कादंबरी लिहिणारे रस्किन बॉन्ड यांना 99 पद्मश्री, पुढे 2014 पद्मभूषण पुरस्कारानं देखील सन्मानित करण्यात आलं. सुरुवातीच्या काळात काही वर्तमानपत्रांसाठी लेखन, त्यांच्या कादंबरीवर नंतरच्या काळामध्ये चित्रपटसुद्धा आले. बॉलिवूडमध्ये शशी कपूर यांनी 80च्या दशकात जुनून हा चित्रपट त्यांच्याच फ्लाईंग ऑफ पिजन्स यावर आधारित निर्माण केला. याशिवाय भरपूर वेगवेगळ्या कलाकृती ज्या जन्माला आल्यानंतर त्यांची मूळ प्रेरणा रस्किन बॉन्ड यांच्या कादंबरीमध्ये होती. आज 90 वर्षाच्या पुढे जीवनप्रवास त्यांचा सुरू असताना सध्या ते मसुरीमध्ये आपलं जीवन जगत आहेत. शांत वातावरणात तिथल्या त्यांनी अनेक पुस्तकं लिहिली जी वाचून आपल्याला वेगळं समाधान मिळतं. एक वेगळी वाट निवडावी लागते जर आपल्याला काहीतरी वेगळं करून दाखवायचं असेल. त्या काळामध्ये आपलं मूळ इथे नसताना इथेच आपलं मूळ शोधणं हे काही सोपं नव्हतं, पण त्यांनी ते केलं, वेगळी वाट निवडली. रस्किन बॉन्ड यांच्याबद्दल आपण बोललो, याचं कारण अर्थात प्रत्येक गोष्टीचं एक महत्त्वाचं कारण असताना आपण आपल्या रेनबो फंडे या कार्यक्रमामध्ये वेगवेगळ्या विषयांवर बोलतो, कारण त्या दिवशीची निमित्त तितकी सुंदर असतात. आज त्यांचा वाढदिवस. रस्किन बॉन्ड यांना खूप खूप शुभेच्छा.

0: डॉक्टर परीक्षित ठेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक पिंपरी चिंचवड, सांधे दुखी, गुडघे दुखी आणि मणके दुखीवर विना ऑपरेशन आणि 100% खात्रीशीर उपचार आहेत. संपर्क 9595924259. डॉक्टर परीक्षित ठेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक 9595924259.
1: नमस्कार श्रोते हो, मी अभिजित खांडकेकर. विश्वसनीय बातम्या, सुरेल गाणी, मनोरंजन आणि माहितीची सप्तरंगी कमान, आकाशवाणी मुंबईची रेनबो वाहिनी छान ऐकत रहा. 107.1 MHz वर आकाशवाणी मुंबईची FM रेनबो वाहिनी.
2: मित्रांनो, आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या मुंबई केंद्राची FM रेनबो वाहिनी. मंडळी, मानवी नातेसंबंधांच्या अनेक वेगवेगळ्या कोनांतून विचार करून आशय घन नाट्यसंहिता लिहिणारे, मानवी अस्तित्वातील परस्पर विरोधी रंग घेऊन समाजातील वेगवेगळ्या विचारांचा आपल्या कलाकृतीतून शोध घेणारे आणि रचनेच्या दृष्टीने देखील नाट्यसंहितेत प्रयोगशीलता आणणारे मराठी नाटककार म्हणून विजय तेंडुलकर यांचा नावलौकिक आहे. महत्त्वाचे भारतीय नाटककार ते ठरले, तसेच सशक्त पटकथाकार म्हणून देखील त्यांनी काम केलं. त्यांच्या काही नाटकांवर आधारित चित्रपटसुद्धा आले. मुंबईमध्ये जन्म झाला. 1928 साली जन्मानंतर त्या काळचा मुंबईतला त्यांचा बालपणातला किशोरवयापर्यंतचा प्रवास

त्यांनी मुंबई पाहिली, गिरणगाव पाहिलं, त्यांनी भारताची स्वातंत्र्य चळवळ पाहिली, पत्रकारिता केली, आणि त्यांच्यामध्ये मुरलेलं माणूसपण, त्यांच्यामध्ये मुरलेल्या जाणीवा पुढे त्यांच्या लेखणीतून आपल्यापर्यंत पोहोचल्या. प्रतिभावान नाटककार म्हणून त्यांना केवळ महाराष्ट्रात नव्हे तर देशभरात मान्यता मिळाली. शांतता कोर्ट चालू आहे या नाटकाचं 16 भारतीय भाषांमध्ये रूपांतर होऊन देशभर त्याचे प्रयोग झाले. पुढे BBC या वाहिनीसाठी त्याचं नाटक चित्रितसुद्धा झालं. आणि हे आपण 1963 साली आलेल्या नाटकाबद्दल बोलत आहोत, म्हणून याबद्दल बोलणं, ह्याबद्दल काळक्रम समजून घेणं तितकं जास्त महत्त्वाचं ठरतं. गिधाडे, सखाराम बाइंडर, घाशीराम कोतवाल, पाहिजे जातीचे, कमला, कन्यादान अशा नाटकांसह एकूण 27 नाटकं, 25 एकांकिका, 16 बालनाट्ये त्यांनी लिहिली. यातल्या पाहिजे जातीचे या नाटकावर आधारित एक चित्रपट 2023 साली आला, या चित्रपटाचं शीर्षकही पाहिजे जातीचे असंच होतं. त्यातलं गाणं आता ऐकूया आपण.

विजय तेंडुलकर यांच्याबद्दल आपण आज बोलत आहोत मित्रांनो. याचं कारण आज आहे विजय तेंडुलकर यांचा स्मृतिदिन. त्यांच्या नाटकाचं आणखी एक वैशिष्ट्य असं होतं की सहज अभिनयाला सुयोग्य, नटाच्या गळ्यातून सहज उतरेल अशी खास सहज संवादशैली. बरं, संवाद साधेपणाचे म्हणजे असं म्हणूया आपण रोजच्या व्यवहारातले असून देखील आशयाचं गांभीर्य कमी होणार नाही याची काळजीसुद्धा त्यांनी घेतलेली दिसून येते. रंगमाध्यमाच्या भानातच, नाट्यरचनेतच एक वेगळं तंत्र सामावून जात होतं. म्हणजे आजसुद्धा जेव्हा विजय तेंडुलकर लिखित नाटकं रंगभूमीवर येतात किंवा आधीच रंगभूमीवर आलेल्या नाटकांचं पुनरुज्जीवन होतं तेव्हासुद्धा आपल्याला काहीतरी नवं गवसत आहे का, की आपण ही कलाकृती पाहिली तरी आपल्याकडून काही निसटत आहे का, ही एक भावना कायम प्रेक्षकांच्या मनात राहते. बऱ्याच वेगवेगळ्या गोष्टी त्यांनी आपल्या लिखाणातून आपल्यासमोर आणल्या. त्यांच्या लेखनशैलीवर अनेक वादविवादसुद्धा झाले पण ती कालातीत होती. अशा पद्धतीच्या दृष्टिकोनाची भारतीय समाजाला किती आवश्यकता होती, ही भूमिका त्यांची शेवटपर्यंत ठाम राहिली. त्यांनी नाटकासोबतच चित्रपटांच्या पटकथा देखील लिहिल्या. जसं पाहिजे जातीचे या नाटकावर आधारित चित्रपटातलं गाणं आपण ऐकत आहोत, तसं सामना, सिंहासन, उंबरठा, आक्रीत या चित्रपटांच्या पटकथा त्यांनी लिहिल्या. आणि अर्थात चित्रपटांची नावं ऐकता क्षणी आपल्याला लक्षात येतं, आपल्याला अंदाज येतं मुळातच लिखाणावर त्यांची किती घट्ट पकड होती. भारत सरकारने पद्मभूषण पुरस्कार देऊन त्यांचा गौरव केला 1984 साली. आणि आज आपण 2026 आहोत. मागे वळून, बरं मागे वळून पाहताना आपल्याला खूप दूरदृष्टीने, खरं पाहता हा शब्दसुद्धा इथे वापरता येईल का नाही शंका आहे, पण एका वेगळ्या दृष्टिकोनातून हा बरोबर शब्द जमेल मला वाटतं, वेगळ्या दृष्टिकोनातून आपण जेव्हा मागे वळून पाहू तेव्हा आपल्याला कळतं सामाजिक संघर्षाचे संवेदनाक्षम साक्षीदार, मानवी नात्यांचा कणखरपणे अनुभव देणारे लेखक, नाटक आणि इतर माध्यमांवर पकड असणारे कलावंत, सतत नवे नवे प्रयोग करणारे आणि प्रेक्षकांना वाचकांना वेगळा अनुभव देणारे एक लक्षणीय व्यक्तिमत्व म्हणून विजय तेंडुलकर हे नाव ठळकपणे पुढे येतं. त्यांच्या स्मृतिदिनी विनम्र अभिवादन. पाहिजे जातीचे या चित्रपटातील हे एक गाणं 107.1 MHz आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या मुंबई केंद्राची FM रेनबो वाहिनी.

0: नमस्कार श्रोते हो, मी वंदना गुप्ते आपल्या सर्वांची सकाळ सुरेल करणारी आकाशवाणी मुंबईची FM रेनबो वाहिनी म्हणजे आनंदाची लयलूट। दररोज आनंद घेत रहा आणि समृद्ध व्हा।
1: WhatsApp in life, man more calm. Ethano aram, so start up your day with Rainbow Fun Day. Rainbow Fun Day.

डॉक्टर परीक्षित ठेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक पिंपरी चिंचवड, सांधे दुखी, गुडघे दुखी आणि मणके दुखीवर विना ऑपरेशन आणि 100% खात्रीशीर उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित ठेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक 95 95 24 25 59.

107.1 मेगाहर्ट्सवर मित्रांनो आपण ऐकत आहात होय रेनबो फंडे हा कार्यक्रम सुरू आहे. तुम्ही या कार्यक्रमामध्ये जी सोबत करता व्हॉट्सअपच्या माध्यमातून, काही अपरिहार्य कारणास्तव दूरध्वनीद्वारे काहींचा संपर्क होऊ शकत नसेल तर त्यासाठी मनापासून दिलगिरी व्यक्त करतो. आणि मला खात्री आहे मनापासून दिलगिरी व्यक्त केली जात असेल तर आपण श्रोते मोठेपणाने तिचा स्वीकार देखील कराल. तर तुमची जी सोबत असते व्हॉट्सअपच्या माध्यमातून त्यातून देखील तुम्ही बऱ्याच वेगवेगळ्या गोष्टी गमतीजमती सांगत असता, त्याने सुद्धा आमचा हुरूप वाढत असतो आणि या कार्यक्रमाची मजा आणखीन वाढते. म्हणजे जर अनेक श्रोत्यांना आकाशवाणीच्या वेगवेगळ्या कार्यक्रमांचा आनंद मिळत असेल तर त्यातही मोठा

वाटा हा श्रोत्यांचाच आहे. त्यामुळे ही जी मजा आहे ही स्वप्नील बांदोडकर यांच्या आवाजातून जी काही व्यक्त होते फार सुंदररित्या व्यक्त होते. आहे मजा जशी आपल्या कार्यक्रमात तशी आहे मजा जगण्यात या.

0: श्रोते हो, एखादी वास्तू इमारत नव्याने बांधताना आणि जुन्या ऐतिहासिक वास्तूचं जतन संवर्धन करताना अनेक बाबींचा विचार करावा लागतो. याविषयी वास्तुविशारद ग्रीष्मा नंदापूरकर यांची मुलाखत.
1: जेव्हा आपण एखादी नवीन वास्तू बनवतो तिचा इम्पॅक्ट फक्त तेवढ्या लिमिटेड जमिनीवर नसतो, आजूबाजूला रोडवर. माझ्या बिल्डिंगने बाजूच्या बिल्डिंगला लाइट आणि शॅडो मिळणार नाहीये, त्यांची हवा ब्लॉक होऊ शकते पासून विचार करायचा असतो खरं.
2: उद्योग मंत्र या मालिकेत ग्रीष्मा नंदापूरकर यांची मुलाखत अवश्य ऐका. मंगळवारी 19 मे रोजी दुपारी 12 वाजता वनिता मंडळ कार्यक्रमात अस्मिता वाहिनीसह महाराष्ट्रातल्या सर्व आकाशवाणी केंद्रांवरून तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवरही वनिता मंडळ.
3: श्रोते हो, मुलांना शिकवणं हे मुळातच अवघड काम असतं. त्यातून ती मुलं विशेष प्रकारची असतील तर त्यासाठी विशेष प्रशिक्षणाबरोबरच सामाजिक उत्तरदायित्वाची भावना आणि समर्पित वृत्ती असणंही गरजेची असते. कर्णबधीर मुलांसाठी शाळा चालवणाऱ्या वर्षा वैद्य यांच्या संवादातून आपल्याला हेच जाणवेल.
4: माझी देवाकडे हीच प्रार्थना आहे की आम्हाला जेवढी अंगात ताकद आहे तोपर्यंत आम्हाला ही अशीच मुलं घडवण्याची ताकद देव आणि त्यांच्या चेहऱ्यावर जे आम्ही हसू आणू शकतोय, त्यांच्या पालकांवर जो चेहऱ्यावर आनंद येतोय तो आनंद असाच त्यांचा टिकून राहावा.
3: अवश्य ऐका दायित्व समाजाचे. वर्षा वैद्य यांची मुलाखत मंगळवारी 26 मे रोजी दुपारी 12 वाजता वनिता मंडळात अस्मिता वाहिनीसह महाराष्ट्रातील सर्व केंद्रांवर तसंच न्यूज ऑन AIR ॲपवरही.

0: आकाशवाणी एफएम रेनबो 107.1 मेगाहर्ट्ज म्युझिकली योर्स
1: 107.1 मेगाहर्ट्ज वर ही आहे आकाशवाणीच्या मुंबई केंद्राची एफएम रेनबो वाहिनी. रसिक श्रोते हो, वेळ झालेली आहे पद्म मानकरी या मालिकेची.

पद्म मानकरी या मालिकेअंतर्गत आज आपण बोलणार आहोत पंजाब येथील आध्यात्मिक क्षेत्रात दीर्घकाळ कार्यरत असणारे पद्मश्री संत निरंजन दास यांच्याबद्दल. जालंधर येथील डेरा सचखंड बल्लाचे प्रमुख संत निरंजन दास यांना पद्मश्री पुरस्कार जाहीर झाला आहे. हा पुरस्कार त्यांच्या दीर्घकालीन आध्यात्मिक आणि सामाजिक योगदानाची विशेषतः समाजाच्या आणि दलित समुदायाच्या उत्थानासाठी त्यांनी केलेल्या कार्याची दखल घेतो. 75 अधिक वर्षांपासून आध्यात्मिक प्रमुख म्हणून कार्यरत असलेले ज्यांनी सर्वानदास चॅरिटेबल नेत्र रुग्णालय आणि सर्वानदास मॉडेल स्कूलची स्थापना केली आणि दुःखमुक्त भूमी लँड विदाऊट सॉरो जिथे सर्व लोक भीती आणि गरिबीशिवाय जगतात या आदर्शाचा प्रसार केला अशा शब्दामध्ये त्यांच्या कार्याचा गौरव करण्यात येतो. सामाजिक सलोखा सेवा आणि मानवता या मूल्यांना अधिक बळकट करण्यासाठी त्यांनी मनापासून प्रयत्न केला. ही संपूर्ण राष्ट्रासाठी अभिमानाची बाब आहे की या क्षेत्रात कार्य करणाऱ्या संत निरंजन दास यांना पद्मश्री जाहीर झालाय. आपण सर्व जाती धर्माच्या लोकांनी एक भावनेने जगावं हे वर्षानुवर्ष बोलत आहोत, त्यासाठी कोणीतरी कृती करणं गरजेचं असतं, जी संत निरंजन दास यांनी केली. जालंधर जिल्ह्यातील बल्लान या गावात स्थित असलेला डेरा सचखंड बल्लान हा या प्रदेशातील दलित आणि रविदासी या समुदायाच्या प्रभावाचं एक प्रमुख केंद्र मानला जातो. तसेच या केंद्राचा राजकीय सामाजिक आरोग्य सांस्कृतिक शैक्षणिक अशा सर्व क्षेत्रांवर मोठा प्रभाव आहे. संत निरंजन दास यांच्या या सामाजिक कार्यास अनेकानेक शुभेच्छा.

0: श्रोते हो, मुलांना शिकवणं हे मुळातच अवघड काम असतं. त्यातून ती मुलं विशेष प्रकारची असतील तर त्यासाठी विशेष प्रशिक्षणाबरोबरच सामाजिक उत्तरदायित्वाची भावना आणि समर्पित वृत्ती असणंही गरजेची असते. कर्णबधीर मुलांसाठी शाळा चालवणाऱ्या वर्षा वैद्य यांच्या संवादातून आपल्याला हेच जाणवेल.
1: माझी देवाकडे हीच प्रार्थना आहे की आम्हाला जेवढी अंगात ताकद आहे तोपर्यंत आम्हाला ही अशीच मुलं घडवण्याची ताकद देव आणि त्यांच्या चेहऱ्यावर जे आम्ही हसू आणू शकतोय, त्यांच्या पालकांवर जो चेहऱ्यावर आनंद येतोय तो आनंद असाच त्यांचा टिकून राहावा.
0: अवश्य ऐका दायित्व समाजाचे. वर्षा वैद्य यांची मुलाखत मंगळवारी 26 मे रोजी दुपारी 12 वाजता वनिता मंडळात अस्मिता वाहिनीसह महाराष्ट्रातील सर्व केंद्रांवर तसंच न्यूज ऑन एअर ॲपवरही.
2: ठीक 7:10 आपण ऐकू शकणार आहात पुणे केंद्रावरून प्रसारित होणारं प्रादेशिक बातमीपत्र. 7:20 पुन्हा.
3: आकाशवाणी पुणे, प्राची गावस्कर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. विधान परिषदेच्या 16 जागांसाठीच्या द्वैवार्षिक निवडणुकीचं वेळापत्रक जाहीर. 18 जूनला मतदान आणि 22 जूनला मतमोजणी होणार. अहिल्यानगर जिल्ह्यातील संरक्षण साहित्य उद्योगाचं 23 मे रोजी उद्घाटन. सिंधुदुर्ग जिल्ह्यात नौदलाच्या निवृत्त युद्ध नौकेचं रुपांतर पर्यटन केंद्रात. समुद्र तळाशी साकारणार पर्यटन केंद्र. नीट पेपरफुटी प्रकरणी खासगी शिकवणी वर्गचालक शिवराज मोटेगावकर याला पुण्यातून अटक. आणि पालघर जिल्ह्यात रस्ते अपघातात 13 जणांचा मृत्यू, 20 जखमी. आता सविस्तर बातम्या. केंद्रीय निवडणूक आयोगानं महाराष्ट्र विधान परिषदेच्या 16 जागांसाठीच्या द्वैवार्षिक निवडणुकीचं वेळापत्रक जाहीर केलं आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांमधून निवडून द्यायच्या सोलापूर, अहिल्यानगर, ठाणे, जळगाव, सांगली, सातारा, नांदेड, यवतमाळ, पुणे, भंडारा, गोंदिया, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, नाशिक, वर्धा, चंद्रपूर, गडचिरोली, अमरावती, धाराशिव, लातूर, बीड, परभणी, हिंगोली आणि छत्रपती संभाजीनगर जालना या 16 मतदारसंघांमधल्या सदस्यांचा कार्यकाळ संपल्यानं ही निवडणूक होणार आहे. यासह चंद्रशेखर बावनकुळे विधानसभेत निवडून आल्यामुळं त्यांनी विधान परिषद सदस्यत्वाचा राजीनामा दिल्यानं रिक्त झालेल्या एका जागेसाठी ही निवडणूक होणार आहे. याबाबतची अधिसूचना येत्या 25 तारखेला जारी होईल. 1 जूनपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करता येतील तर 4 जूनपर्यंत उमेदवारी मागे घेता येईल. मतदान 18 जून रोजी होणार असून 22 जूनला मतमोजणी होईल. याबरोबरच संबंधित क्षेत्रात आदर्श आचारसंहिता लागू झाली आहे. अहिल्यानगर जिल्ह्यात संरक्षण साहित्य उत्पादन उद्योग उभा राहत आहे. शिर्डीमधील सावळी विहीर औद्योगिक वसाहतीत उभारण्यात आलेल्या तोफगोळा उत्पादन प्रकल्पाचं उद्घाटन येत्या 23 मे रोजी संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांच्या हस्ते होणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी असतील. या प्रकल्पामुळे अहिल्यानगर जिल्हा देशातील महत्वाचं संरक्षण उत्पादन केंद्र म्हणून विकसित होणार असल्याची माहिती जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि ग्लोब फोर्ज लिमिटेडचे संचालक आणि चेअरमन रविकांत यांनी काल पत्रकार परिषदेत दिली. पंतप्रधान नरेंद्र मोदी काल ओस्लो इथं भारत नॉर्वे व्यापार आणि संशोधन शिखर संमेलनात सहभागी झाले. त्यांनी नॉर्वेचे पंतप्रधान जोनास गहर स्टोर यांच्याशी शिष्टमंडळ स्तरावर चर्चाही केली. स्वच्छ ऊर्जा क्षेत्रात सहकार्य वाढवणं, हरित धोरणात्मक भागीदारी दृढ करण्याविषयी दोन्ही नेत्यांमध्ये सहमती झाली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना नॉर्वे आणि स्वीडन या दोन्ही देशांनी आपल्या सर्वोच्च पुरस्कारांनी सन्मानित केलं आहे. 5 देशांच्या दौऱ्याच्या 5व्या टप्प्यात पंतप्रधान मोदी आज इटलीला रवाना होतील. इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांच्याशी ते द्विपक्षीय चर्चा करणार आहेत. केरळमध्ये संयुक्त लोकशाही आघाडीचे मुख्यमंत्री म्हणून काँग्रेसचे व्ही डी सतीशन यांनी काल तिरुवनंतपुरममध्ये शपथ घेतली. राज्यपाल राजेंद्र अर्लेकर यांनी त्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. सतीशन यांच्यासह 20 जणांनी मंत्रीपदाची शपथ घेतली. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, नेते राहुल गांधी तसंच प्रियंका गांधी वद्रा आणि इतर मान्यवर यावेळी उपस्थित होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केरळचे नवनिर्वाचित मुख्यमंत्री व्ही डी सतीशन यांचं अभिनंदन केलं आहा.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली काल राज्यातल्या 6 तीर्थक्षेत्र विकास आराखड्यांसंदर्भात शिखर समितीची बैठक पार पडली. या बैठकीत राज्यातल्या विविध तीर्थक्षेत्र, गडकिल्ले आणि ऐतिहासिक स्थळांच्या विकासासाठी 993.72 कोटी रुपयांच्या कामांना मान्यता देण्यात आली. राज्यातील भाविक पर्यटकांसाठी अत्याधुनिक सोयी सुविधांसह आरोग्य सुविधांची उपलब्धता करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. विदर्भातील शेतकरी आत्महत्यांचं प्रमुख कारण सिंचनाचा अभाव आहे. जलसंवर्धनाच्या माध्यमातून शेतकऱ्यांचं जीवन बदलू शकतं असं प्रतिपादन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केलं. प्रत्येक गावात जलसंवर्धन, नदी खोलीकरण आणि रुंदीकरणाची कामं लोकसहभागातून केली जावी असं आवाहनही त्यांनी केलं. ते काल नागपूरमध्ये जलक्रांती परिषदेत बोलत होते. जलसंधारण मंत्री संजय राठोड, नाम फाउंडेशनचे अध्यक्ष नाना पाटेकर, सचिव मकरंद अनासपुरे यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर यावेळी उपस्थित होते. जलसंवर्धन क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींचा यावेळी सत्कार करण्यात आला. हे प्रादेशिक बातमीपत्र आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून देण्यात येत आहे.

0: सिंधुदुर्ग जिल्ह्यात निवती रॉक दीपगृहाजवळच्या समुद्रात भारतातलं पहिलं अंडर वॉटर म्युझियम कृत्रिम प्रवाळ आणि पाणबुडी पर्यटन प्रकल्प साकारत आहे. अधिक माहिती ऐकूया आमच्या प्रतिनिधीकडून.
1: निसर्ग संपन्न कोकण किनारपट्टीच्या शिरपेचात या निमित्तानं आता एक मानाचा तुरा रोवला जाणार आहे. भारतीय नौदलातून 39 वर्षांच्या गौरवशाली सेवेनंतर निवृत्त झालेली युद्धनौका INS गुलदार सोमवारी रात्री उशिरा न्यूतीरॉक दीपगृहाजवळच्या समुद्र तळाशी स्थापित करण्यात आली आहे. युद्धनौकेत पाणी भरून ही नौका समुद्र तळाशी स्थापित करण्यात आली. गेल्या 9 महिने गुलदार विजयदुर्ग बंदरात होती. आज पहाटे तिला नियोजित स्थळी टगबोटीनं ओढून आणण्यात आलं. आता या युद्धनौकेचं रुपांतर समुद्राखालील अद्वितीय अंडर वॉटर म्युझियम मध्ये करण्यात येणार आहे. 2024 या प्रकल्पाला शासनाची मंजुरी मिळाली होती. 1 ते 1.5 वर्षात या ठिकाणी प्रवाळ आणि माशांची घरटी तयार होतील. स्कुबा डायव्हिंग आणि 24 आसनी पाणबुडीच्या सहाय्यानं हे पाहता येणार आहे. पर्यावरणपूरक पर्यटनाचा आदर्श निर्माण करणारा हा प्रकल्प जैवविविधतेच्या दृष्टीनं सुद्धा अत्यंत महत्वाचा मानला जातोय. विशेष म्हणजे या प्रकल्पामुळे सिंधुदुर्ग हे केवळ समुद्र किनाऱ्यांपुरतं मर्यादित न राहता अंडर वॉटर टुरिझम डेस्टिनेशन म्हणून जागतिक स्तरावर ओळख निर्माण करणार आहे. आकाशवाणी बातम्यांसाठी सिंधुदुर्गहून निलेश जोशी.
0: नीट पेपर फुटी प्रकरणात केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागानं लातूरच्या खासगी शिकवणी वर्गाचा संचालक शिवराज मोटेगावकर याला काल पुण्यातून ताब्यात घेतलं. दिल्लीतील राऊज एव्हेन्यू न्यायालयानं त्याला 9 दिवसांची CBI कोठडी सुनावली आहे. या प्रकरणात CBIनं मोटेगावकरची 11 तास चौकशी केली. त्यानंतर त्याच्या लातूर इथल्या प्रशिक्षण केंद्रात शोध मोहीम राबवून CBIनं संशयास्पद दस्तऐवज संगणक आणि मोबाईल फोन जप्त केले. वाढत्या इंधन खर्चाच्या पार्श्वभूमीवर प्रवासी भाडेवाढीचा प्रस्ताव एसटी महामंडळाच्या विचाराधीन असला तरी तत्काळ भाडेवाढ केली जाणार नाही असं परिवहन मंत्री आणि एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी सांगितलं. महामंडळाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांबरोबर घेतलेल्या बैठकीनंतर ते काल मुंबईत बोलत होते. डिझेल दरवाढीमुळे महामंडळावर दर महिन्याला 10 कोटी रुपयांचा तर वार्षिक सुमारे 124 कोटी रुपयांचा अतिरिक्त भार पडणार आहे. एसटी महामंडळ सध्या आर्थिक अडचणींचा सामना करत आहे, त्यामुळे भविष्यात भाडेवाढीचा निर्णय घ्यावा लागू शकतो असं सरनाईक म्हणाले. दरम्यान राज्यातील पेट्रोल पंपांवर आणि साठवणूक केंद्रांवर पेट्रोल आणि डिझेलचा पुरेसा साठा उपलब्ध आहे. लोकांनी घाबरून जाऊन अतिरिक्त खरेदी करू नये असं आवाहन तेल विपणन कंपन्यांनी केलं आहे. कांद्याच्या भावात झालेल्या घसरणीच्या निषेधार्थ काल राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाच्या वतीनं लासलगाव इथं आंदोलन करण्यात आलं. कांद्याला राज्य सरकारनं केवळ 1300 रुपये भाव घोषित केला आहे, तो 2400 रुपये प्रति क्विंटल करावा, बाजार समित्यांमधूनच कांदा खरेदी करावी अशी मागणी यावेळी करण्यात आली. मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर पालघर जिल्ह्यातील धानिवरीजवळ काल संध्याकाळी लग्नाच्या वऱ्हाडाचा ट्रक

आणि कंटेनर एकमेकांना धडकून भीषण अपघात झाला. या अपघातात 13 जणांचा मृत्यू झाला असून 20 अधिक लोक जखमी झाले आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या दुर्घटनेबद्दल शोक व्यक्त केला असून मृतांच्या वारसांना 5 लाख रुपयांची आर्थिक मदत जाहीर केली आहे. विदर्भातील बहुतांश जिल्ह्यात कमाल तापमान वाढत असून अकोल्यात काल पारा 46 अंशांच्या पुढे गेला होता. हवामान. येत्या 2 दिवसात मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी उष्णतेची लाट राहण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. कोकण आणि मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी विजांसह पाऊस पडण्याची शक्यता आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. विधान परिषदेच्या 16 जागांसाठीच्या द्वैवार्षिक निवडणुकीचं वेळापत्रक जाहीर. 18 जूनला मतदान आणि 22 जूनला मतमोजणी होणार. अहिल्यानगर जिल्ह्यातील संरक्षण साहित्य उद्योगाचं 23 मे रोजी उद्घाटन. सिंधुदुर्ग जिल्ह्यात नौदलाच्या निवृत्त युद्ध नौकेचं रुपांतर पर्यटन केंद्रात. समुद्र तळाशी साकारणार पर्यटन केंद्र. नीट पेपरफुटी प्रकरणी खासगी शिकवणी वर्गचालक शिवराज मोटेगावकर याला पुण्यातून अटक. आणि पालघर जिल्ह्यात रस्ते अपघातात 13 जणांचा मृत्यू 20 जखमी. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.

लग्नाचे वेगवेगळे सोहळे मित्रांनो आपल्या आसपास सध्या आपण अनुभवत आहोत. आपल्यापैकी सुद्धा काही जणांच्या घरचे असे मुख्य कार्यक्रम सध्या घडत असतीलच. रेनबो फंडे या आपल्या आजच्या कार्यक्रमामध्ये FM रेनबो वाहिनीवर आज मात्र आपण बोलणार आहोत अशा माणसांबद्दल ज्यांना कार्यक्रम करायची इच्छा निर्माण होतानाच मनात शंका येतात. अशा माणसांबद्दल बोलणार आहोत ज्यांनी कार्यक्रम करायचं जर ठरवलं तरी त्यांचे असे कुटुंबीय नातेवाईक मित्रपरिवार माणसं त्यांच्या आसपास नाही आहेत. अशा माणसांबद्दल बोलणार आहोत ज्यांनी कार्यक्रम केले तर अनेकांना प्रश्न पडतं, मोठं प्रश्नचिन्ह त्यांच्यासमोर उभं राहतं. पण आपण हे विसरून चालणार नाही की आपण अशा भारत देशात राहत आहोत ज्या भारत देशात सर्व समान मानले जातात. सकारात्मकतेचा फंडे आता आपण समजून घेणार आहोत, आता आपण त्याबद्दल जाणून घेणार आहोत. आजच्या रेनबो फंडेमध्ये असा कोणता सकारात्मकतेचा फंडा आहे. HIV ग्रस्त व्यक्तीसुद्धा समाजात सामान्य व्यक्तीसारखं जीवन जगू शकते, कामही करू शकते असं मानणाऱ्या आणि त्यासंदर्भात कार्य करणाऱ्या परभणीमधल्या एका संस्थेने HIV बाधित दोन महिलांचा डोहाळे जेवणाचा कार्यक्रम केलाय. HIV बाधित लोकांबाबत समाजातील इतर लोकांचे असलेले गैरसमज दूर करण्यासाठी होमिओपॅथिक अकॅडमी ऑफ रिसर्च अँड चॅरिटीज म्हणजेच HARC ही परभणीमधील संस्था असे कार्यक्रम करते. HIV बाधित व्यक्तींना समाजात चांगली वागणूक मिळावी यासाठी ते प्रयत्न करत आहेत. याबद्दल आणखी आपण बोलणार आहोत. महत्त्वाचा विषय आहे हा. या महत्त्वाच्या विषयासंदर्भात बोलूया. डोहाळे जेवणाचा विषय जर निघालेला आहे, जाऊया प्रत्येकाने आपापल्या आठवणींमध्ये आणि ऐकूया हे गाणं.

HARC या संस्थेचे अध्यक्ष डॉक्टर पवन चांडक असं म्हणतात की या माता HIV ग्रस्त आहेत, अनाथ आहेत, त्यांना स्वीकारणारे सहसा कोणी नसतात, पण त्यांना समानतेची भेदभाव विरहित वागणूक मिळावी यासाठी आम्ही काम करतो। आणि मुख्य उद्देश हा की HIV बाधित पालकांनी योग्य उपचार घेतल्यास जन्माला येणारे बाळ हे HIV निगेटिव्ह असू शकते। पुन्हा एकदा हे वाक्य म्हणण्याची गरज आहे असं मला वाटतंय, HIV बाधित पालकांनी योग्य उपचार घेतल्यास जन्माला येणारे बाळ हे HIV निगेटिव्ह असू शकते, याबद्दल जनजागृती व्हावी यासाठी आम्ही असे उपक्रम करतो असं डॉक्टर पवन चांडक म्हणतात। HARC या संस्थेच्या पुढाकारातून या दोन्ही महिलांचा विवाह देखील झाला होता। त्या महिलांनी योग्य उपचार घेतल्यास सुदृढ आणि HIV संसर्ग मुक्त बाळाला त्या जन्म देऊ शकतात, याकडे लोकांचं लक्ष वेधण्यासाठी असा सोहळा आयोजित केल्याचं डॉक्टर पवन सांगतात। दोन्ही महिलांना, त्यांच्या कुटुंबियांना, जे त्या कार्यक्रमामध्ये असणार आहेत, ज्यांनी या सगळ्याचं नियोजन केलं, हे सगळे त्यांचे कुटुंबीय, आपण त्यांचे कुटुंबीय, संपूर्ण भारत त्यांचं कुटुंबीय, वसुधैव कुटुंबकम, अवघे विश्वाची माझे घर, ही सुवचन आपण ऐकतो ती फक्त कानांपुरती मर्यादित न ठेवता

मनांपर्यंत पोचली पाहिजेत याची फार गरज निर्माण झालेली आहे। या दोन्ही महिलांना, या संस्थेला, सर्वांना सर्वांना खूप खूप शुभेच्छा। येणाऱ्या बाळांबद्दल उत्सुकता आपल्याला सुद्धा आहे, जी या गाण्यातून व्यक्त होते आहे।

0: श्रोते हो, एखादी वास्तू इमारत नव्याने बांधताना आणि जुन्या ऐतिहासिक वास्तूचं जतन संवर्धन करताना अनेक बाबींचा विचार करावा लागतो. याविषयी वास्तुविशारद ग्रीष्मा नंदापूरकर यांची मुलाखत.
1: जेव्हा आपण एखादी नवीन वास्तू बनवतो तिचा इम्पॅक्ट फक्त तेवढ्या लिमिटेड जमिनीवर नसतो, आजूबाजूला रोडवर. माझ्या बिल्डिंगने बाजूच्या बिल्डिंगला लाईट आणि शॅडो मिळणार नाहीये, त्यांची हवा ब्लॉक होऊ शकते पासून विचार करायचा असतो खरं.
2: उद्योग मंत्र या मालिकेत ग्रीष्मा नंदापूरकर यांची मुलाखत अवश्य ऐका. मंगळवारी 19 मे रोजी दुपारी 12 वाजता वनिता मंडळ कार्यक्रमात अस्मिता वाहिनीसह महाराष्ट्रातल्या सर्व आकाशवाणी केंद्रांवरून तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवरही वनिता मंडळ.
3: श्रोते हो, मुलांना शिकवणं हे मुळातच अवघड काम असतं. त्यातून ती मुलं विशेष प्रकारची असतील तर त्यासाठी विशेष प्रशिक्षणाबरोबरच सामाजिक उत्तरदायित्वाची भावना आणि समर्पित वृत्ती असणंही गरजेची असते. कर्ण

0: मुलांसाठी शाळा चालवणाऱ्या वर्षा वैद्य यांच्या संवादातून आपल्याला हेच जाणवेल.
1: माझी देवाकडे हीच प्रार्थना आहे की आम्हाला जेवढी अंगात ताकद आहे तोपर्यंत आम्हाला ही अशीच मुलं घडवण्याची ताकद देव आणि त्यांच्या चेहऱ्यावर जे आम्ही हसू आणू शकतोय, त्यांच्या पालकांवर जो चेहऱ्यावर आनंद येतोय तो आनंद असाच त्यांचा टिकून राहावा.
0: अवश्य ऐका दायित्व समाजाचे. वर्षा वैद्य यांची मुलाखत मंगळवारी 26 मे रोजी दुपारी 12 वाजता वनिता मंडळात अस्मिता वाहिनीसह महाराष्ट्रातील सर्व केंद्रांवर तसंच न्यूज ऑन एअर ॲपवरही.
2: नव्वद वर्ष, हजारो संकट आणि एक अढळ विश्वास. आकाशवाणी
3: युद्धाच्या सीमेपासून ते शेताच्या बांधापर्यंत आपत्तीच्या काळात आकाशवाणीने निभावलेली लाईफलाईनची भूमिका.
2: अवश्य ऐका संकटातील सोबती हे विशेष रूपक
3: मंगळवार दिनांक 19 मे रोजी सकाळी 10 वाजता
2: आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर संकटातील सोबती.
4: कागद पेन नाही या वेळी मोबाईलचा नवा उपक्रम आहे. विवरण आणि मा

0: जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात घर यादी व घरगणना म्हणजेच आपल्या घराची गणना होईल. या आपल्या भागीदारीने याला यशस्वी करूया आणि विकसित भारत 2047 च्या दिशेने अजून एक पाऊल उचलूया.
1: हाय नमस्कार, मी अंकुश चौधरी. आपण ऐकत आहोत 107.1 MHz वर FM रेनबो. दिवसाची संगीतमय सुरुवात करणारी आकाशवाणी मुंबईची FM रेनबो वाहिनी. ऐकत राहा आणि आनंद घ्या.

मित्रांनो, FM रेनबो वाहिनीवर अज्ञात मुंबई ही मालिका सुरू आहे. ठीक 7:45 मिनिटांनी आपण ऐकू शकणार आहात अज्ञात मुंबई या मालिकेचा आजचा पुढचा भाग.

0: श्रोतेहो नमस्कार, प्रसारित करत आहोत अज्ञात मुंबई या पुस्तकाचं क्रमशः वाचन. लेखक नितीन साळुंखे, वाचक अक्षय शिंपी आणि नेहा कुलकर्णी, संकल्पना शैलेश माळोदे, सादरकर्त्या ज्योत्स्ना केतकर. जन्मकथा गेटवे ऑफ इंडिया नजीकच्या शिवपुतळ्याची. आज ऐकूया पाचवा भाग.
1: पहिलीच अडचण लक्षात आली ती कल्याण भिवंडी कल्याण या प्रवासाची. कल्याणहून सर्व सहकाऱ्यांसह दररोज कारखान्यात भिवंडीला येणं आणि दिवसभराचं काम संपवून रात्री पुन्हा कल्याणला परतणं आणि तेही एसटीनं हे त्या काळी मोठं दिव्यच होतं. 3-4 तासांचा किंवा काही वेळा तर त्याही पेक्षा जास्त तासांचा कालावधी या प्रवासातच वाया जाऊ लागला. शिवाय हा प्रवास दमवणारा होता हे परवडण्यासारखं नव्हतं. त्यानं पुतळ्याचं एकूणच वेळापत्रक बिघडण्याची शक्यता होती आणि वेळेचं गणित सांभाळायचं तर स्वतःचं वाहन हवं ही गरजही लक्षात आली. मग एका मेकॅनिकच्या माध्यमातून एक वापरलेली स्टेशन वॅगन खरेदी करण्यात आली. वेळेचं गणित सुटलं. आता आपल्या वेळेनुसार काम करता येणं शक्य होतं. प्रसंगी लवकर जाऊन उशिरापर्यंत थांबूनही काम करता येणं शक्य होतं. पण दुसरी अडचण होती आणि ती म्हणजे गॅस सिलेंडरच्या उपलब्धतेची. धातूच्या जोडकामासाठी म्हणजेच वेल्डिंगसाठी मोठ्या संख्येनं सिलेंडर्स लागणार होते. त्या काळी व्यावसायिक सिलेंडर्स आतासारखे सहज उपलब्ध होत नसत आणि ते भिवंडीला मिळतही नसत. त्यासाठी पार घाटकोपर पर्यंत जावं लागत असे आणि त्याशिवाय आवश्यकता असेल तेव्हा तिथंही सिलेंडर मिळेलच याचीही शाश्वती नसायची. काम सुरू असतानाच गॅस मध्येच संपला तर एसटी किंवा इतर वाहनानं घाटकोपरहून नवीन सिलेंडर येईपर्यंत पुढचं सगळंच काम खोळंबून राहत असे. कधी कधी तर 2-2 दिवसही वाया जात असत. पण इथं महाराजांच्या नावानं जादू केली. साक्षात शिवप्रभूंच्या पुतळ्यासाठी गॅस सिलेंडर्स हवेत हे ऐकून ते प्राधान्यानं उपलब्ध करून देण्याचं आश्वासन घाटकोपरच्या एका एजन्सीनं दिलं आणि ही समस्या चुटकीसरशी सुटली. आता प्रत्यक्ष कामाला सुरुवात करायला काहीच हरकत नव्हती.
2: भिवंडीच्या कारखान्यात पुतळ्याच्या ओतकामाच्या प्राथमिक प्रयोगाला सुरुवात झाली. प्रत्यक्ष अनुभव नसल्यामुळे त्यात अनेक चुका होत होत्या. अंदाज चुकत होते. चुकत चिकत पुढे जाताना गाठीशी अनुभव जमा होत असला तरी बहुमोल वेळ वाया जात होता. पण त्याला काहीच इलाज नव्हता. वेळ वाचवण्यासाठी भाऊंनी अनुभवी लोकांकडे मदत मागावी अशा सूचना आडून आडून केल्या जात होत्या. त्या सूचना भाऊंनी मान्य केल्या असत्या तर कदाचित पुतळ्याचं काम वेळीच मार्गी

0: लागलं असतं, पण पुतळा घडवण्याचं थोडंसं श्रेय त्या व्यक्तीलाही द्यावं लागलं असतं आणि भाऊंना ते नको होतं. भाऊंना ती कलाकृती सर्वस्वी त्यांचीच असायला हवी होती. वेळ जाईल पण हा पुतळा आपणच ओतायचा ह्या जिद्दीनं भाऊ दुप्पट जोमानं कामाला भिडले. प्रयत्नांती परमेश्वर म्हणतात तसं हळूहळू ओतकाम जमू लागलं. एकदा हात बसल्यावर कामाला वेग आला. तेवढ्यात एक अनपेक्षित समस्या समोर येऊन उभी राहिली. दांडेकरांच्या कारखान्यात छत्रपतींच्या 18 फूट उंचीच्या भव्य अश्वारूढ पुतळ्याचं काम सुरू आहे ही बातमी करणोपकरणी होऊन सर्व दूर पसरली. छत्रपती तर अखिल महाराष्ट्राचं कुलदैवत. महाराजांचा तो वरचा सर्वात उंच पुतळा भिवंडीत येतोय ही बातमी ऐकून उत्साही जनांचे जथ्थेच्या जथ्थे पुतळ्याचा तो जन्म सोहळा बघायला कारखान्याच्या दिशेनं लोटू लागले. हे कमी होतं म्हणून की काय, आजूबाजूच्या परिसरातली प्रतिष्ठित मंडळीही पुतळा घडताना पाहायला येऊ लागली. सामान्य लोकांचं ठीक आहे, गर्दीमुळे येणाऱ्या अडचणी त्यांना समजावून सांगितल्या तर समजतात, पण या प्रतिष्ठित मंडळींचं तसं नसतं. त्यांचं योग्य ते आदरातिथ्य करणं भाग असतं, नाहीतर त्यांचा इगो दुखावला जाण्याची शक्यता असते. शक्यतो ते टाळण्यासाठी हातातलं काम बाजूला ठेवून ह्या सर्वांचं आदरातिथ्य करणं हा नवीनच उद्योग होऊन बसला. पुतळ्याचं काम पाहायला सर्वच जातायत असं म्हटल्यावर परिसरातल्या शाळा तरी मागे कशा राहतील. त्याही मुलांच्या सहली घेऊन पुतळा पाहण्यासाठी येऊ लागल्या आणि ते आणखी एक वेगळं काम होऊन बसलं. पण भाऊ आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी त्यातही आनंद मानला. येणाऱ्या गर्दीला त्यांनी जनता जनार्दनाचा आशीर्वाद मानला. येणाऱ्या सर्व अतिथींचं प्रेमानं स्वागत केलं, त्यांच्या सर्व शंकांचं निरसन केलं, त्यांच्या प्रश्नांना उत्तरं दिली. विशेषतः शाळातून येणाऱ्या मुलांकडे भाऊंनी विशेष लक्ष दिलं. त्यांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं दिली. न जाणो त्यातून उद्याचा शिल्पकार घडणार असेल तर त्याचं कुतूहल जागृत ठेवलं पाहिजे हा विचार त्यामागे होता.
1: आता पुतळ्याच्या कामानं चांगलाच वेग धरला होता. पुढचे 3-4 महिने मोठ्या उत्साहाचे गेले. यथावकाश उत्काम पूर्ण झालं. पुतळ्याचे तयार झालेले विविध भाग वेल्डिंगनं जोडण्याचं काम सुरू झालं होतं. ते सुरू झालं आणि हळूहळू भाऊंच्या मनातलं 18 फुटांचं शिवशिल्प साक्षात नजरेसमोर साकार होऊ लागलं. भाऊंना आपण केलेले कष्ट आठवले, सहकार्यांनी दिलेली साथ आठवली आणि त्यांचे डोळे भरून यायला लागले. पण इथेच थांबून काही चालणार नव्हतं. पुतळा गेटवे ऑफ इंडियाच्या समोर दिनांक 26 जानेवारी 1961 रोजी स्थानापन्न करायचं वर्तमानपत्रातून जाहीर करण्यात आलं होतं. भाऊंनाही तसं कळवण्यात आलं होतं. त्यामुळे भावना महत्प्रयासानं बाजूला ठेवून पुतळ्याला अंतिम स्वरूप देण्यासाठी उर्वरित बरीच कामं त्वरित करायची होती. 1960 सालचा डिसेंबर महिना उजाडला. पुतळा आपल्या जागेवर बसवण्यासाठी जेमतेम 1.5 महिन्याचाच कालावधी उरला होता. आता लगबग सुरू झाली. शिवप्रभूंचा चेहरा, हात, तलवार, म्यान, घोड्याचा लगाम, जिरेटो, तुरे, गोंडे इत्यादी तुलनेनं लहान पण अतिशय महत्वाची कामं अद्याप शिल्लक होती. ही कामं अत्यंत नाजूक असल्यानं ती सोनाराच्या कौशल्यानं करणं अत्यंत गरजेचं होतं आणि म्हणून त्याला वेळही तेवढाच लागत होता. पण पुतळा अद्याप पूर्णपणे तयार झाला नसल्यानं जसे दिवस पुढे सरकत होते तसा मुंबईच्या मंडळींचा रक्तदाब मात्र वाढत चालला होता. पण भाऊ मात्र निश्चिंत होते, पुतळा वेळेत पूर्ण होईल याची त्यांना पूर्णपणे खात्री होती.
0: अखेरीस डिसेंबर संपला आणि जानेवारी उजाडला. जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात पुतळ्याची सर्व कामं झाली. काही किरकोळ कामं शिल्लक होती पण ती उरलेल्या 4-2 दिवसात पूर्ण करता येण्यासारखी होती. ती झाली की पुतळा थेट गेटवे ऑफ इंडियाच्या दिशेने न्यायला तयार होणार होता. जानेवारीच्या 2-र्या आठवड्याच्या अखेरीला पुतळ्याची सगळी कामं संपली. महाराजांचा 18 फुटी देखणा परिपूर्ण अश्वारूढ पुतळा भिवंडीच्या कारखान्यात उभा राहिला. भाऊंनी पुतळ्याभोवती फेरी मारून काही राहिलं तर नाही ना याची खात्री केली. आपल्या हातून घडलेल्या त्या देखण्या कलाकृतीला पाहून भाऊ आणि त्यांच्या सहकाऱ्यांना कृतकृत्य वाटत होतं. पुढच्या काहीच दिवसात पुतळ्या त्यांचा निरोप घेणार होता. पुतळ्याच्या सहवासात 2 वर्ष कशी गेली ते कळलंच नव्हतं. या 2-1 वर्षांचा कालपट भाऊंच्या डोळ्यांसमोरून सरकत होता. पुत्या

0: मुलांसाठी घेतलेले कष्ट, अडवणूक केलेल्यांचे आणि अडचणीत असताना अनपेक्षित मदत केलेल्यांचे चेहरे त्यांच्या डोळ्यांसमोर तरळत होते. केलेल्या श्रमाचं सार्थक होऊन ते शिवप्रभूंच्या रूपात समोर उभं होतं. सर्वांनाच कृतकृत्य झाल्यासारखं वाटत होतं. भाऊ आणि त्यांच्या सगळ्या सहकाऱ्यांचे डोळे आता पाणावले होते.
1: बेट गाव अननगर शहर ते महानगर बनताना कधी कुणीयन.
2: हा होता अज्ञात मुंबई या पुस्तकाच्या क्रमशः वाचनाचा आजचा भाग. लेखक नितीन साळुंखे, वाचक अक्षय शिंपी आणि नेहा कुलकर्णी. शीर्षक गीत समीर सामंत. शीर्षक गीताचं संगीत सुखदा दापके. गायक मंदार पिलवलकर. ध्वनी प्रभाव परीक्षित भातखंडे. निर्मिती सहाय्य रोहिणी पाटील आणि क्षितिजा सहकारी. संकल्पना शैलेश माळोदे आणि सादरकर्त्या ज्योत्स्ना केतकर. पुन्हा भेटूया उद्याच्या भागात. नमस्कार.
3: अज्ञात मुंबई हा कार्यक्रम आपण ऐकला. मुंबईची आगळी वेगळी कहाणी, खरं तर मुंबईची कहाणी आगळी वेगळी आहे. जी आहे ती कहाणी आपल्याला या कार्यक्रमाच्या माध्यमातून ऐकायला मिळते. विशेष आहे, अनेक श्रोत्यांनी हा कार्यक्रम आम्हाला आवडत असल्याचं, ही जी मुंबई आम्हाला अज्ञात होती त्या मुंबईबद्दल बरीच नवनवी माहिती मिळत असल्याचंसुद्धा श्रोत्यांनी कळवलं आहे आणि श्रोते कळवत आहेत. हा कार्यक्रम त्यांच्या पसंतीसुद्धा पडत आहे. आज आता या ठिकाणी वेळ झालेली आहे निरोपाची. तेव्हा मित्रांनो, तुमच्या या मित्राला प्रणयला अनुमती द्या. पुन्हा आपण लवकरच भेटूया, निश्चित भेटूया. भेट अटळ आहे, त्यामुळे तोवर तुम्ही आनंदी रहा, मजेत रहा. पावसाची वाट सगळेच पाहतोय, ती वाट पाहत रहा. पाऊस वारा गारवा आपल्या भेटीला लवकरच येणार या सदिच्छेसह. नमस्कार.

सकाळी 10 ते दुपारी 1 FM गोल्डवर अंजली आणि रेनबोवर 2:30 ते 5 मधुलिका आपल्यासाठी कार्यक्रम सादर करणार आहे.

0: सकाळचे 8:30 आणि 15 सेकंद झाले आहेत. प्रसारित करत आहोत राष्ट्रीय मराठी बातमीपत्र.
1: आकाशवाणी विजयालक्ष्मी साळवी आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची काल नॉर्वेतील ओस्लो इथं भारत नॉर्वे व्यापार आणि संशोधन परिषदेला उपस्थिती. न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांच्यावरील आरोपांची चौकशी करणाऱ्या न्यायाधीश चौकशी समितीचा अहवाल लोकसभा अध्यक्षांकडे सादर. नीट पेपर फुटी प्रकरणी खासगी शिकवणी वर्गचालक शिवराज मोटेगावकर याला पुण्यातून अटक. आणि मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर अपघातात 13 जणांचा मृत्यू 20 अधिक जखमी. आता सविस्तर बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल नॉर्वेचे पंतप्रधान जोनास गहरस्टोर यांच्यासमवेत भारत नॉर्वे उद्योग आणि संशोधन शिखर परिषदेला संबोधित केलं. दोन्ही देशांमधील आर्थिक सहकार्य अधिक मजबूत करण्याच्या दृष्टीनं ही परिषद महत्वपूर्ण ठरली. या परिषदेला भारत आणि नॉर्वेमधील 50 अधिक कंपन्यांचे मुख्य कार्यकारी अधिकारी उपस्थित होते. भारतातील उद्योगस्नेही वातावरण प्रतिभावान युवा शक्ती आणि गुंतवणूकदारांसाठी अनुकूल धोरणांमुळे नॉर्वेतील कंपन्यांना भारतात मोठ्या संधी उपलब्ध असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यावेळी म्हणाले. कराराची अंमलबजावणी सुरू झाल्यानंतर जहाजबांधणी आरोग्य क्षेत्रातील नवकल्पना आणि हरित तंत्रज्ञान यांसारख्या महत्वाच्या क्षेत्रात नॉर्वेनं भारतात अधिक गुंतवणूक करावी असं आवाहन त्यांनी केलं. नॉर्वेमध्ये पंतप्रधान मोदींना सर्वोच्च ग्रँड क्रॉस ऑफ द रॉयल नॉर्वेजियन ऑर्डर ऑफ मेरिट सन्मानानं गौरवण्यात आलं. पंतप्रधान आज ओस्लोमध्ये भारत नॉर्डिक शिखर परिषदेलाही उपस्थित राहतील. या परिषदेचा उद्देश तंत्रज्ञान नवीकरणीय ऊर्जा संरक्षण शाश्वतता आणि व्यापार यांसारख्या क्षेत्रांमध्ये नॉर्डिक राष्ट्रांसोबतची भारताची धोरणात्मक भागीदारी अधिक बळकट करणं असं आहे. या पुढील टप्प्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी आज इटलीच्या 2 भेटीवर रोममध्ये पोहोचतील आणि इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांच्याशी द्विपक्षीय चर्चा करतील. भारत एक सामर्थ्यशाली आत्मविश्वासू आणि सक्षम राष्ट्र असल्याचं ऑपरेशन सिंदूरमधून अधोरेखित झालं असं प्रतिपादन संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी केलं. ते काल हनोई इथं प्रवासी भारतीयांना संबोधित करताना बोलत होते. अण्वस्त्रांचा प्रथम वापर न करण्याच्या धोरणाशी भारत कटिबद्ध आहे, मात्र अण्वस्त्रांच्या हल्ल्याबाबत कोणत्याही धमकीला भारत बळी पडणार नाही, उलट प्रत्युत्तर देण्यास सज्ज असल्याचं सिंह यावेळी म्हणाले. महाराष्ट्रातील अहिल्यानगर जिल्ह्यात संरक्षण साहित्य उत्पादन उद्योग उभा राहत आहे. शिर्डीमध्ये सावळी विहीर औद्योगिक वसाहतीत उभारण्यात आलेल्या तोफगोळा उत्पादन प्रकल्पाचं उद्घाटन येत्या 23 रोजी संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या हस्ते होणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी असतील. या प्रकल्पामुळे अहिल्यानगर जिल्हा देशातील महत्वाचं संरक्षण उत्पादन केंद्र म्हणून विकसित होणार असल्याची माहिती जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि ग्लोब फोर्स लिमिटेडचे संचालक आणि चेअरमन रविकांत यांनी काल पत्रकार परिषदेत दिली. केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री जे पी नड्डा यांनी काल थायलंड, इराण, नेदरलँड, स्वीडन आणि मॉरिशस या देशांच्या आरोग्य मंत्र्यांसमवेत एका उच्चस्तरीय द्विपक्षीय बैठक घेतली. जिनिव्हात होणाऱ्या 79 जागतिक आरोग्य परिषदेच्या पार्श्वभूमीवर या बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं. यासंदर्भात समाज माध्यमांवर लिहिलेल्या संदेशात बैठकीत झालेल्या चर्चेत डिजिटल आरोग्य, औषध निर्माण, लवचिक सार्वजनिक आरोग्य प्रणाली आणि प्रगत जागतिक आरोग्य व्याप्तीला चालना आदी मुद्द्यांवर चर्चा झाल्याचं नड्डा यांनी नमूद केलं आहे. केरळमध्ये संयुक्त लोकशाही आघाडीचे मुख्यमंत्री म्हणून काँग्रेसचे व्ही डी सतीशन यांनी काल तिरुअनंतपुरममध्ये शपथ घेतली. राज्यपाल राजेंद्र आर्लेकर यांनी त्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. सतीशन यांच्यासह वीज

जणांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, नेते राहुल गांधी तसंच प्रियंका गांधी वद्रा आणि इतर मान्यवर यावेळी उपस्थित होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केरळचे नवनिर्वाचित मुख्यमंत्री व्ही डी सतीशन यांचं अभिनंदन केलं आहे. न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांच्याशी संबंधित आरोपांची चौकशी करणाऱ्या न्यायाधीश चौकशी समितीनं आपला अहवाल लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्याकडे काल सादर केला. हा अहवाल दोन्ही सभागृहांमध्ये सादर केला जाणार आहे. न्यायाधीश चौकशी समितीच्या सदस्यांनी हा अहवाल बिर्ला यांच्याकडे सोपवला. हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. कतार, सौदी अरेबिया आणि संयुक्त अरब अमिराती या देशांच्या नेत्यांनी केलेल्या विनंतीवरून अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणवरील नियोजित लष्करी हल्ला तूर्तास स्थगित केला असल्याचं म्हटलं आहे. यासंदर्भात गांभीर्यानं वाटाघाटी सुरू आहेत असं कारण ट्रम्प यांनी दिलं आहे. अमेरिका आणि पश्चिम आशियातील इतर देशांना मान्य होईल असा एखादा करार लवकरच अस्तित्वात येऊ शकतो असंही ट्रम्प यांनी समाज माध्यमांवरील संदेशात नमूद केलं आहे. अमेरिकेनं रशियन तेलावरील निर्बंधांमधून दिलेल्या सवलतीचा कालावधी एका महिन्यानं वाढवला आहे. अमेरिकेच्या अर्थ विभागानं काल एक आदेश जारी करून 17 एप्रिल रोजी किंवा त्यापूर्वी समुद्रमार्गे वाहतुकीत असलेल्या रशियन तेलावरील निर्बंधांमधून दिलेल्या सवलतीची मुदत 17 जूनपर्यंत वाढवली आहे. इस्रायल आणि हिजबुल्ला यांच्यात झालेल्या संघर्षात आतापर्यंत 3000 अधिक लोक मृत्युमुखी पडले आहेत. यामध्ये 292 महिला आणि 211 मुलांचा समावेश आहे अशी माहिती लेबनानच्या आरोग्य मंत्रालयानं दिली आहे. कांगोमधील इतुरी आणि उत्तर किवू प्रांतात इबोला आजारामुळे 118 जणांचा मृत्यू झाला असून 300 संशयित रुग्णांची नोंद झाली आहे. युगांडामध्येही आरोग्य अधिकाऱ्यांनी एका मृत्यूची आणि एका संशयित रुग्णाची नोंद केली आहे. हा आकडा वाढण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. जागतिक आरोग्य संघटनेनं इबोलाच्या या उद्रेकाबाबत चिंता व्यक्त केली असून आरोग्य आणीबाणी म्हणून घोषित केली आहे. नीट पेपरफुटी प्रकरणी केंद्रीय अन्वेषण विभागानं लातूरच्या खासगी शिकवणी वर्गाचा संचालक शिवराज मोटेगावकर याला काल पुण्यातून ताब्यात घेतलं. दिल्लीत राऊज अव्हेन्यू न्यायालयानं त्याला 9 दिवसांची सीबीआय कोठडी सुनावली आहे. या प्रकरणात सीबीआयनं मोटेगावकरची 11 तास चौकशी केली होती. त्यानंतर त्याच्या लातूर इथल्या प्रशिक्षण केंद्रात शोधमोहीम राबवून सीबीआयनं संशयास्पद दस्तावेज, संगणक आणि मोबाईल फोन जप्त केले होते. केंद्रीय निवडणूक आयोगानं महाराष्ट्र विधान परिषदेच्या 16 जागांसाठीच्या द्वैवार्षिक निवडणुकीचं वेळापत्रक जाहीर केलं आहे. यासह चंद्रशेखर बावनकुळे विधानसभेत निवडून आल्यामुळे त्यांनी विधान परिषद सदस्यत्वाचा राजीनामा दिल्यानं रिक्त झालेल्या एका जागेसाठीही निवडणूक होणार आहे. याबाबतची अधिसूचना येत्या 25 तारखेला जारी होईल. 1 जूनपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करता येतील तर 4 जूनपर्यंत उमेदवारी मागे घेता येणार आहे. मतदान 18 जून रोजी होणार असून 22 जूनला मतमोजणी होईल. महाराष्ट्रात सर्व पेट्रोल पंपांवर आणि साठवणूक केंद्रांवर पेट्रोल आणि डिझेलचा पुरेसा साठा उपलब्ध आहे. लोकांनी घाबरून जाऊन अतिरिक्त खरेदी करू नये असं आवाहन तेल विपणन कंपन्यांनी केलं आहे. मे महिन्याच्या पहिल्या 15 आठवड्यात पेट्रोल आणि डिझेलच्या मागणीत झालेली जवळपास 20% वाढ लक्षात घेता भारत पेट्रोलियम, इंडियन ऑइल आणि हिंदुस्थान पेट्रोलियम यांसारख्या तेल विपणन कंपन्यांनी हे आवाहन केलं आहे. घरगुती वापराच्या एलपीजी सिलेंडरचाही पुरेसा साठा उपलब्ध असून ग्राहकांच्या नोंदणीनुसार पुरवठा सुरू असल्याचं एका अधिकृत निवेदनात म्हटलं आहे. मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर पारगळ जिल्ह्यातील धानिवरीजवळ काल संध्याकाळी लग्नाच्या वऱ्हाडाचा ट्रक आणि कंटेनर एकमेकांना धडकून भीषण अपघात झाला. या अपघातात 13 जणांचा मृत्यू झाला असून 20 जण जखमी झाले आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या दुर्घटनेबद्दल शोक व्यक्त केला असून मृतांच्या वारसांना 5 लाख रुपये आर्थिक मदत जाहीर केली आहे. हवामान. देशात आज मध्य प्रदेश आणि उत्तर प्रदेशातील काही ठिकाणी तीव्र उष्णतेच्या लाटेचा अंदाज वर्तवला आहे. किनारपट्टीवरील आंध्र प्रदेश आणि ओडिशामध्ये दिवसभर उष्ण आणि दमट हवामान कायम राहण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. महाराष्ट्रात विदर्भ, राजस्थान, उत्तर प्रदेशच्या काही भागात रात्रीही उष्मा कायम राहण्याचा अंदाज वर्तवला आहे. तर अंदमान निकोबार बेटं, केरळम, लक्षद्वीप, ईशान्येकडील काही राज्यांसह तामिळनाडू, पुदुच्चेरीमध्ये मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. देशाच्या उर्वरित भागातही वादळ आणि विजांचा कडकडाट होण्याची शक्यता वर्तवली आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची काल नॉर्वेतील ओस्लो इथं भारत नॉर्वे व्यापार आणि संशोधन परिषदेला उपस्थिती. न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांच्यावरील आरोपांची चौकशी करणाऱ्या न्यायाधीश चौकशी समितीचा अहवाल लोकसभा अध्यक्षांकडे सादर.
नीट पेपर फुटी प्रकरणी खासगी शिकवणी वर्गचालक शिवराज मोटेगावकर याला पुण्यातून अटक. आणि मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर अपघातात 13 जणांचा मृत्यू 20 हून अधिक जखमी. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.

हो राधे श्याम की, जय हो सियाराम की, और जय हो बंबई धाम की। ई है

0: नमस्कार, आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या बातमीपत्रात मी शुभांगी बिंदू आपलं स्वागत करते. पेट्रोल आणि डिझेलच्या किमतींमध्ये आज सुमारे 90 पैसे प्रति लिटरची वाढ करण्यात आली आहे. एका आठवड्याहून कमी काळात झालेली ही दुसरी वाढ आहे. यामुळे आता दिल्लीत पेट्रोल 98 रुपये 64 पैसे, डिझेल 91 रुपये 58 पैसे प्रति लिटर झालं आहे. मुंबईत पेट्रोल 107 रुपये 59 पैसे आणि डिझेल 94 रुपये 8 पैसे प्रति लिटर झालं आहे. 4 वर्षांहून अधिक काळानंतर या दरवाढी झाल्या आहेत. इराणचं युद्ध आणि होर्मुझ समुद्र धुनी बंद होणं यामुळे कच्च्या तेलाच्या किमतीत जगभर झालेल्या वाढीचा हा परिणाम असल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज संध्याकाळी इटलीत रोम इथं पोहोचणार आहेत. त्यांची ही भेट 2 दिवसांची असून यामध्ये व्यापार, गुंतवणूक आणि आधुनिक तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात द्विपक्षीय सहकार्याला चालना मिळण्याची अपेक्षा आहे. इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांच्या निमंत्रणावरून हा उच्चस्तरीय राजकीय दौरा होत आहे. पंतप्रधानांच्या या भेटीबाबत इटलीतल्या भारतीय समुदायाबरोबरच तिथले स्थानिक लोकही उत्सुक असल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे. देशातल्या अनेक भागात उष्णतेची लाट असून त्यापासून सावध राहण्यासाठी आयुष मंत्रालयानं मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. शरीरात पाण्याचं प्रमाण योग्य राखणं, टळटळीत उन्हाच्या वेळेत थेट सूर्यप्रकाशाशी संपर्क टाळणं, हलक्या सुती कपड्याचा वापर, ऋतुमानानुसार योग्य फळांचं आणि क्षारयुक्त पेयांचं सेवन यावर मंत्रालयानं भर दिला आहे. सुस्ती, डोकेदुखी, मळमळ, मानसिक स्थितीत बदल, शरीराचं उच्च तापमान, शुष्कता, चक्कर अशी लक्षणं दिसली तर धोक्याचा इशारा मानून वेळीच त्याकडे लक्ष द्यावं असंही त्यात म्हटलं आहे. उष्माघात ही वैद्यकीयदृष्ट्या आपत्कालीन स्थिती असून त्याकडे ताबडतोब लक्ष देण्याची गरज आहे. तीव्र आघाताच्या बाबतीत 108 आणि 102 या आपत्कालीन हेल्पलाईनवर संपर्क साधण्याचं आवाहन मंत्रालयानं केलं आहे. आखाती संकटानंतर इंधन बचत, परकीय चलनाचं रक्षण आणि स्वदेशी वस्तूंना प्राधान्य देण्यासाठी एकसंध होण्याचं आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे. या संदर्भात त्यांनी सामाजिक माध्यमावर एक व्हिडिओ जारी केला आहे. जागतिक आव्हानांचा सामना करण्यासाठी राष्ट्र प्रथम या भावनेनं सर्व नागरिकांना एका राष्ट्रीय अभियानात सहभागी होण्याचं आवाहन करताना मुख्यमंत्री म्हणाले,
1: अखाती युद्धामुळे ही परिस्थिती ओढावली आहे. अशा वेळी संपूर्ण देशाने एकसंधपणे उभे राहणे गरजेचे आहे. पण आपल्या छोट्या छोट्या बदलातून आपण मोठी देशसेवा करू शकतो हे तुम्हाला लक्षात घ्यायचे आहे. नवीन वाहन खरेदी करताना शक्यतोवर ई वाहन खरेदी करा, शक्यतोवर सार्वजनिक वाहतुकीचा वापर करा, आठवड्यातून 1 दिवस नो व्हेकल डे पाळण्याचा प्रयत्न करा. कोविडच्या काळात आपण वर्क फ्रॉम होम मध्ये पारंगत झाले आहोत, तेही पर्याय पडताळून बघा. परदेशातील प्रवास टाळा अशी साधी सोपी कामे आपल्याला करायची आहे. चला आपण सारे मिळून या अभियानात सहभागी होऊया, राष्ट्र प्रथम या भावनेने एकजूट होऊया.
0: पश्चिम आशियातल्या सध्याच्या भूराजकीय तणावामुळे जागतिक पुरवठा साखळीवर झालेल्या परिणामाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र सरकार आणि तेल विपणन कंपन्यांनी संपूर्ण राज्यात LPG, पेट्रोल आणि डिझेलचा पुरेसा साठा उपलब्ध असल्याची ग्वाही दिली आहे. तेल उद्योगाचे महाराष्ट्र राज्याचे समन्वयक मिहिर जोशी यांनी ही माहिती दिली. महाराष्ट्रात सध्या संपूर्ण देशभरातील सर्वाधिक म्हणजे सुमारे 44 लाख PNG जोडण्या आहेत. नागरिकांनी पेट्रोलियम उत्पादनांची खरेदी करताना घाईगडबडीने किंवा घाबरून जाऊन खरेदी करू नये किंवा त्याची साठेबाजी करू नये असं आवाहन करण्यात आलं आहे. पालघर जिल्ह्यात काल टेम्पोच्या अपघातात मृत झालेल्या कुटुंबियांना मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून प्रत्येकी 5 लाख रुपयांची आर्थिक मदत जाहीर करण्यात आली आहे. वनमंत्री तथा पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री गणेश नाईक यांनी ही माहिती दिली. साखरपुड्याच्या कार्यक्रमात जाणाऱ्या वराड्याचा टेम्पोचा काल एका कंटेनरसोबत अपघात झाला. यात 13 जणांचा मृत्यू झाला तर 14 जण जखमी झाले. पालकमंत्री नाईक यांनी जखमींची रुग्णालयात जाऊन भेट घेतली, त्यानंतर ते बोलत होते. बुलडाणा जिल्ह्यातल्या चिखली तालुक्यात नागपूर आणि अकोला इथल्या दहशतवाद विरोधी पथकानं संयुक्त कारवाई करत मोठा शस्त्रसाठा जप्त केला. अंत्रिकोळी गावखेडा परिसरात झालेल्या या कारवाईत 2 देशी बनावटीची पिस्तुलं, 4 मॅगझिन, तब्बल 92 जिवंत काडतुसं, चाकू आणि 4-चाकी वाहन जप्त करण्यात आलं असून 3 आरोपींना अटक करण्यात आली आहे. प्रवाशांची अतिरिक्त गर्दी लक्षात घेत दक्षिण मध्य रेल्वेनं विशेष एकमार्गी गाड्या चालवण्याचा निर्णय घेतला आहे. या गाड्या सुमारे दीडपट भाडेदरानं चालवण्यात येणार आहेत. यामध्ये उद्या मंगळवारी तिरुपती नांदेड विशेष रेल्वे, बुधवारी लोकमान्य टिळक टर्मिनस नांदेड, गुरुवारी नांदेड तिरुपती ही रेल्वे चालवली जाणार असल्याची माहिती दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड विभागानं दिली आहे. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. आमचं यानंतरचं बातमीपत्र संध्याकाळी 6:10

0: ये गीत आप सुन रहे थे दिग्दर्शन जी और कविता जी की पसंद पर। फिलहाल आगे बढ़ते हैं, समाचारों का वक्त हो गया। समाचारों के बाद आपकी फरमाइशें पूरी की जाएंगी। बने रहिए यहीं FM रेनबो पर।
1: आकाशवाणी मुंबई। राजश्री आगाशे राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या। पेट्रोल आणि डिझेलच्या दरात प्रति लिटर 90 पैसे वाढ। 5 देशांच्या दौऱ्याच्या चौथ्या टप्प्यात प्रधानमंत्री आज भारत नॉर्डिक शिखर परिषदेत सहभागी होणार। छत्तीसगडमध्ये जगदलपूर इथं केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शहा यांच्या अध्यक्षतेखाली मध्य विभागीय परिषदेची उच्चस्तरीय बैठक सुरू। भटक्या कुत्र्यांना लसीकरण किंवा निर्बीजीकरणानंतर सोडून द्यावं ही मागणी सर्वोच्च न्यायालयानं फेटाळली आणि माजी केंद्रीय मंत्री आणि उत्तराखंडचे माजी मुख्यमंत्री भुवनचंद्र खांडुरी यांचं निधन। पेट्रोल आणि डिझेलच्या दरात आज प्रतिलिटर 90 पैसे वाढ झाली। एका आठवड्यापेक्षा कमी कालावधीतली ही दुसरी दरवाढ आहे। दिल्लीमध्ये आता पेट्रोलचा दर 98.64 रुपये तर डिझेल 91.58 रुपये। मुंबईत पेट्रोल 107.59 रुपये आणि डिझेल 94.08 रुपये। कोलकाता इथं पेट्रोल 109.70 रुपये आणि डिझेल 96.07 रुपये तर चेन्नईमध्ये पेट्रोल 104.49 रुपये आणि डिझेलचा दर 96.11 रुपये प्रतिलिटर इतका आहे। अमेरिका आणि इस्रायलनं इराणमध्ये छेडलेला संघर्ष आणि त्यामुळे होर्मुझच्या समुद्रधुनीतून होणाऱ्या तेल वाहतुकीत आलेला व्यत्यय यामुळे जगभरात कच्च्या तेलाच्या किमतीनं उसळी घेतल्याच्या पार्श्वभूमीवर ही दरवाढ झाली। पेट्रोल आणि डिझेलच्या दरात 90 पैसे वाढ झाल्याच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी केंद्र सरकारवर जोरदार टीका केली आहे। सरकार जनतेची लूट करत असून विशिष्ट उद्योगपतींनाच सूट देत आहे असा आरोप त्यांनी केला। एका आठवड्याच्या आत दुसऱ्यांदा इंधन दर वाढ केली असून जनतेला काटकसरीचा सल्ला देऊन सरकार

0: सरकार जनतेवर महागाईचा भार टाकत आहे अशी टीका खरगे यांनी समाज माध्यमावर केली आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी सध्या 5 देशांच्या दौऱ्यावर असून दौऱ्याच्या चौथ्या टप्प्यात ते आज भारत नॉर्डिक शिखर परिषदेत सहभागी होणार आहेत. तंत्रज्ञान, नवीकरणीय ऊर्जा, संरक्षण, शाश्वतता आणि व्यापार यासारख्या क्षेत्रांमध्ये नॉर्डिक राष्ट्रांबरोबरची भारताची धोरणात्मक भागीदारी अधिक बळकट करणं हे या परिषदेचं उद्दिष्ट आहे. प्रधानमंत्री मोदी यांनी काल भारत नॉर्वे व्यापार आणि संशोधन परिषदेत दोन्ही देशांच्या अग्रगण्य उद्योगपती आणि संशोधकांना संबोधित केलं. उभय देशांमधल्या ऐतिहासिक आर्थिक संबंधांना एका नव्या उंचीवर नेण्याचा संकल्प त्यांनी यावेळी केला. भारतातले प्रतिभावान आणि महत्वाकांक्षी तरुण आणि गुंतवणूक स्नेही नियामक चौकटींमुळे नॉर्वेच्या कंपन्यांना मोठी संधी उपलब्ध आहे. उद्योजकांनी नॉर्वेचं विशेष कौशल्य आणि भारतातल्या हरित आणि नील अर्थव्यवस्थेतल्या संधींचा लाभ घ्यावा असं आवाहनही प्रधानमंत्र्यांनी केलं. 2030 पर्यंत भारतानं 5000 गिगावॅट स्वच्छ ऊर्जा निर्मितीचं उद्दिष्ट ठेवलं असून नॉर्वेनं यासाठी सहकार्य करावं असं प्रधानमंत्री म्हणाले.
1: 2030 तक हमने 500 गीगावाट क्लीन एनर्जी और 5 मिलियन टन ग्रीन हाइड्रोजन प्रोड्यूस करने का टारगेट रखा है. क्लीन एनर्जी इन्वेस्टमेंट नॉर्वे वेल फंड की भी प्राथमिकता है. मैं नॉर्वे को भारत के क्लीन एनर्जी फ्यूचर में अहम हिस्सेदार बनने के लिए आमंत्रित करता हूँ.
0: प्रधानमंत्र्यांनी नॉर्वेचे प्रधानमंत्री जोनास गहर स्टोर यांच्याशी शिष्टमंडळ स्तरावर चर्चा केली. स्वच्छ ऊर्जा क्षेत्रात सहकार्य वाढवणं, हरित धोरणात्मक भागीदारी दृढ करण्यावर दोन्ही नेत्यांनी सहमती दर्शवली. तसंच व्यापार आणि गुंतवणूक, नवीकरणीय ऊर्जा, विज्ञान आणि तंत्रज्ञान, नील अर्थव्यवस्था, चक्राकार अर्थव्यवस्था, कृत्रिम बुद्धिमत्ता, अंतराळ आदी क्षेत्रातलं सहकार्य वृद्धिंगत करण्याविषयी दोन्ही नेत्यांनी चर्चा केली. प्रधानमंत्री मोदी यांना नॉर्वेचा सर्वोच्च नागरी पुरस्कार ग्रँड क्रॉस ऑफ द रॉयल नॉर्वेजियन ऑर्डर ऑफ मेरिट काल प्रदान करण्यात आला. नॉर्वेचे महाराज राजे हेराल्ड 5वे यांनी एका विशेष सोहळ्यात त्यांना हा सन्मान प्रदान केला. दरम्यान आपल्या दौऱ्याच्या 5व्या टप्प्यात प्रधानमंत्री मोदी आज इटलीला रवाना होतील. इटलीच्या प्रधानमंत्री जॉर्जिया मेलोनी यांच्याशी ते द्विपक्षीय चर्चा करणार आहेत. छत्तीसगडमध्ये जगदलपूर इथं केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शहा यांच्या अध्यक्षतेखाली मध्य विभागीय परिषदेची उच्चस्तरीय बैठक सुरू आहे. ही या परिषदेची 26वी बैठक असून यात उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, उत्तराखंड आणि छत्तीसगडचे मुख्यमंत्री सहभागी झालेत. तसंच केंद्रीय गृह सचिव, गुप्तचर विभागाचे संचालक, चारही राज्यांचे पोलीस महासंचालक यांच्यासह वरिष्ठ पोलीस आणि प्रशासकीय अधिकारीही या बैठकीला उपस्थित आहेत. शहा जगदलपूर इथं आयोजित बस्तर के संग या लोककलेच्या कार्यक्रमातही सहभागी झाले होते. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर आपल्याला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. सार्वजनिक ठिकाणी पकडलेल्या भटक्या कुत्र्यांना लसीकरण किंवा निर्बिजीकरणानंतर पुन्हा सोडून दिलं जाऊ नये हा यापूर्वी दिलेला आपला आदेश मागे घ्यायला सर्वोच्च न्यायालयानं आज नकार दिला. नोव्हेंबर 2025 रोजी सर्वोच्च न्यायालयानं दिलेल्या या आदेशात सुधारणा करण्याची मागणी करणाऱ्या याचिका न्यायमूर्ती विक्रम नाथ यांच्या अध्यक्षतेखालच्या पीठानं फेटाळल्या आणि अशा कुत्र्यांना निवारा केंद्रांमध्येच ठेवण्याचे निर्देश दिले. भटक्या कुत्र्यांनी यापूर्वी लहान मुलं, वृद्ध व्यक्ती आणि पादचाऱ्यांवर हल्ले केले असून ही गंभीर समस्या आता विमानतळ आणि निवासी संकुलांपर्यंत पोहोचल्याचं न्यायालयानं नमूद केलं आणि आपल्या निर्देशांची अंमलबजावणी करण्यात कसूर करणाऱ्या अधिकाऱ्यांना अवमान आणि शिस्तभंगाच्या कारवाईला सामोरं जावं लागेल असा इशारा दिला. राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांनी प्राणी जन्म नियंत्रण केंद्र स्थापन करावीत, रेबीज प्रतिबंधक लसींची उपलब्धता वाढवावी, तसंच रेबीजग्रस्त किंवा धोकादायक कुत्र्यांबाबत कायद्याच्या कक्षेत असलेल्या उपाययोजना कराव्यात असे निर्देशही दिले. देशातली सर्व प्रकारची न्यायाधिकरणं आणि समन्यायिक संस्थांचं कामकाज अखंडितपणे सुरू राहावं यासाठी सर्वोच्च न्यायालयानं आज न्यायाधिकरण आणि समन्यायिक संस्थांचे अध्यक्ष, सभापती आणि सदस्यांचा कालावधी 8 सप्टेंबरपर्यंत वाढवला. राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणाच्या एका सदस्यानं यासंदर्भात दाखल केलेल्या खटल्यात सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत जॉयमल्ल्या बागची

आणि विपुल पांचोली यांच्या पीठानं हा आदेश दिला. केंद्राच्या वतीनं हजर असलेले अॅटर्नी जनरल आर व्यंकट रमणी यांनी या मुदतवाढीला सहमती दर्शवली. नियुक्ती आणि मुदतवाढीवर विचार विनिमय करण्यासाठी निवड समितीची बैठक 8 सप्टेंबर रोजी होणार असल्याचं पीठानं यावेळी नमूद केलं. एलॉन मस्क आणि ओपन एआय या कंपनी दरम्यानच्या खटल्यावर नुकत्याच झालेल्या सुनावणीमध्ये कॅलिफोर्निया इथल्या एका न्यायालयानं ओपन एआयच्या बाजूनं निकाल दिला. ओपन एआयनं मानवतेच्या हितासाठी काम करण्याच्या आपल्या आश्वासनापासून माघार घेतल्याचा मस्क यांचा दावा न्यायालयानं फेटाळला. 28 एप्रिलपासून या खटल्यावर सुनावणी सुरू आहे. कंपनीनं आपली जुनी तत्वं सोडून दिली असून केवळ नफा कमवण्यावर आणि आपल्या गुंतवणूकदारांना श्रीमंत करण्यावर लक्ष केंद्रित केल्याचा मस्क यांचा आरोप आहे. इलॉन मस्क आणि ओपन एआय कंपनीचे सीईओ सॅम ऑल्टमन यांच्यातल्या या न्यायालयीन लढाईमुळे एआय तंत्रज्ञानावर कोणाचं नियंत्रण असावं आणि त्याचा विकास कोणत्या गतीनं व्हावा या विचारांना जगभरात चालना मिळाली. माजी केंद्रीय मंत्री आणि उत्तराखंडचे माजी मुख्यमंत्री भुवनचंद्र खांडुरी यांचं आज डेहराडून इथं प्रदीर्घ आजारानंतर निधन झालं. ते 91 वर्षांचे होते. 1954 मध्ये लष्करात दाखल होऊन ते 1991 मध्ये मेजर जनरल पदावरून निवृत्त झाले. 1983 मध्ये त्यांना अतिविशिष्ट सेवा पदकानं सन्मानित करण्यात आलं होतं. त्यानंतर त्यांनी राजकारणात प्रवेश करत गढवाल मतदारसंघाचं लोकसभेत प्रतिनिधित्व केलं. केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग खात्याचं मंत्रीपद त्यांनी सांभाळलं. राष्ट्रीय लोकशाही आघाडी सरकारच्या काळातला सुवर्ण चतुष्कोन प्रकल्प त्यांच्या कार्यकाळात साकार झाला. 2007 ते 2009 आणि 2011 ते 2012 असे 2 वेळा ते उत्तराखंडचे मुख्यमंत्री होते. मध्य प्रदेश आणि उत्तर प्रदेशात आज दिवसभर उष्णतेची तीव्र लाट राहील असा अंदाज आहे. आंध्र प्रदेशचा किनारपट्टी भाग आणि ओदिशामध्ये आज दिवसा उष्ण आणि दमट हवामान राहील, तर विदर्भ आणि राजस्थानात आज रात्री उष्णतेची लाट राहील असा हवामान विभागाचा अंदाज आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. पेट्रोल आणि डिझेलच्या दरात प्रतिलिटर 90 पैसे वाढ. 5 देशांच्या दौऱ्याच्या 4थ्या टप्प्यात प्रधानमंत्री आज भारत नॉर्डिक शिखर परिषदेत सहभागी होणार. छत्तीसगडमध्ये जगदलपूर इथं केंद्रीय गृहमंत्री आणि सहकार मंत्री अमित शहा यांच्या अध्यक्षतेखाली मध्य विभागीय परिषदेची उच्चस्तरीय बैठक सुरू. भटक्या कुत्र्यांना लसीकरण किंवा निर्बीजीकरणानंतर सोडून द्यावं ही मागणी सर्वोच्च न्यायालयानं फेटाळली. आणि केंद्रीय मंत्री आणि उत्तराखंडचे माजी मुख्यमंत्री भुवनचंद्र खांडुरी यांचं निधन. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया दुपारी 3 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.

0: आकाशवाणी FM रेनबो 107.1 मेगाहर्ट्ज म्युझिकली योर्स।
1: नमस्कार मंडळी, नमस्कार। आपण ऐकत आहात 107.1 मेगाहर्ट्ज वरती आकाशवाणी मुंबई केंद्राची FM रेनबो वाहिनी। चला दोस्त हो बोलू काही हा कार्यक्रम घेऊन। आज तुमच्या सोबत आहे मी, तुमची रेडिओ सखी RJ मधुलिका।

0: नमस्कार श्रोते हो, मी अभिजित खांडकेकर। विश्वसनीय बातम्या, सुरेल गाणी, मनोरंजन आणि माहितीची सप्तरंगी कमान, आकाशवाणी मुंबईची रेनबो वाहिनी छान ऐकत रहा। 107.1 MHz वर आकाशवाणी मुंबईची FM रेनबो वाहिनी।
1: तर मंडळी, एखादी गोष्ट कितीही छान असली किंवा एखादी गोष्ट आपल्याकडे असली आणि आपल्याला त्या पद्धतीची किंवा त्या प्रकारची अजून एखादी गोष्ट दिसली तर आपल्याला असा मोह आवरत नाही, नाही का? अधिकच्या गोष्टी असाव्यात सोबत असं आपल्याला कायम वाटत असतं। हां, म्हणजे आपण एखाद्या ठिकाणी फिरायला जातो आणि मग तिथं काहीतरी छान असं आपल्याला दिसतं। मुळात तिथं गेल्यावर, म्हणजे अगदी उदाहरणच द्यायचं झालं ना, की आपण एका दुकानात जातो, साडी आवडते आणि मुळात त्या रंगाची किंवा अगदी तंतोतंत तोच रंग जरी नसला तरी त्या रंगाच्या मिळती जुळती अशी साडी आपल्याकडे असते, पण तरी सुद्धा ती साडी आवडलेली असते, साडीचा पोत आवडलेला असतो, किंवा काही जणांना पेन खूप आवडतं, किंवा डायरीज कलेक्ट करायचा खूप छंद असतो। ज्या अधिक अशा गोष्टी ज्या जितक्या असाव्यात तितक्या कमी वाटतात। तर असो, आजचा आपला अधिक हा मोडल्यामागचा हेतू काही जणांनी बहुतेक ओळखायचा प्रयत्न केला असेलच। अधिक महिना सुरू झालेला आहे आणि अधिक महिना म्हणजे अर्थात त्याच्यामागे बऱ्याच अशा गोष्टी आहेत की तो का येतो, त्याच्यामागची कारणं काय, मग त्याचं कालगणनेशी कसं त्याचं एक गणित जे आहे ते जुळवलेलं आहे, हे सगळं तुम्हाला छान इंटरनेटवरती सर्च केल्यावर सुद्धा दिसेलच। पण कसं आहे की पुरुषोत्तम महिना असं सुद्धा याला म्हटलं जातं। दर 3 वर्षांनी हिंदू कॅलेंडरनुसार जो वाढीव महिना येतो त्याला धोंड्याचा महिना, अधिक महिना, अतिरिक्त महिना असं म्हटलं जातं। आणि या महिन्यामध्ये काहीतरी अशा वेगवेगळ्या गोष्टी जोडल्या गेलेल्या आहेत। एकतर आपण भारतीय आहोत, आपलं निसर्गाशी खूप जवळचं नातं आहे, आपले जे काही सणवार आहेत ते निसर्गाशी, कुटुंबाशी, आपल्या परिवार म्हणा, मित्र म्हणा, आप्तेष्ट म्हणा, किंवा आपल्याबरोबर जी काम करणारी मंडळी आहेत त्या सगळ्यांना कसं जोडून ठेवता येईल असं सगळं ह्याच्याशी कनेक्टेड आहे असं मी म्हणेन। पण आता तुम्ही मला सांगणार आहात की अशी कुठली गोष्ट आहे जी तुमच्याकडे आहे पण तरीसुद्धा ती अजून असावी असं तुम्हाला वाटतं, बरं? म्हणजे साडीचं उदाहरण तुम्हाला मी दिलं, डायरीचं उदाहरण दिलं, पेनाचं उदाहरण दिलं, पण आहे बाबा एक आहेत पण अधिक काहीतरी असावं असं तुम्हाला वाटतं। तर मग चला लवकरात लवकर मला सांगा, दूरध्वनी क्रमांक आहेत 45-15-41-32 आणि 45-15-41-33, STD कोड आहे 022, व्हॉट्सअप क्रमांक आहे 86-57-66-10-71। तेव्हा लवकरात लवकर फोन करा आणि मला सांगा।
2: कागद पेन नाही या वेळी मोबाईलचा नवा उपक्रम आहे, विवरण आणि

जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात घर यादी व घरगणना म्हणजेच आपल्या घराची गणना होईल. या आपल्या भागीदारीने याला यशस्वी करूया आणि विकसित भारत 2047 च्या दिशेने अजून एक पाऊल उचलूया.

0: नमस्कार, मी सलील कुलकर्णी. तुम्ही ऐकताय 107.1 मेगाहर्ट्स FM रेनबो सप्तस्वरांचा इंद्रधनू.
1: तर मंडळी, इथे अनेकांनी असे छान छान प्रतिक्रिया द्यायला सुरुवात केलेली आहेच. आणि मुळात आपल्याला सांगितलेलं आहे मिलिंद टिपणीस यांनी की त्यांना फाउंटन पेन किंवा छान वेगवेगळ्या रंगाचे किंवा आकाराचे खोडरबर एकूणच काय तर स्टेशनरी जमण्याचं त्यांना खूप असं वाटतं. कितीही असली तरी अजून एखादी असावी असं त्यांना कायम वाटतं. वसुमती ठोसरने सांगितलं, घरात आपल्याकडे खूप खायचे पदार्थ असतात हल्ली की कोणीतरी येतं जातं आणि मग पटकन द्यायला ते बरे पडतात. करत बसण्यापेक्षा जे रेडी असतं, चिवड्याचे प्रकार असतात, वेफर्सचे प्रकार असतात, एकानंच खायचे प्रकार आपण त्याला ड्राय स्नॅक्स असं म्हणतो ते, किंवा उदबत्तीचा पुडा म्हणा असतो एखादा घरात, पण अया आयत्या वेळेस संपला तर नाही, जायला मिळालं तर, असं करून आपण तो अजून एखादा घेऊन येतो. पंकज मोहोड म्हणतात की शर्ट पॅन्ट किती असले तरी असं वाटतं की असावे, किंवा चपलांचा जोड सुद्धा अजून एखादा असावा असं कायम वाटत राहतं. विठ्ठल मासलेकर म्हणतात त्यांच्याकडे वेगवेगळ्या प्रकारच्या अत्तराच्या कुप्या आहेत, पण आणखीन एखादी असावी असं त्यांना वाटतंय. तर कोल्हापूर इथून कळवलेलं आहे रघुनाथ खनुकर यांनी की ते काम करतायत आणि ते अजूनच काम त्यांना यावं असं त्यांना वाटतंय, की कितीही काम केलं तरी समाधान होत नाही, खूप गरम होतंय आणि दिवसेंदिवस उन्हाळा वाढतच चाललाय की काय असं आपल्याला वाटतंय. तर त्यांनी खूप छान रिप्लाय दिलेला आहे किशोर पेडणेकर यांनी. ते म्हणतात की सध्या एक AC आहे हॉलमध्ये आणि किचनमध्येही हवा अगदी खरं आहे. काम करताना एवढं गरम होतं, खास करून पोळ्या करताना कुकरची शिट्टी झाली की किंवा अरे आता दूध तापत आलंय कारण आपण जातो 2 मिनिटं ते उभारावं लागतं, कारण काय दूध उतू जाऊ नये म्हणून थांबणं गरजेचं असतं, अशा अनेक गोष्टी आहेत. तर एकूणच की अधिकच्या गोष्टी असाव्यात असं आपल्याला वाटत राहतं. सुनील स्वप्नाली जोशी यांनी त्यांचं कळवलेलं आहे अभिप्राय. तसंच वासंती पुरंदरे यांना असं वाटतं की बांगड्या खूप असाव्यात. आत्माराम खराडे म्हणाले की ते कालच मार्केटमध्ये फेरफटका मारून आले आणि शोकेसमध्ये लावलेला गडद पिवळ्या रंगाचा शर्ट त्यांना दिसला आणि तो असूनही त्यांना असं वाटलं की अरे नाही अजून एखादा असायला काहीच हरकत नाही. असो, एकूणच काय आता खाद्यपदार्थांचा उल्लेख झालाच आहे म्हणून मी इथे सांगते की खाण्याचा गोड पदार्थ म्हणजे अनारसे खास करून या महिन्यात जावयाला भेट म्हणून दिले जातात, वाण म्हणून दिले जातात. खरं तर त्यांना धोंडे असं सुद्धा म्हणतात. मुळात हा धोंडा मास आहे किंवा अधिक महिना आहे, तर ह्याच्याशी निगडीत एकूणच बऱ्याच गोष्टी आहेत, तर त्याच्याबद्दलही आपण बोलूया. पण आपण आता एक गाणं ऐकायचं का, धोंडा असं म्हटल्यावर आपल्या डोळ्यासमोर काय येतं म्हणजे बघा दगड. हा बरोबर, हो की नाही. एक गाणं आपण ऐकूया शरयू दाते यांच्या स्वरातलं आणि त्यानंतर आपण पुढच्या आपल्या अभिप्रायांकडे वळूया.
2: आता मोठ्या आवाजात ऐकू येते आपल्याला एलिझाबेथ एकादशी गाण्याचे बोल आहेत दगड.

0: म्हणजे काय?
1: ती इंग्लंडची राणी होती.
0: नाही नाही, त्याचा अर्थ काय?
1: टिकाऊ.
0: टिकाऊ?
1: ती राणी खूप वर्ष टिकली ना.
0: ही पण टिकेल. माऊली बांगड्या घ्या.

0: जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात घर यादी व घरगणना म्हणजेच आपल्या घराची गणना होईल. या आपल्या भागीदारीने याला यशस्वी करूया आणि विकसित भारत 2047 च्या दिशेने अजून एक पाऊल उचलूया.
1: नमस्कार, मी इला भाटे. 107.1 मेगाहर्ट्ज वर आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबईची FM रेनबो वाहिनी, मराठी गीत संगीताची सुरेल मेजवानी.
2: कार्यक्रम सुरू आहे. चला दोस्त हो बोलू काही. आज आपण या धोंडा मासाबद्दल बोलत आहोत आणि दगड असं म्हणजे धोंडा म्हणलं की काय आपल्याला समान अर्थ

शब्द दिसतात बरं. हां, तर सर्वसाधारणपणे कुठल्याही लहान मोठ्या दगडाला म्हणा किंवा शिळेला धोंडा असं म्हटलं जातं. आता हेच बघा ना, हा दगडसुद्धा किती महत्त्वाचा आहे. म्हणजे वास्तुशास्त्राच्या म्हणजे जेव्हा एखादी इमारत बांधली जाते किंवा घराचं बांधकाम सुरुवात होते, तर तिथे दगड किंवा पायाचा दगड किंवा ज्याला शिळ म्हणतात, तर तोसुद्धा किती महत्त्वाचा आहे हे आपल्या सगळ्यांनाच ठाऊक आहे. आपण ज्याला फाउंडेशन असं म्हणतो हल्लीच्या भाषेत सांगायचं झालं, तर तोसुद्धा तितकाच महत्त्वाचा आहे. इथे छान छान अभिप्राय आपल्याला कळवलेले आहेत. मंगेश म्हात्रे म्हणतात त्यांच्याकडे खूप सारे गुलाबी रंगाचे शर्ट आहेत, कोणालाही भेटायला जाताना ते खास करून तो शर्ट वापरतात, पण तरीसुद्धा असं वाटतं की अजून एखादा गुलाबी शर्ट असावा. पंढरीनाथ काबाडे म्हणतात त्यांच्या इकडे भाच्याला मोदक द्यायची पद्धत आहे, एक वेगळ्या प्रकारचे मोदक केले जातात. प्रकाश शिंदे यांना सुद्धा असंच त्यांनी छान छान सांगितलेलं आहे कामाविषयी आणि अधिकच्या गोष्टींबद्दल. दिलीप वाणी यांनी म्हटलं आहे की इतिहासकालीन पुस्तके त्यांना किती असे तरी कमी वाटतात. शुभलक्ष्मी मस्तकार म्हणतात त्यांच्याकडे हाताचं घड्याळ असंच पर्स आणि चपला भरपूर आहेत, पण अजूनही असाव्यात. शॉपिंगला गेल्या की त्या हमखास घेतातच घेतात. गणेश फाटक म्हणतात भांडूप इथून की वेगवेगळ्या प्रकारच्या अगरबत्ती असून सुद्धा त्यांच्याकडे अजून असाव्यात असं त्यांना वाटतं. अविनाश कडू आणि त्यांनी कळवलेलं आहे अभिप्राय त्यांचा. सुनील स्वप्नाली पाटील, आत्माराम खराडे, रघुनाथ कुणपूर, विठ्ठल मसलेकर, तसंच आपल्याला कळवले आहे नीलांबरी कुलकर्णी यांनी की साड्या कितीही असल्या तरी त्या कमीच वाटतात. प्रकाश कुलकर्णी यांनी त्यांचा अभिप्राय इथे नोंदवलेला आहे. प्रणव शिंदे, श्रेया राऊत, मिलेश राऊत, पंकज मोहोड, रजनीकांत पाटील, तसंच अशोक पाटील वरळी इथून त्यांनी सुद्धा त्यांचा अभिप्राय कळवलेला आहे. खूप खूप धन्यवाद मंडळी. आणि बोलतच राहूया. आता 54 जवळपास झालेले आहेत. कार्यक्रमातलं एक शेवटचं गाणं तुम्हाला मी ऐकवणार आहे आणि मग त्यानंतर आपली भेट पुन्हा एकदा होणारच आहे. सप्तरंगी साथ या कार्यक्रमात हो, पण त्याच्या आधी ठीक 3 वाजता तुम्ही बातमीपत्र ऐकू शकणार आहात मराठीतून. तेव्हा कुठे जाऊ नका, ऐकत रहा 107.1 MHz वरती आकाशवाणी मुंबई केंद्राची FM रेनबो वाहिनी.

आकाशवाणी मुंबई कौस्तुभ पटाईत प्रादेशिक बातम्या देत आहे। ठळक बातम्या। पेट्रोल आणि डिझेलच्या दरात प्रति लिटर 90 पैसे वाढ। 5 देशांच्या दौऱ्याच्या 4थ्या टप्प्यात प्रधानमंत्री आज भारत नॉर्डिक शिखर परिषदेत सहभागी होणार। भटक्या कुत्र्यांना लसीकरण किंवा निर्बीजीकरणानंतर सोडून द्यावं ही मागणी सर्वोच्च न्यायालयानं फेटाळली। आणि माजी केंद्रीय मंत्री आणि उत्तराखंडचे माजी मुख्यमंत्री भुवनचंद्र खांडोरी यांचं निधन। पेट्रोल आणि डिझेलच्या दरात आज प्रति लिटर 90 पैसे वाढ झाली। एका आठवड्यापेक्षा कमी कालावधीतली ही दुसरी दरवाढ आहे। दिल्लीमध्ये आता पेट्रोलचा दर 98 रुपये 64 पैसे तर डिझेल 91 रुपये 58 पैसे झाला आहे। तर मुंबईत पेट्रोल 107 रुपये 59 पैसे दरानं आणि डिझेल 94 रुपये 8 पैसे दरानं मिळत आहे। अमेरिका आणि इस्रायलनं इराणमध्ये छेडलेला संघर्ष आणि त्यामुळे होर्मुझच्या समुद्रधुनीतून होणाऱ्या तेल वाहतुकीत आलेला व्यत्यय यामुळे जगभरात कच्च्या तेलाच्या किमतीनं उसळी घेतल्याच्या पार्श्वभूमीवर ही दरवाढ झाली। पेट्रोल आणि डिझेलच्या दरात 90 पैसे वाढ झाल्याच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी केंद्र सरकारवर जोरदार टीका केली आहे। सरकार जनतेची लूट करत असून विशिष्ट उद्योगपतींनाच सूट देत आहे असा आरोप त्यांनी केला। जनतेला काटकसरीचा सल्ला देऊन सरकार जनतेवर महागाईचा भार टाकत आहे अशी टीका खरगे यांनी समाज माध्यमावरच्या संदेशात केली। इंधन दरवाढीवर विरोधी पक्षाकडून टीका सुरू असताना भाजपनं या वाढीचं समर्थन केलं असून ही दरवाढ इतर देशांपेक्षा कमी आहे असं म्हटलं आहे। इंधन दरवाढीचा फटका जगातल्या सर्वच देशांना बसला आहे तरीही भारतात इंधन दरात केवळ 4% वाढ झाली आहे असं भाजपच्या आयटी विभागाचे प्रमुख अमित मालवीय यांनी समाज माध्यमावरल्या संदेशात म्हटलं आहे। आखाती संकटानंतर इंधन बचत, परकीय चलनाचं रक्षण आणि स्वदेशी वस्तू

0: प्राधान्य देण्यासाठी एकसंध होण्याचं आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे. यासंदर्भात त्यांनी सामाजिक माध्यमावर एक व्हिडिओ जारी केला आहे. जागतिक आव्हानांचा सामना करण्यासाठी राष्ट्र प्रथम या भावनेनं सर्व नागरिकांना एका राष्ट्रीय अभियानात सहभागी होण्याचं आवाहन करताना मुख्यमंत्री म्हणाले,
1: अखाती युद्धामुळे ही परिस्थिती ओढावली आहे. अशा वेळी संपूर्ण देशाने एकसंधपणे उभे राहणे गरजेचे आहे. पण आपल्या छोट्या छोट्या बदलातून आपण मोठी देशसेवा करू शकतो हे तुम्हाला लक्षात घ्यायचे आहे. नवीन वाहन खरेदी करताना शक्यतोवर ई वाहन खरेदी करा. शक्यतोवर सार्वजनिक वाहतुकीचा वापर करा. आठवड्यातून एक दिवस नो व्हेकल डे पाळण्याचा प्रयत्न करा. कोविडच्या काळात आपण वर्क फ्रॉम होम मध्ये पारंगत झाले आहोत, तेही पर्याय पडताळून बघा. परदेशातील प्रवास टाळा. अशी साधी सोपी कामे आपल्याला करायची आहे. चला आपण सारे मिळून या अभियानात सहभागी होऊया. राष्ट्र प्रथम या भावनेने एकजूट होऊया.
0: प्रधानमंत्री नरेंद्र मोदी सध्या 5 देशांच्या दौऱ्यावर असून दौऱ्याच्या चौथ्या टप्प्यात ते आज भारत नॉर्डिक शिखर परिषदेत सहभागी होणार आहेत. तंत्रज्ञान, नवीकरणीय ऊर्जा, संरक्षण, शाश्वतता आणि व्यापार यासारख्या क्षेत्रांमध्ये नॉर्डिक राष्ट्रांबरोबरची भारताची धोरणात्मक भागीदारी अधिक बळकट करणं हे या परिषदेचं उद्दिष्ट आहे. प्रधानमंत्री मोदी यांनी काल भारत नॉर्वे व्यापार आणि संशोधन परिषदेत दोन्ही देशांच्या अग्रगण्य उद्योगपती आणि संशोधकांना संबोधित केलं. उभय देशांमधले ऐतिहासिक आर्थिक संबंध नव्या उंचीवर नेण्याचा संकल्प त्यांनी यावेळी व्यक्त केला. 2030 पर्यंत भारतानं 5000 गिगावॉट स्वच्छ ऊर्जा निर्मितीचं उद्दिष्ट ठेवलं असून नॉर्वेनं यासाठी सहकार्य करावं असं प्रधानमंत्री म्हणाले.
2: 2030 तक हमने 500 गिगावॉट क्लीन एनर्जी और 5 मिलियन टन ग्रीन हाइड्रोजन प्रोड्यूस करने का टारगेट रखा है. क्लीन एनर्जी इन्वेस्टमेंट नॉर्वे वेल फंड की भी प्राथमिकता है. मैं नॉर्वे को भारत के क्लीन एनर्जी फ्यूचर में अहम हिस्सेदार बनने के लिए आमंत्रित करता हूं.
0: देशातली सर्व प्रकारची न्यायाधिकरणं आणि समन्यायिक संस्थांचं कामकाज अखंडितपणे सुरू राहावं यासाठी सर्वोच्च न्यायालयानं आज न्यायाधिकरण आणि समन्यायिक संस्थांचे अध्यक्ष, सभापती आणि सदस्यांचा कालावधी 8 सप्टेंबरपर्यंत वाढवला. राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणाच्या एका सदस्यानं यासंदर्भात दाखल केलेल्या प्रलंबित खटल्यात सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत, जॉयमौल्य बागची आणि न्यायमूर्ती विपुल पांचोली यांच्या पीठानं हा आदेश दिला. केंद्राच्या वतीनं अॅटर्नी जनरल आर व्यंकटरमणी यांनी या मुदतवाढीला सहमती दर्शवली. नियुक्ती आणि मुदतवाढीवर विचारविनिमय करण्यासाठी निवड समितीची बैठक 8 सप्टेंबर रोजी होणार असल्याचं पीठानं यावेळी नमूद केलं. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. सार्वजनिक ठिकाणी पकडलेल्या भटक्या कुत्र्यांना लसीकरण किंवा निर्बीजीकरणानंतर पुन्हा सोडून दिलं जाऊ नये हा यापूर्वी दिलेला आपला आदेश मागे घ्यायला सर्वोच्च न्यायालयानं आज नकार दिला. नोव्हेंबर 2025 रोजी सर्वोच्च न्यायालयानं दिलेल्या या आदेशात सुधारणा करण्याची मागणी करणाऱ्या याचिका न्यायमूर्ती विक्रम नाथ यांच्या अध्यक्षतेखालच्या पीठानं फेटाळल्या आणि अशा कुत्र्यांना निवारा केंद्रांमध्येच ठेवण्याचे निर्देश दिले. भटक्या कुत्र्यांनी यापूर्वी लहान मुलं, वृद्ध व्यक्ती आणि पादचाऱ्यांवर हल्ले केले असून ही गंभीर समस्या आता विमानतळ आणि निवासी संकुलांपर्यंत पोहोचल्याचं न्यायालयानं नमूद केलं आणि आपल्या निर्देशांची अंमलबजावणी करण्यात कसूर करणाऱ्या अधिकाऱ्यांना अवमान आणि शिस्तभंगाच्या कारवाईला सामोरं जावं लागेल असा इशारा दिला. रेबीज किंवा दुर्धर आजारानं ग्रस्त श्वानांना दयामरण देण्याची परवानगी देखील न्यायालयानं दिली. 70 कोटी रुपयांच्या आर्थिक घोटाळ्यात भोंदूबाबा अशोक खरात याला अटक करण्याची मुभा मुंबईतल्या PMLA न्यायालयानं आज सक्तवसुली संचालनालयाला दिली. लैंगिक अत्याचार आणि फसवणूक खंडणी वसुली प्रकरणात अशोक खरात याला यापूर्वीच विविध गुन्ह्यांप्रकरणी न्यायालयीन कोठडी देण्यात आली आहे. आता ईडीकडूनही त्याला अटक होणार आहे. खरात हा एका मोठ्या खंडणी रॅकेटचा सूत्रधार असल्याचा आणि बेनामी बँक खात्याच्या माध्यमातून 70 कोटींहून अधिक रुपयांचा आर्थिक घोटाळा केल्याचा आरोप ईडीनं केला आहे. नवी मुंबई विमानतळाचं नामांतर करण्याच्या महाराष्ट्र सरकारच्या प्रस्तावावर निर्णय घेण्यासाठी केंद्र सरकारला कालमर्यादा घालून द्यावी अशी मागणी

करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयानं आज फेटाळून लावली. केंद्राला कालमर्यादा घालून देणं हे केंद्र सरकारच्या धोरण निर्मिती प्रक्रियेत हस्तक्षेप केल्यासारखं होईल असं सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत, न्यायमूर्ती जॉयमल्ल बागची आणि न्यायमूर्ती विपुल पांचुली यांच्या पीठानं म्हटलं आहे. विमानतळाचं नामकरण करणं हे न्यायालयाचं काम आहे का असा प्रश्न न्यायालयानं याचिकाकर्त्यांना विचारला. तसंच याचिकाकर्त्यांनी हे प्रकरण सक्षम प्राधिकरणासमोर न्यावं असं सांगितलं. माजी केंद्रीय मंत्री आणि उत्तराखंडचे माजी मुख्यमंत्री भुवनचंद्र खांडोरी यांचं आज देहरादून इथं प्रदीर्घ आजारानंतर निधन झालं. ते 91 वर्षांचे होते. 1954 लष्करात दाखल होऊन ते 1991 मेजर जनरल पदावरून निवृत्त झाले. 1983 त्यांना अतिविशिष्ट सेवा पदकानं सन्मानित करण्यात आलं होतं. त्यानंतर त्यांनी राजकारणात प्रवेश करत गढवाल मतदारसंघाचं लोकसभेत प्रतिनिधित्व केलं. केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग खात्याचं मंत्रिपद त्यांनी सांभाळलं. राष्ट्रीय लोकशाही आघाडी सरकारच्या काळातला सुवर्ण चतुष्कोण प्रकल्प त्यांच्या कार्यकाळात साकार झाला. 2007 ते 2009 आणि 2011 ते 2012 असे 2 वेळा ते उत्तराखंडचे मुख्यमंत्री होते. नीट पेपरफुटी प्रकरणातले आरोपी शिवराज मोटेगावकर आणि पी व्ही कुलकर्णी यांच्याविरोधात आज लातूरमध्ये मनसेच्या वतीनं निदर्शनं करण्यात आली. यावेळी आंदोलनकर्त्यांना मोटेगावकर याच्या क्लाससमोर अंडी फेकली. मोटेगावकर याच्या केंद्रातल्या विद्यार्थ्यांनी भरलेलं शुल्क त्यांना परत द्यावं अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली. राज्यातल्या औषध विक्रेता संघानं विविध मागण्यांसाठी उद्या 1 दिवसीय बंद पुकारल्याच्या पार्श्वभूमीवर रुग्णांची गैरसोय होऊ नये यासाठी नांदेड इथल्या औषध आणि अन्न प्रशासन सहाय्यक आयुक्त कार्यालयानं जिल्हास्तरावर नियंत्रण कक्ष स्थापन केला आहे. नियंत्रण कक्षासाठी सहाय्यक आयुक्त आणि अन्न सुरक्षा अधिकाऱ्यांची नियुक्ती केली असून नागरिकांनी बंदच्या काळात अत्यावश्यक औषधांसाठी त्यांच्याशी संपर्क साधावा तसंच संभाव्य गैरसोय टाळण्यासाठी आवश्यक औषधांची आगाऊ खरेदी करावी असं आवाहन प्रशासनानं केलं आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. पेट्रोल आणि डिझेलच्या दरात प्रतिलिटर 90 पैसे वाढ. 5 देशांच्या दौऱ्याच्या 4थ्या टप्प्यात प्रधानमंत्री आज भारत नॉर्डिक शिखर परिषदेत सहभागी होणार. भटक्या कुत्र्यांना लसीकरण किंवा निर्बिजीकरणानंतर सोडून द्यावं ही मागणी सर्वोच्च न्यायालयानं फेटाळली. आणि माजी केंद्रीय मंत्री आणि उत्तराखंडचे माजी मुख्यमंत्री भुवनचंद्र खांडोरी यांचं निधन. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 5 वाजता आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात. नमस्कार.

0: आकाशवाणी FM रेनबो 107.1 मेगाहर्ट्ज म्युझिकली योर्स।
1: नमस्कार मंडळी, नमस्कार। आपण ऐकत आहात 107.1 मेगाहर्ट्ज वरती आकाशवाणी मुंबई केंद्राची FM रेनबो वाहिनी आणि सप्तरंगी साथ हा कार्यक्रम घेऊन आज तुमच्या सोबत आहे मी, तुमची रेडिओ सखी RJ मधुलिका। सुट्ट्या सुरू आहेत, मे महिना सुरू आहे, मस्त मस्त असा आंब्याचा आस्वाद घेतला जातोय। हा म्हणजे दुपारी जेवणात आमरस असेलच किंवा रात्रीच्या जेवणात किंवा थोडंसं जेवण सुरू व्हायच्या आधी आंब्याच्या फोडी म्हणा त्याचा आनंद घेतला जात असेल। उन्हाळा आहे, सुट्ट्या आहेत, त्यामुळे दुपारी कॅरम पत्ते त्याचा तर अगदी मनमुराद आनंद लुटला जात असेल। काही ठिकाणी असं सुद्धा झालं असेल की सुट्ट्या आहेत, आता करायचं तरी काय। सांगते या सुट्ट्यांमध्ये बऱ्याच गमती जमती आपण करू शकतो।
2: मुलांनो, आपण आता पुंगीवाल्याचं गाणं म्हणूया। ऐका 1 2 3 4 या बालानो या।

0: नमस्कार, मी सिद्धार्थ मेनन आणि तुम्ही ऐकताय FM रेनबो 107.1 मेगाहर्ट्ज वर।
1: तर मंडळी, सुट्ट्या, सुट्टी असं म्हटलं ना तर सुद्धा किती बरं वाटतं, नाही का? आहा हा, म्हणजे तो असा शुक्रवार नंतर येणारा शनिवार, शनिवार नंतर येणारा रविवार, आहा हा, किती बरं वाटतं। आणि खास करून आपण की नाही आता मोठे झालेलो आहोत, पण तरीसुद्धा मे महिना आला किंवा एप्रिल महिन्याची चाहूल लागली ना की आपल्याला हमखास शाळेचे कॉलेजचे दिवस हे आठवल्या वाचून राहत नाही। म्हणजे जसजसे आपले मोठे होत जातो ना आपण, तसतसे आपलं असं होत जातं की या सुट्टीत काय करायचं आहे ह्याचं प्लॅनिंग जे आहे ना ते आधीपासूनच आपण करतो। म्हणजे कुठे फिरायला जायचं आहे, आजीकडे जायचं आहे की मामाकडे जायचं आहे, काकाकडे जायचं आहे की मावशीकडे जायचं आहे, किंवा मग बाहेर दुसऱ्याच ठिकाणी कुठे असं फिरायला जायचं आहे। म्हणजे भारतातल्या भारतात म्हणा किंवा भारताबाहेर म्हणा, हल्ली दुसरी गोष्ट अशी पाहायला मिळते की आई बाबा किनी दोघेजण ऑफिसला असतात आणि मग बाहेर तर सगळ्याच्या किमतीसुद्धा वाढलेल्या आहेत, मग एखाद्या शिबिराला या मुलांना घातलं जातं। आता शिबिर म्हटलं की मग ते एखादं छंदाशी निगडीत असतं, काही वेळेला नाटक म्हणजे अभिनयाशी निगडीत असतं, किंवा मग एखादं संगीत किंवा एखादं वादन किंवा एखादं नृत्य या सगळ्या कलांशी ते निगडीत असतं। काही जणांना थोडंसं असं म्हणजे गेम्स आवडतात तर त्या गेम्सशी निगडीत सुद्धा, म्हणजे इतके त्याच्यामध्ये विविधता आहे ना की शोधायला जाऊ तर कठीण होईल असं होईल आपलं असो। पण या सगळ्याशी निगडीत आजचा आपला विषय आहे सप्तरंगी सात, म्हणजे सिनेमा। आणि या सिनेमांमध्ये आज आपण बोलणार आहोत कॅम्प रिलेटेड असे कोणते कोणते सिनेमे आहेत आणि त्या सिनेमांमध्ये कशी कशी मजा घडत जाते। कॅम्प म्हटलं की किती मजा, नाही का? सगळ्यांनी एकत्र येऊन राहायचं, मजा मस्ती करायची, मग सगळी आपापली कामं स्वतःची स्वतः करायची असतात, म्हणजे कपडे धुणं असेल किंवा कपड्यांच्या नीट घड्या घालून ठेवणं, अगदी स्वयंपाक जरी करायला लागला नाही तर सुद्धा जो तयार स्वयंपाक आहे किंवा जे जेवण तयार केलं गेलेलं आहे तर ते सगळ्यांना नीट वाढणं, शिस्तीत राहणं किंवा प्रत्येकाला एक एक जागा, खोली किंवा तो बेड ठरवून दिलेला असतो, अशा अनेक गमती जमती असतात। आणि मग त्याच्यातून काही नवीन ओळखी होतात, काही वात्रट मैत्र मैत्रिणी असतात ते व्यवस्थित सुधारतात, नवीन ओळखींची नवीन मजा असते, एकूणच इथलं वातावरण जरा वेगळं असतं, नवीन ओळखी होतात, नाही का? तर मंडळी, आज आपण ह्या सगळ्या कॅम्प रिलेटेड मूवीजबद्दल बोलणार आहोत। आता आपण ऐकूया एक महत्त्वाचा संदेश आणि एक छानचं गाणं ऐकून या गप्पांकडे आपण नक्कीच वळूया।
2: कागद पेन नाही या वेळी, मोबाईलचा नवा उपक्रम आहे, विवरण आणि

0: नमस्कार, मी केदार शिंदे। आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबईची FM रेनबो वाहिनी। मस्त मस्त गाणी, गप्पा, मुलाखती याचा आनंद जरूर घ्या। ऐकत रहा FM रेनबो।
1: सुट्ट्या किती मस्त वाटतं ना, हा शब्द ऐकला तरी आपण असं म्हणतोय सुट्टी लागली, नुसतं मधली सुट्टी जरी असेल ना।

0: आईचे तरी सुद्धा आपल्याला खूप बरं वाटतं, नाही का? तर आता आपण त्या काही सिनेमांबद्दल बोलणार आहोत ज्याच्यामध्ये सुट्ट्या किंवा हे जे कॅम्प असतात उन्हाळी सुट्टीतले किंवा हे शिबिर आपण ज्याला म्हणतो, तर ते कोणते कोणते आहेत? तर हे एक सिनेमा असा आहे गो गो कोरी कार्सन नावाचा. ह्याच्यातलं जे वातावरण आहे ते इतकं छान आहे की आपण त्याच्यामध्ये अगदी खूप लगेच असे गुंतून जातो. मुळात हा एक गाड्यांचा सिनेमा आहे आणि आता आपण बघतो की मुलं एकमेकांशी बोलताना सुद्धा असं हा ही गाडी इकडनं गेली किंवा ही गाडी या प्रदेशातून गेली असं पटकन म्हणून जातात. जसं मुली एकमेकींबरोबर भावल्या खेळताना म्हणतात ना, ही भावली या भावलीशी असं बोलते, त्यांना सुद्धा भावना आहेत की काय असं आपल्याला सुद्धा क्षणभर वाटतं. आणि हीच संकल्पना समोर ठेवून एक कार आहे जी छान अशी छोटीशी आहे, अशी केशरी किंवा अशी अबोली रंगाची आहे. आणि मग त्यांची शाळेला सुरुवात होणं, मग मित्र करणं, मग जबाबदारी स्वीकारणं, एकूणच काय जसं लहानपणाचा काळ सुखाचा असतो तसंच त्या कारचा देखील तो एक प्रवास सुरू होतो. ती शाळेत जाते गाडी आणि मग एकूणच त्यांच्यातलं जे वातावरण असतं ते बघायला मिळतं की गाडी म्हटल्यावर त्यांच्यात काय काय बरं असेल, त्यांची शाळा कशी असेल, ते एकमेकांशी काय गप्पा मारतील. हां, तुमची तर ही उत्सुकता मी थोडीशी ताणूनच ठेवणार आहे, कारण का मी तुम्हाला बऱ्याच सिनेमांबद्दल सांगणार आहे. याच्यामध्ये वेगवेगळे असे आपण म्हणू ज्याला कॅम्पचे उल्लेख आहेत किंवा ज्या सिनेमांचा जो मध्यवर्ती जी कथा आहे ती कॅम्प या संकल्पनेशी निगडीत आहे. त्याच्यानंतर तो म्हणजे इट टेक्स टू नावाचा सिनेमा, प्रिन्स अँड द पॉपर मधली ओल्सन आणि पेरेंट ट्रॅप मधली जी आहे ती ते सगळेजण ह्या सिनेमामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. मुळात कसं आहे की बहुतेक आई वडील वेगळं व्हायचा विचार करतायत की काय ही बातमी त्या मुलांना कळते आणि मग त्यांना खूप वाईट वाटतं अर्थात. आणि मग ते त्याच्यातलं जे मध्यवर्ती भूमिका करणारी असते ती ठरवते, असू दे आपण आता जाऊया या जे काही ठरवलेलं आहे आपल्या त्या कॅम्पला. आणि कॅम्पला गेल्यावरती पण तिकडनं येताना मात्र काहीतरी वेगळंच घडतं. होतं कसं की तिची छोटी मुलगी असते रोज नावाची, ती तिच्या भावल्यांशी खूप अशी कनेक्टेड असते आणि ती रडताना तिचे ते अश्रू त्या भावल्यांवरती पडतात आणि त्या भावल्यांमध्ये सुद्धा तिने असं मनाशी ठरवलेलं असतं की हे माझे बाबा आणि ही माझी आई असं करून. आणि होतं कसं की त्या भावल्यांना ते रूप ते प्राप्त होतं, म्हणजे आई बाबाच त्या भावल्यांमध्ये ते येतात आणि मग ते एक मस्त असं काहीतरी जादू घडल्यासारखं आपल्याला पाहायला मिळतं. मग ती पुन्हा त्यांना समजवायचा प्रयत्न करते, ते तिला समजवायचा प्रयत्न करतात. सरतेशेवटी एकमेकांना सगळ्यांना कळतं की आपल्या तिघांना एकमेकांची किती गरज आहे आणि मग ते सगळं एकंदर मजे मजेचं असं वातावरण आणि मग त्या भावल्या बोलतात, ती भावल्यांना सांभाळते, इतकं गोड वाटतं हे सगळं बघत असताना. तर मंडळी, आपण अशा काही गोष्टी असतात ज्या आपण आवर्जून खास सुट्टीच्या दिवशी करतोच करतो किंवा आपल्याला असं वाटतं की सुट्टी आहे ना मग ही गोष्ट झालीच पाहिजे. मग असं कोणती बरं गोष्ट आहे जी असं तुम्हाला वाटतं की हां हां ही गोष्ट तर बाबा व्हायलाच हवी, तुम्ही मला ती गोष्ट पटकन सांगा किंवा तुम्ही करत असाल अगदी आवर्जून. फिरायला जाणं असेल, संध्याकाळची कॉफी असेल, झोप काढणं असेल अनेकांच्या आवडीचं, असो पटापट मला फोन करा नाहीतर व्हॉट्सअप करून सुद्धा तुम्ही सांगू शकता. 4515-4132 आणि 4515-4133 STD कोड आहे 022 आणि व्हॉट्सअप क्रमांक आहे 8657-6610-71. तेव्हा चला बघा सांगा पटापट मला.
1: शेतीवाल्या प्राण्यांची पूर्वी भरली सभा, शेतीवाल्या प्राण्यांची पूर्वी भरली सभा. पोपट होता सभापती मधोमध उभा, पोपट होता सभापती.

घोडा मनाला धन धरीन मी ही माझ्या शक्तीने असे करीन असे करीन।

कंगारू मनाले कंगारू मनाले माझे काय तुझे काय चिपूट म्हणजे पाच

0: जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात घर यादी व घरगणना म्हणजेच आपल्या घराची गणना होईल. या आपल्या भागीदारीने याला यशस्वी करूया आणि विकसित भारत 2047 च्या दिशेने अजून एक पाऊल उचलूया.
1: नमस्कार श्रोते हो, मी श्रेया बुगडे आणि आपण ऐकत आहात 107.1 मेगाहर्ट्सवर FM रेनबो.
2: मंडळी, कार्यक्रम सुरू आहे सप्तरंगी सात. आज आपल्यासोबत आहे मी, आपली रेडिओ सखी RJ मधुलिका. मंडळी, आपण आज बोलत आहोत ते वेगवेगळ्या सिनेमांबद्दल, ज्याच्यामध्ये खास करून हे कॅम्प ही जी संकल्पना आहे ती मध्यवर्ती किंवा महत्वाची आहे. त्याच्यातला एक महत्वाचा सिनेमा येतो तो म्हणजे पॅरेंट्स ट्रॅप नावाचा. तुम्हाला दो कलिया नावाचा सिनेमा आठवतोय का, की त्याच्यात नीतू सिंग, नीतू कपूर, त्यांनी त्या अगदी छोट्याशा दाखवल्यात त्या सिनेमामध्ये. पण जी आई वडील वेगळे राहत असतात, त्या जुळ्या असतात, एक आईकडे असते आणि एक वडिलांकडे असते, आणि नेमक्या त्या स्विच होतात एका कॅम्पच्या दरम्यान. तर हे पॅरेंट्स ट्रॅप जी कथा आहे ती मूळ एका पुस्तकावरनं घेतलेली आहे. तर त्याच्यामध्ये मग त्यांना कळतं की अरे, आपले आई वडील किती चांगले आहेत, आणि मग ते आई वडिलांना पुन्हा एकदा एकत्र आणण्याचा प्रयत्न करतात. एकूणच काय, ह्या सगळ्या गमती जमती जेव्हा त्या कॅम्पमध्ये त्या अनुभवतात, किंवा अरे आपण एवढे सारखे कसे काय दिसतो असं त्यांना अचानक शोध लागतो, तेव्हा ती घरी मजा हळूहळू उलगडत जाते. आणि मजा आपण कधी बरं बघत असतो, टीव्हीवर काहीतरी बघत असतो, तेव्हा त्यातलं स्कुबीडूबीडू तुम्हाला हे आठवत आहे का, की ते पाच जण असतात आणि मग ते नेहमी काही ना काहीतरी चोरांनी काहीतरी केलेलं असतं किंवा गुन्हेगार ते शोधायचा प्रयत्न करत असतात. त्यातला स्कुबी जो असतो तो, त्याच्याबद्दलची ही स्टोरी आहे स्कुबीडू कॅम्प स्केअर नावाची. आणि अर्थात त्याच्यात काहीतरी त्यांना स्कॅरी नेहमीसारखं दिसतं, मजा असते त्याच्यात सुद्धा, आणि ते शोधून काढायचा प्रयत्न करतात. मुलांना खूप मजा येते हे सगळे सिनेमे बघत असताना, खास करून ते त्यांच्या वयाला पटतील, त्यांना रुचतील किंवा त्यांना आवडतील अशाच गोष्टींशी ते निगडित आहेत. सुरुवातीला ते असे थोडेसे भीती वाटते की काय असं क्षणभर वाटतं, पण नंतर असं काहीच होत नाही, मुलं त्याचा अजूनच मजा घ्यायला सुरुवात करतात.

होतात. त्यानंतरचा एक सिनेमा आहे ते म्हणजे बॅक ऑफ द नेट नावाचा, म्हणजे एका सॉकर कॅम्पमध्ये ही जी मुलगी आहे तिची ती कथा आहे खरं तर. आणि आरोग्य, आनंदी राहणं हे किती गरजेचं आहे हा सिनेमा बघताना आपल्या लक्षात येतं खरं तर. कॅम्प कूल किड्स नावाचा एक सिनेमा आहे आणि ती समर कॅम्पची जी कथा असते की काही जण कसे असतात कॅम्पमध्ये येतात किंवा शाळेत म्हणा किंवा वर्गात म्हणा, त्यांचं थोडंसं की नाही असं थोडंसं स्वतःला जे म्हणायचं आहे स्वतःला जे सिद्ध करायचं आहे तिकडे त्यांचा कल असतो आणि मग हळूहळू तो कसा मावळतो. किंवा इतर मुलं साधीच असतात पण मग त्यांच्या स्वभावात बदल आपापसामध्ये राहून ते घडतात. आणि खरं तर हेच मुळात उद्दिष्ट असतं कॅम्पचं की सोबत राहा, बघा तुमच्यात काही बदल घडतोय का. तर तुम्हाला मी प्रश्न विचारला होता की सुट्टी असेल तेव्हा कुठली गोष्ट तुम्हाला हमखास करायला आवडते किंवा तुम्ही करतातच करता. तर आपल्याला कळवलेलं आहे पंकज मोहोड यांनी, त्यांनी सांगितलं की खरेदी करायला त्यांना खूप आवडते खास करून रविवारी. मंगेश म्हात्रे यांनी कळवलेलं आहे की जेव्हा त्यांचं लग्न झालेलं होतं, साधारणपणे 62 सालची गोष्ट आहे ही, तर ते आवर्जून चौपाटीवर फिरायला जायचे आणि मग एखाद्या हॉटेलमध्ये जाऊन मस्त असे खाऊन यायचे. सुट्टीच्या दिवशी ते ही गोष्ट आवर्जून करायचे. श्रीपाद जोशी म्हणत आहेत की जर कुठे फिरायला जायचं नसेल सुट्टीच्या दिवशी तर मग आवर्जून संपूर्ण घराची साफसफाई करतो, अगदी दिवाळीसारखीच ती सुट्टी आहे असं समजून साफसफाई केली जाते. वा क्या बात आहे. अविनाश दामोदर कडू यांनी कळवलेलं आहे. आणि आर्यन सोमवंशी यांनी जळगाव इथून कळवलेलं आहे की कधी कधी जे काय काय करायचं राहून गेलेलं आहे ते करायचा प्रयत्न करतात. अर्थात आपलेसुद्धा जी बरीचशी कामं असतात ती राहिलेली असतात आणि मग आपण ते पूर्ण करायचा प्रयत्न करत असतो. चिन्मय विचारे यांनी कळवलेलं आहे की सुट्टीच्या दिवशी दुपारच्या वेळेत एक कप चहा, पुस्तक वाचन आणि रेनबो FM. वा वा वा धन्यवाद. अशोक पाटील आणि राजेश मोरे यांनी वरळी इथून कळवलेलं आहे. तर श्रेया राऊत, मिलेश गजानंद राऊत, आर्य राऊत यांनी कळवलेलं आहे कार्यक्रम मस्त चाललं आहे असं. प्रकाश शिंदे म्हणत आहेत की ते आवर्जून सिनेमा बघतात आणि पुस्तकाचं वाचन करतात. वा किती मस्त. वासंती पुरंदरे, प्रमोद राऊत यांनी सुद्धा त्यांचा अभिप्राय इथे कळवलेला आहे. तर असे अनेकांचे आपल्याला इथे येत आहेत मस्त मस्त असे अभिप्राय. तुम्ही सुद्धा लवकरात लवकर सांगा की सुट्टीच्या दिवशी तुम्हाला काय काय करायला आवडतं किंवा तुम्ही ती गोष्ट आवर्जून करता म्हणजे करताच.

0: गुलाबाची कळी बघा हळदी न माखली आली लाली गोऱ्या गाली उतू उतू चालली। नमस्कार, मी वैशाली सामंत आणि तुम्ही ऐकत आहात 107.1 MHz FM रेनबो।
1: तर मंडळी, खूप छान छान सिनेमे आहेत, त्या सिनेमांच्या कथा देखील तितक्याच वेगळ्या आहेत। आता काही सिनेमे जेव्हा थोडंसं ते आपण म्हणू की थोडी मोठी झालेली मुलं आहेत, म्हणजे आपण ज्याला टीनेज म्हणतो, आणि कसं मुळात हे पाश्चात्य सिनेमे आहेत, त्याच्यामध्ये तिकडचं कल्चर, तिकडचं असणारं वातावरण किंवा ती दोन व्यक्तींमध्ये असणारं मोकळेपणा, हे सगळं आपल्याला त्याच्यामध्ये पाहायला मिळतं। यातला मून राईज किंगडम नावाचा एक सिनेमा आहे आणि तो एक वेगळा वैशिष्ट्यपूर्ण आणि एक विक्षिप्त असा तो त्याच्यातला थोडंसं ते काही त्यांनी दाखवलेलं आहे की एखाद्याचा स्वभाव कसा विक्षिप्त असू शकतो, याच्यामध्ये त्यांनी दाखवलेलं आहे। एक अगदी अनाथ मुलगा आहे आणि मग तो एका उन्हाळी शिबिरामध्ये सहभागी होतो आणि खाकी स्काउट, आता तुम्हाला मी हे मुद्दामून मराठीत सांगते, पण तिथे त्यांना खाकी स्काउट असं तिथे ते एक प्रकार असतो आणि तो ह्याच्यामध्ये का बरं सहभागी होतो आणि मग काय काय घडत जातं, म्हणजे तो तिथे त्याच्या जी ओळख होते काही फ्रेंड्ससोबत, त्यातल्या एका फ्रेंडला तो कायम पत्र पाठवत राहतो त्या मैत्रिणीला आणि मग ते एकमेकांना कायम भेटत राहतात। त्यांच्यातलं पत्रमैत्रीचं नातं हे कसं छान आपण म्हणू त्याला वृद्धिंगत होत जातं, असं सगळं त्याच्यात खूप मस्त दाखवलेलं आहे। मुळात समर कॅम्पमधले जे विषय आहेत ते थोडेसे विनोदी अंगाने जाणारे, मुलांमध्ये असणारी जी आपण म्हणतो की मस्ती आहे, काही काही मुलांमध्ये थोडा ॲटिट्यूड असतो किंवा काही मुलं अशी खूप स्वप्नवत अशी वावरत असतात की हां मला असं वाटतंय असंच होणार वगैरे, असं जे काही असतं ते सगळं चित्रण या वेगवेगळ्या सिनेमांमध्ये आपल्याला पाहायला मिळतं। आणि मग द बेबी सिस्टर्स क्लब नावाचा एक सिनेमा आहे जो टीनेजर मुलामुलींसाठी खूप छान आहे, खरं मैत्रिणींची कथा आहे ही आणि मग कसं त्या एकमेकींना समजून घेतात असं सगळं त्याच्यात मजा आहे। एक थिएटर कॅम्प आहे जो मुळात विनोदी सिनेमा आहे, पण ह्यातली भाषा जरी थोडीशी अशी काय म्हणतो की किंचित खटकणारी जरी असली ना, तरी ती मुलं किती धाडसी आहेत, किंवा म्हणजे धाडसी म्हणजे काही धाडसी काम करत नाहीत पण बोलण्यात जो एक धाडसपणा लागतो किंवा एक निर्भीडपणा लागतो तो या सिनेमांमध्ये आपल्याला पाहायला मिळतो। मिस्टर ट्रम्प ट्रूप नावाचा एक सिनेमा आहे मॉम की, त्या सिनेमामध्ये साधारण पणे जी मुलं आहेत किशोरवयीन त्यांच्यातलं जे एक काय म्हणू आपण त्याला की त्याच्यातलं वातावरण इतकं छान आहे, हे पोस्टर बघितल्याबरोबरच आपल्या लक्षात येतं। कारण कसं आहे की तो जो मिस्टर ट्रूप आहे तो मुलांना एका छान सहलीवर घेऊन जातो, त्या मुलांना कसं हँडल करतो, त्याचं ते मिश्किल हास्य जे आहे त्याच्यातूनच आपल्याला जाणवतं ते पोस्टर बघूनच मुळात की तो कसा मुलांना सगळ्या हँडल करत असेल किंवा एकंदर त्यांच्यात कशी मजा घडत असेल या सिनेमाच्या दरम्यान। तर मी विचारलं होतं की तुम्हाला काय काय करायला आवडतं, गीता देसाई म्हणाल्या त्यांना साफसफाई करायला आवडते, वसुमती ठोसर म्हणाल्या वेगवेगळे पदार्थ त्या आवर्जून करतात, मिलिंद टिपणीस म्हणाले की सुट्टीच्या दिवशी त्यांना आवर्जून पुरवण्या ज्या असतात वेगवेगळ्या वर्तमानपत्रांच्या त्या त्यांना वाचायला खूप आवडतात, तसंच खवय्येगिरीचा देखील ते आनंद घेतात। जगन्नाथ केदारे म्हणाले त्यांना कार्यक्रम ऐकायला खूप आवडतात FM रेनबो आणि FM गोल्ड वाहिनीचे, आणि इथे अनेक मंडळींनी व्हॉट्सअपच्या माध्यमातून सुद्धा सांगितलेलं आहे की त्यांना काय काय करायला आवडतं। किशोर पेडणेकर यांनी दोन असे छान फोटो पाठवलेले आहेत आणि ते त्यांनी कागदापासून बनवलेल्या वस्तू आहेत आणि त्यांना त्यांनी खूप छान रंगवलेलं सुद्धा आहे, त्यांना हे सगळं करायला खूप आवडतं। आणि सुनील जोशी, स्वप्नाली जोशी यांनी रत्नागिरी इथून कळवलेलं आहे की सुट्टीच्या दिवशी गणपतीपुळ्याला जायला आवडतं, समुद्राच्या पाण्यात भिजायला खूप आवडतं आणि उंटावर बसून फिरायला, बोटीतून फिरायला प्रचंड आवडतं, वाक्याबाद आहे। ईश्वरदास शेट्टी म्हणतात की त्यांनासुद्धा आवडलेला आहे कार्यक्रम, सुट्टी म्हटलं की घरकाम करायला वेळ पुरत नाही त्यामुळे आठवड्याभराची राहिलेली कामं उरकणं किंवा त्यावेळी करायला आवडतात। बरं असं बरेच जणांचं होतं की काय करायचं कळत नाही, म्हणजे रविवार म्हणजे आरामाचा दिवस असं वाटतं पण तो सूर्य उगवल्यावर असं वाटतं की अरे अजून जरा सुट्टी हवी, नाही का असं आपल्याला मिहीर ओटवकर यांनी ओल्ड पनवेल इथून कळवलेलं आहे. आईला घरकामात मदत करायला खूप आवडते. तसंच नुकताच 10वीचा रिझल्ट लागलेला आहे आणि आईला असं वाटलं की अजून थोडे मार्क हवे होते. पण हरकत नाही, आईच पण त्यांचं असं म्हणणं आहे की खेळ काही सोडायचा नाही. काहीतरी मोबाईलवर खेळतो पण खेळायला भरपूर आवडतं, आईला मदत करायला आवडते. त्याच्यामुळे सुट्टीचा एकंदर त्यांचा हा दिनक्रम ठरलेला आहे. असो म्हणजे तुम्हाला सुट्टीच्या दिवशी कुठली अशी गोष्ट आहे जी आवर्जून करायला आवडते? म्हणजे आवडते म्हणजे कोणी रागवलं तरी हरकत नाही, पण ही गोष्ट आम्ही करणार म्हणजे करणार सुट्टीच्या दिवशी.

पण झालं काय माहितीये, गेला रडत रडत स्वतःच ढसा ढसा

तर म्हणजे असे छान छान सिनेमे आहेत. त्यातला एक आहे कॅम्प रॉक नावाचा, ज्याच्यामध्ये ती आई आणि मुलगी असे दोघी जणी आहेत, आणि कॅम्प रॉक 2 मध्ये सुद्धा आपल्याला पाहायला मिळतं.

की मुळात पहिला भाग बघून समाधान होत नाही, शेवटी शेवटी असं वाटतं की हा याचा दुसरा भाग यायला हवा, आणि तो आला सुद्धा कालांतराने. तर आई जी आहे ती काही कामानिमित्त एका कॅम्पमध्ये सहभागी होते आणि मग त्या तिच्या मुलीला तिथे कॅम्पमध्ये सहभागी होणं शक्य नसतं, अर्थात त्याची फी खूप जास्त असते. पण नंतर मग आई तिथे असल्यामुळे तिला थोडं कन्सेशन मिळतं आणि मग ती सुद्धा त्याच्यात सहभागी होते. मग ती मिचीला म्हणजे तिच्या आईला काम करण्यामध्ये मदत करते. कॉनी आणि मिची असे ह्या दोन महत्त्वाच्या व्यक्तिरेखा आहेत याच्यातल्या. तसंच फॅमिली कॅम्पमध्ये असं होतं की दोन म्हणजे कुटुंबाच्या कुटुंबच एखाद्या कॅम्पमध्ये सहभागी झाल्यावर ती कशी त्यांची त्रेधार्थ रिपीट उरते, किंवा मग काही जण असतात ते दरवर्षी आवर्जून कॅम्पमध्ये सहभागी होतात आणि मग ते त्यांचे दरवर्षीचे विनर असतात, हे सगळं असून सुद्धा समोर आलेलं कुटुंब त्यांना कसं सामोरं जातं, किंवा मग एक स्वतःचा शोध आपण घेतो या कॅम्पच्या निमित्तानं, हे सगळे कॅम्पमध्ये वेगवेगळे प्रकार आपल्याला शिकवले जातात. म्हणजे स्काउट असेल, किंवा मग निसर्गाशी जुळवून घेणं, किंवा मग त्या निसर्गात मिळणाऱ्या गोष्टींची कसं आपण जुळवून घ्यायला हवं, किंवा मग कोणकोणते प्राणी पक्षी आहेत, तंबू बनवणं असेल, कॅम्प फायर असेल, वेगवेगळे गेम्स असतात, त्याचे तुम्हाला काही पॉईंट्स मिळतात, अशा अनेक अनेक अनेक गोष्टी या कॅम्पच्या दरम्यान तुम्ही करता आणि त्याची खूप मजा येते. तुम्ही सुद्धा तुमच्या लहानपणी एखादा कॅम्प अटेंड केला असेल, किंवा आत्ताची मुलं जी आहे तर ती सुद्धा आवर्जून सहभागी होत असतील, नाही का. किशोर नाईक यांनी इथे त्यांचा कळवलेला आहे अभिप्राय की भटकंती आणि म्युझिकल कॉन्सर्ट्स जायला त्यांना खूप आवडतं. खूप खूप धन्यवाद. तसंच फोन करायला त्यांना खूप आवडतं. गणेश पाटील यांनी कार्यक्रम छान असल्याचं कळवलेलं आहे. सुट्टीच्या दिवशी त्यांना लोकरीच्या वस्तू बनवायला आवडतात. जागृती म्हात्रे यांना. रजनीकांत पाटील, अलका अल्मेडा यांनी सुद्धा फिरायला जायला खूप आवडतं असं कळवलेलं आहे. तर म्हणजे आता कार्यक्रमातलं शेवटचं गाणं आपण आता ऐकूया आणि त्यानंतर ठीक 3:58 आपण ऐकू शकाल बातमीपत्र. मग आपली भेट होणार आहे सांजेच्या पारी या कार्यक्रमात. तेव्हा कुठेही जाऊ नका, ऐकत रहा 107.1 MHz आकाशवाणी मुंबई केंद्राची FM रेनबो वाहिनी. तुमच्यासोबत आहे मी तुमची रेडिओ सखी RJ मधुलिका.

पेक्षा कमी कालावधीतली ही दुसरी वाढ आहे. दिल्लीमध्ये आता पेट्रोलचा दर 98.64 रुपये तर डिझेल 91.58 रुपये झाला आहे. तर मुंबईत पेट्रोल 107.59 रुपये दराने आणि डिझेल 94.08 रुपये दराने मिळत आहे. माजी केंद्रीय मंत्री आणि उत्तराखंडचे माजी मुख्यमंत्री भुवनचंद्र खांडुरी यांचं आज देहरादून इथं प्रदीर्घ आजारानंतर निधन झालं. ते 91 वर्षांचे होते. केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग खात्याचं मंत्रीपद त्यांनी सांभाळलं. तसंच 2 वेळा ते उत्तराखंडचे मुख्यमंत्री होते. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी खांडुरी यांच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त केलं आहे. सार्वजनिक ठिकाणी पकडलेल्या भटक्या कुत्र्यांना लसीकरण किंवा निर्बिजीकरणानंतर पुन्हा सोडून दिलं जाऊ नये यापूर्वी दिलेला आपला आदेश मागे घ्यायला सर्वोच्च न्यायालयानं आज नकार दिला. रेबीज किंवा दुर्धर आजाराने ग्रस्त श्वानांना दयामरण देण्याची परवानगीही न्यायालयानं दिली. मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स आज 114 अंकांनी खाली आला आणि 75,201 अंकांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टीही 32 अंकांनी घसरून 23,618 वर बंद झाला. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. नमस्कार.

0: स्वानी एफएम रेनबो 107.1 मेगाहर्ट्ज म्युझिकली योर्स।
1: नमस्कार मंडळी, नमस्कार। आपण ऐकत आहात 107.1 मेगाहर्ट्ज वरती आकाशवाणी मुंबई केंद्राची एफएम रेनबो वाहिनी। आज तुमच्या सोबत आहे सांजेच्या पारी हा कार्यक्रम घेऊन मी तुमची रेडिओ सखी आरजे मधुलिका। आज कुठेतरी फिरायला जायचं का? बरं, कुठे जाऊया फिरायला? तुम्हाला काय वाटतं? आपण सकाळपासून इतकं म्हणजे दुपारपासून नाही का मुळात अशा मस्त मस्त विषयांवरती बोललो, म्हणजे अधिक मास जाणून घेतला, किंवा मग आपण थोडंसं कॅम्पच्या माध्यमातून मुलांच्या मनात काय चालू असतं ते जाणून घ्यायचा प्रयत्न केला। वेगवेगळ्या वाटेनं आपण जात राहिलो, आता एक वेगळीच वाट ही आपण निवडणार आहोत। कुठली आहे बरं ही फिरायची वेगळी वाट? थोडीशी उत्सुकता आता आणून ठेवते। एक गाणं ऐकूया आपण, मुक्ता या सिनेमातलं, रवींद्र साठे आणि जयश्री शिवराम यांच्या स्वरातलं, आणि मग आपल्या गप्पा।

0: आपण रोज पाहतो ती सतत धावणारी आणि कधीही न झोपणारी अशी मुंबई। या मुंबईतल्या अनेक ठिकाणांना आपण रोज अक्षरशः धडकत असतो, पण त्यांच्या मागे दडलेल्या अद्भुत गोष्टी आपल्या गावीही नसतात।
1: तुम्हाला माहिती आहे का, जिथे मुंबईचा इतिहास घडला त्या क्षणांची साक्ष देत आजही ही ठिकाणं उभी आहेत। ही आहे अज्ञात मुंबई।
0: म्हणूनच आम्ही ठरवलं मुंबईतल्या या अशा अज्ञात ऐतिहासिक आणि अनोख्या ठिकाणांच्या मागे दडलेली माहिती तुमच्या समोर आणायची।
1: नितीन साळुंखे यांनी लिहिलेल्या अज्ञात मुंबई या पुस्तकाचं क्रमशः वाचन आम्ही प्रसारित करणार आहोत।
0: तर मित्र हो, हा कार्यक्रम जरूर ऐका। 10 मे पासून सकाळी 8:15 107.1 FM रेनबो वर आणि सकाळी 9 आकाशवाणीच्या अस्मिता वाहिनीवर।

0: नमस्कार, मी बेला शेंडे. ऑथेंटिक मेलेडियस म्युझिक साठी ऐकत रहा 107.1 मेगाहर्ट्झ FM रेनबो.
1: तर मंडळी, तुम्हाला आता उत्सुकता असेल, आज आपण नेमक्या कुठल्या ठिकाणाला भेट देणार आहोत? बरं, कुठल्याच नाही. हां, हे सांगायचं तात्पर्य असं आहे की आपण फिरायला जातो आणि मग तिकडे किती मजा असते, नाही का? त्या मजेबद्दल आज आपण बोलणार आहोत. त्याच्यामुळे तुम्ही कुठे फिरायला गेला होतात किंवा तुम्ही कुठल्या ठिकाणांना भेट दिलेली आहे, त्या सगळ्याला आपण पुन्हा एकदा उजाळा देणार आहोत. त्या आठवणींमध्ये आपण पुन्हा एकदा रमणार आहोत. पण तुम्हाला मी प्रश्न सांगून ठेवते, अर्थात पुन्हा एकदा मी सांगेनच, पण तरीसुद्धा प्रश्न असा आहे की तुम्ही एखाद्या ठिकाणी जाऊन आला असाल, मग ते काश्मीर असेल, गोवा असेल, स्वित्झर्लंड असेल, किंवा अजून कुठेही, थायलंड असेल, मनाली असेल, किंवा अगदी आपल्या कोकणातसुद्धा तुम्ही जाऊन आला असाल, तर तुम्ही तिथे जाऊन आल्यानंतर तुम्हाला पुन्हा त्या ठिकाणी जावंसं वाटतंय, असं कुठलं ठिकाण आहे बरं, हे तुम्ही आज मला सांगणार आहात. अतिशय सोपा वाटणारा हा प्रश्न आहे, पण एकदा विचार करा, स्वतःला विचारा. पण त्या ठिकाणी तुम्हाला असं वाटतं की आपण एकट्यानंच जाऊया, किंवा पुन्हा फॅमिली मेंबर्सबरोबर, किंवा पुन्हा त्याच ग्रुपबरोबर जाऊया, जे तुमच्या मनात असेल ते. पण तुम्हाला असं वाटतंय का की त्या ठिकाणी तुम्ही जाऊन आलेला आहात आणि आता पुन्हा एकदा त्याच ठिकाणी जावंसं वाटतंय? हां, तुम्ही मला ते ठिकाण सांगणार आहात बरं. क्रमांक आहेत 4515-4142 आणि 4515-4143. STD कोड आहे 022 आणि व्हॉट्सॲप क्रमांक आहेत 8657-66-1071, 86-57-66-10-71. तर बघा, आपण जेव्हा एखाद्या वेळेला प्रवासायला जायला निघतो तेव्हा आपण त्याचं नियोजन करतो, बुकिंग करतो. मग ट्रेनने जायचं का विमानाने जायचं, का बसने जायचं आहे, बाय रोड जायचं, कारने जायचं आहे का, अशा आपण बऱ्याच गोष्टींची आपण एक आखणी करतो. मग तिथलं त्यावेळेचं हवामान कसं असेल, हल्ली आपल्याला गुगलवरती ते सुद्धा कळतं, नाही का? आपण अमुक तारखेला जातोय तर तिकडे अंदाजे टेम्परेचर किती असेल, मग ते आपल्याला सूट होईल का, किंवा आपण तिथे जाणार आहोत, तिथे कोणत्या गोष्टी किंवा तिथल्या कुठल्या ठिकाणांना आपल्याला भेट द्यायची आहे, कुठली ठिकाणं आपल्याला स्किप करायची आहेत, बरं, अशा अनेक गोष्टी असतात. त्याच्यामुळे तुम्ही कुठे कुठे जाणार आहात ह्याची आपण एक यादी करतो, बरोबर. मग बॅग पॅक करताना सुद्धा मग आपल्यासोबत आपण त्या तिकिटाच्या प्रिंटआउट्स ठेवतो, मग आपण ओळखपत्र आपल्यासोबत ठेवतो व्यवस्थित सुरक्षित, औषधं ठेवतो, आणि किंवा एक आपलं पेमेंट करण्यासाठी काही वेळेला आपण ऑनलाईन पेमेंट करतो, काही वेळेला आपण लिक्विड कॅश, म्हणजे अर्थात आपण सुट्टे पैसेसुद्धा सोबत ठेवतो, काही वेळेला कार्डानं पेमेंट करतो. आणि मग तिथं गेल्यानंतर आपण ज्या स्थळांना भेट देणार आहोत तिथल्या नियमांचं पालन करणं खूप गरजेचं आहे. हां, हे सगळं झालं तिथे जायच्या आधी, किंवा तिथे गेल्यानंतर आपण काय करणार आहोत याबद्दल, किंवा तिकडे गेल्यानंतर आपण कुठल्या गोष्टींची खरेदी करणार आहोत, हे सगळं तुम्ही थोडंसं बाजूला ठेवा, मी म्हणेन थोड्या वेळासाठी. कारण फिरायला जाताना आपण तर ह्या सगळ्या गोष्टी करतोच, पण काही अशा गोष्टी आहेत ज्या आपण करत नाही किंवा ज्या आवर्जून करायला हव्यात. हा, त्या कोणत्या आहेत आज आपण सांजेच्या पारीमध्ये केली त्या सगळ्याबद्दल गप्पा मारणार आहोत. बघा, जरा विचार करा, तुम्हाला असं वाटतंय का की या व्यतिरिक्त सुद्धा आहे जे फिरायला जाताना त्या गोष्टींचा विचार केला जाणं, किंवा ह्या गोष्टी ज्या आहेत त्याचा आपण स्वतःशी एकदा संवाद साधून त्या केल्या जाणार आहेत का? बघा जरा विचार करा, अशा कुठल्या गोष्टी आहेत बरं. पण असं तुम्ही मात्र माझ्या प्रश्नाचं उत्तर द्यायला अजिबात विसरू नका. असं कुठलं ठिकाण आहे त्या ठिकाणी तुम्हाला पुन्हा एकदा जायला नक्कीच आवडेल.

0: मनातल्या मनातले कधी तुला कळायचे, वाटते का तुला पुन्हा मला छळायचे। नमस्कार, मी जयदीप बगवाडकर। आपण ऐकत आहात 107.1 MHz वर आकाशवाणी मुंबईची FM रेनबो वाहिनी।
1: म्हणजे आज आपण बोलणार आहोत की आपण जेव्हा फिरायला जातो तेव्हा आवर्जून कुठल्या गोष्टी करायला हव्यात, आणि आवर्जून तिकडे जाताना, तिकडे गेल्यावर किंवा तिकडे जायच्या आधी किंवा तिकडनं आल्यानंतर कुठल्या गोष्टी या शक्यतोवर टाळाव्यात। बघा, त्यातलं एक असं आहे की आपण ज्या ठिकाणाला भेट देणार आहोत ना, आपण त्याच्याबद्दल माहिती तर नक्कीच काढावी की ते नेमकं ठिकाण आपण राहतो त्या हॉटेलपासून किती लांब आहे, किती वेळ लागणार आहे पोचायला, ही सगळी माहिती ठीक आहे। पण काही जण काय करतात, त्याच्याबद्दल एवढी माहिती काढतात की तिथे जाऊन ते ठिकाण, म्हणजे एखादा आपण म्हणू फोर्ट असेल, म्हणजे एखादा किल्ला असेल किंवा एखादा राजवाडा असेल, तर त्याबद्दलची त्यांची उत्सुकता ही इंटरनेटवरती इतकी सगळी माहिती काढल्यामुळे ना पूर्णपणे निघूनच जाते। मग त्यात काही राहतच नाही की अरे हो, ते अप्रूप जे असतं ना ते बघितल्यावरती की डोळे विस्फारले जातात किंवा चेहऱ्यावरती एक नकळत असं एक हास्य उमटतं, एक आनंद चेहऱ्यावरती आपल्या पसरतो, असं यातलं काहीच होत नाही। कारण त्याबद्दल आपण ऑलरेडी सगळं पाहून ठेवलेलं असतं इंटरनेटवरती। म्हणजे बघा, विचार करण्यासारखी गोष्ट आहे, तिथली माहिती तर नक्कीच मिळवायला हवी की तिथे काय काय सोयी सुविधा उपलब्ध आहेत, पण ह्या भाग वगळणं वेगळं आणि ज्या ठिकाणाला भेट देणार आहोत त्याबद्दलचे सगळे फोटो त्या इंटरनेटवरती पूर्णपणे शोधून त्याची उत्सुकता घालवणं असं नका करू बरं। किंवा तिकडच्या काही गोष्टी न्याहळताना ते नुसतं बघत आणि पटकन पुढे निघून जा असं न करता तिथलं सौंदर्य देखील टिपता आलं पाहिजे। म्हणजे आपण एखाद्या ठिकाणाला भेट देतो, तिथे आपण काही फोटो काढतो, आता हा प्रश्न तुम्ही स्वतःला विचारून बघा, आपण त्या ठिकाणाला भेट दिल्यानंतर तिथे फोटो जेव्हा आपण काढतो त्यातले किती फोटो बरं तुम्ही आज पुन्हा पुन्हा बघताय बरं। बघा, प्रश्न स्वतःला एकदा विचारून बघा की आपण बाबा एखाद्या राज्याला भेट दिली असेल, एखाद्या जिल्ह्याला भेट दिली असेल, एखादा देश बघून आलो असू, फोटो काढा, त्या आठवणी आहेत, पण त्या फोटो काढताना सुद्धा ते फोटो आपल्याकडनं परत बघितले जाणार आहेत का तितके वेळा, किंवा त्याच्यातलं काही अप्रूप असेल, काही वेगळे पण असेल, तेवढेच फोटो फक्त खरं परत परत पाहिले जातात किंवा कोणाला तरी दाखवताना ते पाहिले जातात, पण नाहीतर आपण आपल्या रोजच्या गावात व्यग्र असतो, मग त्या फोटोंचं काय, ते असेच कुठेतरी एका कोपऱ्यात पडलेले असतात, मग ते आपल्या कम्प्युटरचा फोल्डर असेल किंवा पूर्वी जसं आपण प्रिंटआउट काढायचो त्या फोटोचे, फोटो कॉपीज असायचा, तसं असायचं। आणि हे सगळे फोटो काढताना की नाही होतं असं की आपण ते बघणं, ते न्याहाळणं कुठेतरी ते बाजूला सारलं जातं, ते सौंदर्य त्यातलं आपण बघायचं राहून जातं, कारण आपण तो फोटो काढायच्या नादात आपण त्याच्यामध्ये गुंतलेलो असतो, नाही का। मग ते सेल्फी काढणं असेल किंवा ते पटापट काहीच्या नंतर काही स्टेटसला अपडेट्स टाकायचे असतात, हां, की मी अमुक अमुक एका ठिकाणी आहे, पण का, कशासाठी, किंवा तिकडनं आल्यानंतर काही जण असं करतात की बाबा शांतपणे ते अपडेट्स टाकत राहतात, बरोबर आहे, कुणाला तरी दाखवण्यासाठी करत असतो, स्वतःसाठी काही वेळेला करत असतो, पण ते सुद्धा त्याला सुद्धा कुठेतरी एक मर्यादा ठेवा की बाबा हां मी 5च ते फोटो स्टेटसमध्ये टाकेन किंवा 10 तरी पुरे झाले रोज।

एक एक जरी टाकला तरी त्याची एक मजा असू द्या, त्याच्यात एक आनंद असू द्या, त्यातलं सौंदर्य जे आहे ते तसंच अबाधित राहू द्या. बघा, विचार करा फोटो काढताना किंवा तिकडचं सौंदर्य जे आपण आहे ते बघतो, मग तो निसर्ग असेल, एखादं वास्तू असेल, एखादं संग्रहालय असेल, रस्ता असेल किंवा तिथलं मार्केट असेल, एकूणच आपण ज्या संस्कृतीला भेट द्यायला जाणार आहोत, जे ठिकाण बघणार आहोत, त्याच्याशी समरूप व्हायचा तुम्ही प्रयत्न करा. आणि माझ्या प्रश्नाचं उत्तर द्यायला अजिबात विसरू नका की असं कुठलं ठिकाण आहे जिकडे तुम्हाला पुन्हा जायला आवडेल.

0: नमस्कार, मी गिरीजा गोडबोले 107.1 मेगाहर्ट्ज वर FM रेनबो वाहिनी सप्तरंगी गीतांची सुरेल मेजवानी।
1: इथे छान छान अभिप्राय अनेक मंडळी कळवत आहेत, मला सांगणारच आहे मी, आणि प्रत्येकाचे अभिप्राय वाचून असं वाटतंय की वा क्या बात आहे, किती छान छान ठिकाणं आहेत खरं तर, आणि त्या सगळ्याचा आनंद आस्वाद आपण घ्यायलाच हवा। म्हणजे काय होतं की आपण रोजच्या या धकाधकीच्या जीवनातून थोडासा निवांतपणा अनुभवायला तिकडे जातो आणि पुन्हा गर्दीचा भाग होतो की काय असं वाटायला लागतं। कसं आहे जेव्हा आपण तिकडे जातो ना, तेव्हा थोडंसं ऑफिसचे कॉल, म्हणजे जे अगदी महत्त्वाचे कॉल आहेत, जे अगदी अर्जंट आहेत, ते फक्त अटेंड करा, आणि तिकडे गेल्यावर प्रजन काय करतात, तिकडे जाऊन सुद्धा ऑफिसच काम करत बसतात। काही मंडळींना ते करणं हे अपरिहार्य असतं हे मी समजू शकते, पण त्या व्यतिरिक्त सुद्धा म्हणजे तुम्ही थोडासा निवांतपणा तिथे अनुभवायला गेलेला असाल तर तो निवांतपणा अनुभवा, त्या रंगात रंगून जायचा प्रयत्न करा। म्हणजे काय आहे की तिथली संध्याकाळ आहे ती अनुभवा। अगदी काही जण जातात की वा वा वा तो सनराईज बघायला एखाद्या पॉइंटला जातात, तसं तिथे एखादा सनसेट पॉइंट असतो, तर त्याचा तो निवांतपणा जो आहे ना तो अनुभवायचा प्रयत्न करा। आणि हे सगळं करत असताना आपल्या आजूबाजूला सुद्धा अनेक गोष्टी घडत असतात। म्हणजे कसं आहे की आपण त्या एखाद्या वेगळ्या देशाला भेट दिली असेल, त्या राज्याला भेट दिली असेल, तिथली भाषा वेगळी असते बघा, त्याची गोडी वेगळी असते, त्याचा लहेजा वेगळा असतो, तो समजून घ्यायचा प्रयत्न करा। आपल्या महाराष्ट्रसुद्धा 12 कोसावर भाषा बदलते, त्या बोली भाषांमध्ये असणारे सुद्धा बदल आपल्याला अनुभवायचे असतील तर त्या भाषाचा जो बोलण्याची पद्धत कशी आहे, मग ते वेगवेगळ्या ठिकाणी पॉज देतात किंवा ते सांगताना नेमकं कसं सांगतात, ह्या सगळ्या इतक्या छान छान गोष्टी आहेत की आपण त्याच्यामध्ये नक्कीच त्याचा आनंद घ्यायला काहीच हरकत नाही आहे, नाही का मंडळी? आपण बघूया इथे काय काय बरं सगळ्यांचे आलेले आहेत अभिप्राय। वर्षा भावार्थी सोलापूर इथून म्हणतात, त्यांनी एका रिसॉर्टला भेट दिली होती सगळ्या मैत्रिणींनी मिळून, पुन्हा एकदा तिकडे जावंसं वाटतंय आणि तिथला आनंद घ्यावासा वाटतोय। प्रकाश कुलकर्णी म्हणतात की सिमला आणि मनालीला जाऊन आलो आणि आता पुन्हा तिकडे जावंसं वाटतंय। मिलिंद टिपडीस म्हणतात की समुद्र किनारी, सावंतवाडी, वेंगुर्ला आणि गोवा, पुन्हा पुन्हा गेलो तरी समाधान होत नाही। पंकज मोड म्हणतात की चिखलदरा खूप आवडतं। वसुमती ठोसर यांचं म्हणणं आहे, त्यांच्या आजोळी, पाखाडी, जयगड जिकडे आहे रत्नागिरीला, तिकडे त्यांना पुन्हा पुन्हा जायला नक्कीच आवडेल। वा वा वा, तर असे छान छान अभिप्राय इथे आपल्याला आलेले आहेत। विजेंद्र घाटोळ अकोला इथून म्हणत आहेत की त्यांना सुद्धा फिरायला खूप आवडेल, महाबळेश्वरला नेहमी जावंसं वाटतं आणि काही वेगळंच तिथे जादू अनुभवायला मिळतं आपल्याला, सांगतात चिन्मय विचारे। रजनीकांत पाटील म्हणतात की गुजरातला सोमनाथ मंदिर आहे, तिथे पुन्हा जावंसं वाटतं। संजय पाटील म्हणतात लोणार सरोवर, वा वा वा। अलका अल्मेडा म्हणतात की काश्मीरला जायला त्यांना नक्कीच आवडेल परत एकदा, आणि फोटो परत परत बघायला फार आवडतं बरं का, असं त्यांनी आवर्जून कळवलेलं आहे। किशोर पेडणेकर म्हणतात की जाहिरातीचा व्यवसाय असल्यामुळे की वेगवेगळ्या ठिकाणी फिरायला आवडतं पण जीव मात्र कोकणातच घुटमळतो, तिथली भाषेमुळे असेल किंवा एकूणच तिथलं असणारं वातावरण असेल असो, पण अशा अनेक कारणं असतात ज्याच्यामुळे आपल्याला तिथे जायला पुन्हा पुन्हा आवडतं। तर ते ठिकाण कोणतं त्याबद्दल तुम्ही लवकरात लवकर सांगा, आणि आपल्या भटकंतीच्या पुढच्या टप्प्याकडे जाण्याआधी एक छानसं गाणं ऐकूया बेला शेंडे यांच्या स्वरातलं।

0: ऐकत रसिक हो तुम्ही ऐकताय 107.1 MHz वर आकाशवाणी मुंबईची FM रेनबो वाहिनी।
1: कार्यक्रम सुरू आहे सांजेच्या पारी आणि आज तुमच्यासोबत आहे मी तुमची रेडिओ सखी आरजे मधुलिका। तर आपण आज बोललो ते म्हणजे वेगवेगळ्या गोष्टींबद्दल की फिरायला जाताना या कराव्यात किंवा करू नये। बघा तुम्ही हा स्वतःला प्रश्न विचारून बघा। आपण फोटोजबद्दल बोललो, ते सौंदर्य टिपण्याविषयी बोललो किंवा एक निवांतपणा अनुभवण्याविषयी बोललो किंवा तिथं असणारा जो एक भाषा आहे किंवा संस्कृती आहे ती अनुभवायचा प्रयत्न करा। आणि कसं होतं की जाऊ तिथं खाऊ अशी अनेकांची वृत्ती असते आणि मग तिथे गेल्यावरती इकडे काय मिळतंय, तिथे राजभोग आहे, इकडे भाताचे प्रकार आहेत, इकडे बिर्याणी आहे, इथे इडली आहे, इथे डोसा, इकडे पराठे आहेत, मग त्या अगदी त्याच्यावर तुटून पडतात मंडळी आणि मग घरी येईपर्यंतच पोटं बिघडलेली असतात किंवा मग काहीतरी मग त्यातलं सूट होत नाही तब्येतीला, मग त्याचे काहीतरी रॅश उमटतात किंवा मग असं थरथरल्यासारखं होतं। तुम्ही जा, तो पदार्थ खा, त्याचा आनंद घ्या। पण कसं आहे ते खाताना सुद्धा की नाही, आपल्याकडे म्हणतात ना की एक तीळ सुद्धा 7 जणांत वाटून खावा, थोडासाच घ्या, त्याचा आनंद घ्या, त्याची चव किंवा आपण म्हणू की त्याचा जो काही एक आस्वाद आहे तो घ्यायचा प्रयत्न करा। म्हणजे तो गोड आहे तिखट आहे एवढ्यापुरतंच मर्यादित न राहता त्यांच्याकडे तो कसा तयार होतो, म्हणजे जाऊन त्याचा अगदी इतिहास वगैरे काढायचा एवढा जरी प्रयत्न नाही केला ना तरीसुद्धा तो कसा आहे त्याचा आनंद घ्यायचा आवर्जून प्रयत्न करा तुम्ही। मग तुम्हाला ते जाणवेल की काय त्याची बरोबर गोडी आहे त्या पदार्थाची। तसंच आपण जेव्हा एखाद्या संस्कृतीला भेट देतो, मग ते राजस्थान असेल, आसाम असेल किंवा बाहेरच्या देशांमध्ये सुद्धा जपान असेल किंवा इतर युरोपीय वेगवेगळे जे काही देश आहेत तिकडचे, तर तिथे असणारं जे दोन व्यक्तींमधलं नातं आहे किंवा ते न्याहाळायचा प्रयत्न करा। म्हणजे ते कसे एकमेकांशी संवाद साधतात किंवा आपण जेव्हा त्यांच्याशी बोलतो तेव्हा आपल्याला मिळणारा जो एक रिप्लाय आहे, अभिप्राय आहे, वस्तू घेताना विकत म्हणा किंवा वस्तू विकत घेताना सुद्धा बरेच जण असं करतात, एवढ्या सगळ्या गोष्टी विकत घेतात ना त्या ठेवायच्या कुठे असा प्रश्न होऊन बसतो। म्हणजे मग ती साडी असेल, चॉकलेट्स असतील, बिस्किट असेल, मिठाईचे प्रकार असतील, चिवड्याचे प्रकार असतील, नमकीन असेल, तेवढं घेतात ना की हे यांना द्यायचं आहे, ते त्यांना द्यायचं आहे, मग हे ऑफिसमध्ये न्यायचं आहे, न्यायला हवं, त्या सगळ्याचा आनंद आपल्यासोबत जे येऊ शकले नाहीत आपले मित्रमंडळी त्यांना आपण आवर्जून देतो, पण त्याचं एक काहीतरी प्रमाण हे निश्चित करा ना। म्हणजे ते एवढं होतं ना कधीतरी की ते फ्रीजमध्ये ठेवता ना नाकीनऊ येतात किंवा घरातल्या त्या खाऊच्या कपाटात म्हणा किंवा खाऊच्या त्या रकाना ठेवताना सुद्धा दरवाजा उघडला की ते अंगावर पडते की काय असं वाटायला लागतं। बघा म्हणजे विचार करा की का बरं असं होतं। मग आता कसं मग काळजी घ्यायला हवी तिकडे खरेदी करताना सुद्धा, चॉकलेट सुद्धा खाताना किंवा तिकडचा एखादा गोड पदार्थ, रसगुल्ला असेल, गुलाबजाम असेल किंवा इतरही अनेक ठिकाण गोष्टी आहेत, तर त्याचा आनंद आपल्यासोबत इतरांनीही घ्यायला हवा। पण तो कसा बघा विचार करा। आत्माराम खराडे म्हणतात की कोल्हापूरमधला रंकाळा पन्हाळा पुन्हा पुन्हा जावंसं वाटतं। विठ्ठल कुलकर्णी म्हणतात की युरोपला जाऊन आले आणि पुन्हा एकदा तिथे जावंसं त्यांना वाटतं आणि जागोजागी असणारे सायकल स्टँड, प्रदूषण कमी करणं अशा गोष्टींमुळे त्यांना पुन्हा एकदा तिकडे जावंसं वाटतंय। शिल्पा तोडणकर अंधेरी इथून म्हणतायत की न्यूझीलंडमध्ये त्या गेल्या वर्षी गेल्या होत्या आणि निसर्ग सौंदर्य पुन्हा पुन्हा ते अनुभवावं असं वाटतंय। श्रीपाद जोशी म्हणतायत की दोन ठिकाणं आहेत ती म्हणजे कन्याकुमारी, विवेकानंद रॉक कन्याकुमारी ते तिरुवनंतपुरम, रस्ता अतिशय सुंदर, आणि दुसरं म्हणजे मदुराई, हे जी दोन ठिकाणं आहेत तिकडे त्यांना पुन्हा पुन्हा जावंसं वाटतंय। अविनाश दामोदर कडू, अरविंद कुलकर्णी यांचं असं म्हणणं आहे की गोकर्ण आणि महाबळेश्वर पुन्हा एकदा जायला आवडेल। तर आपल्याला स्वस्तिक गरड यांनी कळवलेलं आहे की श्रीशैल्य आणि तिरुपती इथे जायला त्यांना परत एकदा आवडेल। प्रणव शिंदे म्हणतायत की खूप मजा येते आजच्या कार्यक्रमात, मंगेश म्हात्रे यांना सुद्धा कार्यक्रम आवडला असं त्यांनी कळवलेलं आहे। वा वा वा। तर मंडळी बघा तुम्हाला सुद्धा अशी कुठली ठिकाणं आहेत जिकडे तुम्हाला पुन्हा एकदा जावंसं वाटतंय बरं।

0: happening, asto sada miyata dreaming. नमस्कार, मी संगीतकार अविनाश चंद्रचूड.
1: नमस्कार, मी विश्वजीत जोशी.
0: आपण आम्हाला ऐकत आहात आकाशवाणी मुंबईच्या FM रेनबो वाहिनीवर.
2: तर मंडळी, ती संस्कृती, तिथल्या ज्या अनेक गोष्टी आहेत, तो एक ओलावा असतो, भावनिक ओलावा, तो अनुभवणं देखील तितकंच गरजेचं असतं. म्हणजे बघा, तुम्ही एखाद्या संग्रहालयाला भेट देता, एखादी जुनी वास्तू बघता, इमारत बघता, त्यातले बारकावे न्याहाळणं किती गरजेचं आहे. निसर्गभ्रमंतीच्या बाबतीत सुद्धा आपण हेच म्हणू शकतो की तुम्ही त्या ठिकाणचा भाग व्हायचा प्रयत्न करा. म्हणजे नेमकं काय करायचं, तर जेव्हा आपण एखाद्या अभयारण्य म्हणा किंवा एखाद्या फॉरेस्ट, म्हणजे असं जिकडे खूप सारे प्राणी आहेत, पक्षी आहे, जिथे जैवविविधता खूप मोठ्या प्रमाणावर आपल्याला पाहायला मिळते, त्या ठिकाणाला भेट दिल्यानंतर आपल्याला असं जाणवतं की वा, ह्या म्हणजे पानांचा रंग हिरवाच असतो, पण त्या हिरव्या रंगाच्या देखील कितीतरी छटा आहेत. फुलं असतात, कधी न बघितलेली झाडं आपल्याला पाहायला मिळतात. मग त्यांची उंची किंवा त्यांची असणारी रुंदी, पानांचे वेगवेगळे आकार, मग त्या पक्ष्यांचा असणारा आवाज किंवा तिथे असणारा तो एक गंध असतो, मग तुम्ही तो वेगवेगळ्या ऋतूंमध्ये तो वेगवेगळा असतो असं आपल्याला तिथे असणारा गाईड सुद्धा सांगतो की पावसाळ्यात इथे एक ओलसरपणा इतका असतो की पाय ठेवणं मुश्किल होतं, किंवा या ठिकाणाला आवर्जून पावसाळ्यातच भेट द्या, अशा अनेक अनेक गोष्टी असतात. आणि मग त्या समजून घ्यायचा प्रयत्न करा. म्हणजे हे केव्हा शक्य आहे, जर आपण त्या ठिकाण

त्याचा भाग व्हायचा प्रयत्न केला तर, किंवा एखाद्या मार्केटला आपण तिथल्या भेट देतो ते फक्त खरेदी करण्यापुरतं असतं का? तर तसं नाही, तिथे आपल्याला तिथली की नाही एक आपण म्हणतो की लोकल कल्चर, तिथली एक लोकसंस्कृती कशी आहे हे जवळून पाहायला मिळतं. म्हणजे आपण कसं आपल्या मार्केटमध्ये गेल्यावर आपली थोडी घासाघीस सुरू असते की नाही नाही नाही नाही 50 वस्तू आहे 45 द्या, की नाही किंवा 100 आहे तर 80 द्या. आपल्या मार्केटमध्ये आपल्याला फुलं भाज्या फळं ही एका काही ठराविक ठिकाणीच त्या ते मंडळी घेऊन बसलेली असतात आपल्याला दिसतं, किंवा काही खाऊची दुकानं असतात, कपड्यांची दुकानं असतात, किंवा आपल्या इथे कोणकोणते पदार्थ मिळतात मग ते पुरणपोळी असेल, मोदक असेल, श्रीखंड असेल. तसं तिकडे परदेशात गेल्यावर किंवा एखाद्या वेगळ्या राज्यात गेल्यावर त्यांची की नाही ती ठिकाणं ठरलेली असतात की इथेच भाजी मार्केट असतं किंवा इथेच तुम्हाला हे छान छान नमकीन किंवा स्वीट्स मिळतील. तर त्या जागा म्हणजे फक्त खरेदी करायलाच जायचं असं नाही, तर बघा जाऊन ना की काय काय आहे तिकडे. सगळंच खरेदी करायला असा अट्टहास कशाला, थोडं थोडकं खरेदी करा. म्हणजे कसं खिशाला सुद्धा चाट बसणार नाही, थोडा विचार करून खरेदी केली तर मग असं सुद्धा होतं ना की जेवढा आवश्यक गोष्टी आहेत तेवढ्याचीच खरेदी जी आहे ती केली जाते. अर्थात जेव्हा नवीन नवीन आपण स्वतःच्या पैशानं खरेदी करायला लागतो तेव्हा जाणवतो की हां हे घ्यायला हवं ते घ्यायला हवं. हळूहळू जेव्हा त्याचं एक आपल्याला गणित जमतं की ह्याची किती गरज आहे किंवा किती नाही, तेव्हा आपोआपच या सगळ्या गोष्टींना आळा बसतो. एकूणच काय, जेव्हा आपण फिरायला जातो ना तेव्हा बऱ्याचशा गोष्टींची काळजी घेणं खूप गरजेचं आहे. सामानाची जशी आपण काळजी घेतो ना, तसं एक आपला मनाचा देखील प्रवास सुरू झालेला असतो. बोलूया त्याबद्दल. पण आपली मंडळी किती छान छान ठिकाणं सांगतायत बरं, ती मला तुम्हाला सांगाविषयी वाटतायत. आपल्याला कळवलेलं आहे मानसी म्हस्कर यांनी अंधेरी इथून. ते आत्ता कुल्लू मनालीला ती मंडळी जाऊन आली होती आणि बियास नदीसोबतचं जे ठिकाण आहे वेगळी ती विसरता येणं शक्य नाही. अशोक शिंत्रे, पंकज मोहोड, विजेंद्र घाटोळ, शुभलक्ष्मी मस्तकार म्हणतायत की त्यांना गोव्याची सफर करायला खूपच आवडते. मंगेश जोशी म्हणतायत की त्यांना शेगावला जायला खूप आवडतं. वा खूपच छान. आणि मग भाटवडेकर चंद्रशेखर म्हणतात की त्यांना गोव्याला जायला पुन्हा पुन्हा आवडेल. गणेश पाटील यांनी कार्यक्रम आवडल्याचं कळवलेलं आहे. संतोष मोरे यांनी कळवलेलं आहे गणपतीपुळ्याला जायला निसर्ग समुद्र शांतता अनुभवायला खूप आवडते. विद्या गिरजे म्हणतात की माहेरी नरसोबाच्या वाडीला जायला खूप आवडतं. माहेर हे असं ठिकाण आहे की जिकडे पुन्हा पुन्हा आपल्या या सगळ्या मंडळींना जायला नक्कीच आवडतं. यशश्री देशपांडे म्हणतात तळ कोकणात आजगाव, रेडी, सावंतवाडी, मालवण, वेंगुर्ला, कुडाळ, गोव्यात परत परत जाऊन सुद्धा मन भरत नाही असं त्यांनी कळवलेलं आहे यशश्री प्रभू यांनी. नर्मदा परिक्रमा त्याभोवती केला जाणारा तो जो प्रवास आहे तो अत्यंत पवित्र आणि प्राचीन आध्यात्मिक अशी ही यात्रा आहे असं आपल्याला कळवलेलं आहे किशोर नाईक यांनी. दिलीप वाणी म्हणतायत की त्यांना हरिश्चंद्रगड तसंच माळशेजचा घाट पावसाळ्यात भटकंती करणं, हा काही जणांना पावसाळ्यात खूपच मजा येते भटकंती करायला. आपल्याला माधवी शिरगावकर यांनी कळवलेलं आहे की त्यांना त्यांच्या माहेरी म्हणजे सावर्डेला जायला परत परत आवडतं. खूप मजा असते. काही काही ठिकाणी निसर्ग इतका छान असतो तो कितीही अनुभवला तरी देखील समाधान होत नाही. प्रदीप म्हणतायत की त्यांना राजमहल आणि गेटवे ऑफ इंडियाला पुन्हा पुन्हा जायला खूप आवडेल. तर कुर्ग हम्पी हे ठिकाण खूप आवडतं. नील यांनी ठाणे इथून कळवलेलं आहे.

0: नमस्कार श्रोते हो, मी वंदना गुप्ते आपल्या सर्वांची सकाळ सुरेल करणारी आकाशवाणी मुंबईची FM रेनबो वाहिनी म्हणजे आनंदाची लयलूट। दररोज आनंद घेत रहा आणि समृद्ध व्हा।
1: आपल्याला प्रकाश शिंदे यांनी कळवलेलं आहे त्यांचं आवडतं ठिकाण आणि आकाशवाणी मुंबई असं कळवलेलं आहे। तसंच आपल्याला विकास जयंदे यांनी सुद्धा कळवलेलं आहे त्यांचा अभिप्राय। तर विठ्ठल मसलेकर यांना गुजरातला जायला पुन्हा आवडल्यासांनी कळवलेलं आहे। विजेंद्र घाटोळ यांनी सुद्धा कळवलेलं आहे चिखलदराला त्यांना जायला खूप आवडेल। अशोक शिंद्रे म्हणतायत मुरुड जंजिरा। प्रमोद राऊत आणि त्याच्यानंतर विनंती ठाकूर म्हणतायत की मजा आली आज गाणी सुद्धा ऐकून। अरुण गावकर यांनी सुद्धा त्यांचा अभिप्राय इथे कळवलेला आहे। तर अनेक अशी ठिकाणं असतात जिकडे आपल्याला पुन्हा पुन्हा जायला आवडतं आणि तिथला आपण आनंद घेत असतो। आपण जसं बोललो तसं की एकदा विचार करा या ठिकाणांना भेट देताना आपण ह्यातल्या काही चुका असं म्हणण्यापेक्षा की खरोखरच गरज आहे का ह्या गोष्टी करायची किंवा न करण्याची। जेव्हा आपण फिरायला जातो ना तेव्हा आपण त्या ठिकाणं आपण एक्सप्लोअर करत असतो असं आपण म्हणतो की आपण त्याचा अनुभव घ्यायलासाठी जातो तिकडे। तर ती गोष्ट अनुभवा। आणि जेव्हा आपण बाहेर प्रवासाला पडतो ना तेव्हा कुठेतरी आपला एक आतला प्रवास देखील सुरू झालेला असतो आणि एक स्वतःचा शोध घ्यायचा आपण प्रयत्न करतो। तो निवांतपणा असतो। आपण तेव्हा खिडकीजवळ बसून शांतपणे चहाचे घोट घेत असतो किंवा

शांतपणेपासून आपण जेवत असतो प्रवासात सुद्धा किंवा त्या ठिकाणी पोहोचल्यावरती सुद्धा तयारी करायच्या आधी आपण 2 मिनटं शांतपणे त्या खुर्चीत बसतो आणि मग म्हणतो की हां जरा तयारी करूया आपण, किंवा ते एखादं ठिकाण बघून आलं आपण पुन्हा जेव्हा आपल्या रूमवरती येतो तेव्हा एक थकल्यावर सुद्धा आपल्याला जाणवतं की नाही नाही ते ठिकाण बघून खूप रिफ्रेश झालेलो आहोत. का रिफ्रेश झालो बरं, हा प्रश्न स्वतःला एकदा तुम्ही नक्कीच विचारून बघा.

0: तर मंडळी, या गीताबरोबरच मी तुमची रेडिओ सखी आरजे मधुलिका इथेच तुमचा निरोप घेत आहे. खुश रहा, आनंदी रहा, स्वतःची काळजी घ्यायला अजिबात विसरू नका. आणि पुन्हा एकदा एका नवीन छानशा विषयासह तुमच्या भेटीला मी नक्की येईन. ठीक 5 वाजता तुम्ही ऐकू शकाल बातमीपत्र, आणि त्यानंतर आरजे शुभांगी असणार आहे तुमच्यासोबत. छान छान हिंदी गाणी ऐकवा, तर मग आनंद घ्या सगळ्या गाण्यांचा आणि कार्यक्रमाचा. पण आता मात्र मला आरजे मधुलिकाला इथेच निरोप द्या. नमस्कार.
1: नमस्कार, मी मधुगंधा कुलकर्णी आणि आपण ऐकत आहोत 107.1 MHz वरती आकाशवाणी मुंबई केंद्राची FM रेनबो वाहिनी. आनंद घ्या नव्या जुन्या मराठी गाण्यांचा आणि गप्पांचा.

नमस्कार, मी कौस्तुभ पटाईत। ऐकूयात काही ठळक घडामोडी। पेट्रोल आणि डिझेलच्या दरात आज प्रति लिटर 90 पैसे वाढ झाली। एका आठवड्यापेक्षा कमी कालावधीतली ही दुसरी दरवाढ आहे। दिल्लीत पेट्रोलचा दर 98 रुपये 64 पैसे तर डिझेल 91 रुपये 58 पैसे झाला आहे। मुंबईत पेट्रोल 107 रुपये 59 पैसे तर डिझेल 94 रुपये 8 पैसे दरानं मिळत आहे। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी सध्या 5 देशांच्या दौऱ्यावर असून दौऱ्याच्या 4थ्या टप्प्यात ते आज भारत नॉर्डिक शिखर परिषदेत सहभागी होणार आहेत। तंत्रज्ञान, नवीकरणीय ऊर्जा, संरक्षण, शाश्वतता आणि व्यापार यासारख्या क्षेत्रांमध्ये नॉर्डिक राष्ट्रांबरोबरची भारताची धोरणात्मक भागीदारी अधिक बळकट करणं हे या परिषदेचं उद्दिष्ट आहे। सार्वजनिक ठिकाणी पकडलेल्या भटक्या कुत्र्यांना लसीकरण किंवा निर्बिजीकरणानंतर पुन्हा सोडून दिलं जाऊ नये हा यापूर्वी दिलेला आपला आदेश मागे घ्यायला सर्वोच्च न्यायालयानं आज नकार दिला। रेबीज किंवा दुर्धर आजारानं ग्रस्त श्वानांना दयामरण देण्याची परवानगीही न्यायालयानं दिली। माजी केंद्रीय मंत्री आणि उत्तराखंडचे माजी मुख्यमंत्री भुवनचंद्र खांडुरी यांचं आज देहरादून इथं प्रदीर्घ आजारानंतर निधन झालं। ते 91 वर्षांचे होते। केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग खात्याचं मंत्रिपद त्यांनी सांभाळलं। तसंच 2 वेळा ते उत्तराखंडचे मुख्यमंत्री होते। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी खांडुरी यांच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त केलं आहे। मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स आज 114 अंकांनी खाली आला आणि 75,201 अंकांवर बंद झाला। राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी 32 अंकांनी घसरून 23,618 अंकांवर बंद झाला। याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे बातमीपत्र संपलं। पुन्हा भेटूया संध्याकाळी 7 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात। नमस्कार।

विधी सेवा प्राधिकरण अधिनियम 1987 च्या कलम 12 नुसार पात्र नागरिक निशुल्क कायदेशीर मदत न्याय बंधू या मोबाईल ऍप वरून किंवा www.provono-doj.in या वेबसाईट वरून मिळवू शकता.

आकाशवाणी नागपूर हिमांगी कुलकर्णी आपल्याला प्रादेशिक बातम्या देत आहे। ठळक बातम्या, महाराष्ट्रात अणुऊर्जा निर्मितीसाठी राज्य सरकारचे 4 कंपन्यांशी सामंजस्य करार, 25,400 मेगावॅट अणुऊर्जा निर्मितीचं लक्ष्य, नागपूर विधान परिषदेच्या स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाची निवडणूक बिनविरोध होण्यासाठी सर्वपक्षीय नेत्यांशी चर्चा करणार असल्याचं महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचं प्रतिपादन, पेट्रोल आणि डिझेलच्या दरात प्रति लिटर 90 पैसे वाढ आणि विदर्भात तीव्र उष्णतामान, सर्व जिल्ह्यात तापमान उच्चांकी पातळीवर। आता सविस्तर बातम्या, महाराष्ट्रात अणुऊर्जा निर्मितीसाठी राज्य सरकारनं 4 कंपन्यांशी आज सामंजस्य करार केले। नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन लिमिटेड अर्थात NTPCL, अदानी पॉवर लिमिटेड, रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड आणि बजाज उद्योग समूहाच्या ललितपूर पॉवर जनरेशन कंपनी लिमिटेड या 4 कंपन्यांसोबत सुमारे 6.5 लाख कोटी रुपये गुंतवणुकीचे हे सामंजस्य करार असून 25,400 मेगावॅट अणुऊर्जा तसंच 1,23,500 रोजगार निर्मिती अपेक्षित आहे। मंत्रालयात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत या सामंजस्य करारांवर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारताला संपन्न ऊर्जा राष्ट्र बनवून देशात शून्य कार्बन उत्सर्जन करण्याचं उद्दिष्ट ठेवलंय। या उद्दिष्टपूर्तीसाठी महाराष्ट्र पुरेपूर प्रयत्न करत असून स्वच्छ ऊर्जा निर्मिती क्षेत्रात राज्यात येणारी गुंतवणूक ही देशाला संपन्न ऊर्जा राष्ट्र बनवण्यासाठी निश्चितच बळ देणारी ठरणार आहे असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला। महायुतीकडे 75% मतदान असल्याचा दावा करत देशासमोरील सध्याचं संकट लक्षात घेता नागपूर विधान परिषदेच्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या मतदारसंघाची निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी सर्व पक्षांच्या नेत्यांशी चर्चा करण्यात येणार असल्याची माहिती महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली। राज्यातील ज्या निवडणुका बिनविरोध होऊ शकतात त्यासाठीही पुढाकार घेतला जाणार असल्याचं त्यांनी सांगितलं। बावनकुळे आज नागपुरात प्रसारमाध्यमांशी बोलत होते। पेट्रोल दरवाढ आणि संभाव्य तुटवड्याबाबत बोलताना अखाती देशांमधील परिस्थितीमुळे देशासमोर मोठं संकट निर्माण झालं आहे, त्याचे परिणाम भारतावरही होणार असल्याचं त्यांनी सांगितलं। कोणतंही राजकारण न करता देशहितासाठी पंतप्रधानांना पाठबळ दिल्यास आपण या संकटातून बाहेर पडू असं ते म्हणाले। पेट्रोल आणि डिझेलच्या दरात आज प्रति लिटर 90 पैसे वाढ झाली। एका आठवड्यापेक्षा कमी कालावधीत ही दुसरी दरवाढ आहे। मुंबईत पेट्रोल 107.59 रुपये आणि डिझेल 94.08 रुपये प्रति लिटर इतकं झालंय। अमेरिका आणि इस्रायलनं इराणमध्ये छेडलेला संघर्ष आणि त्यामुळे होर्मुझच्या समुद्रधुनीतून होणाऱ्या तेल वाहतुकीत आलेला व्यत्यय यामुळे जगभरात कच्च्या तेलाच्या किमतीनं उसळी घेतल्याच्या पार्श्वभूमीवर ही दरवाढ झाली आहे। दरम्यान पेट्रोल आणि डिझेलच्या दरात 90 पैसे वाढ झाल्याच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी केंद्र सरकारवर जोरदार टीका केली आहे। सरकार जनतेची लूट करत असून विशिष्ट उद्योगपतींनाच सूट देत आहे असा आरोप त्यांनी केला। जनतेला काटकसरीचा सल्ला देऊन सरकार जनतेवर महागाईचा भार टाकत आहे अशी टीका खरगे यांनी समाज माध्यमावरच्या संदेशातून केली आहे। वर्धा चंद्रपूर गडचिरोली स्थानिक प्राधिकारी मतदारसंघाची निवडणूक 18 जून रोजी होणार आहे। यासाठी तीनही जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थेचे 977 कार्यरत सदस्य मतदानाचा हक्क बजावणार आहे। यात सर्वाधिक चंद्रपूर जिल्ह्यातील 469 सदस्य, वर्धा जिल्ह्यातील 264 तर गडचिरोली जिल्ह्यातील 244 स्थानिक स्वराज्य संस्थेच्या सदस्य मतदारांचा समावेश आहे। तीनही जिल्ह्यात 18 मे पासून आदर्श आचारसंहिता लागू झाली असून या आचारसंहितेचे सर्वांनी पालन करावे असं आवाहन निवडणूक निर्णय अधिकारी आणि चंद्रपूर जिल्हाधिकारी वसुमना पंत यांनी केलंय। नागपूर स्थानिक प्राधिकरण मतदारसंघाच्या विधान परिषदेसाठीच्या निवडणुकीत जिल्ह्यातील नगर परिषद, नगरपालिका, महानगरपालिका तसंच कामठी इथल्या कटक मंडळातील 3 नामनिर्देशित सदस्य असे 1834 सदस्य मतदानाचा हक्क बजावणार असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी आणि जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी आज पत्रकार परिषदेत दिली। नागपूर महानगरपालिकेचा अर्थसंकल्प सादर करण्यासाठी आज नागपुरातील सुरेश भट सभागृहात

0: विशेष सभा आयोजित करण्यात आली होती, मात्र विधान परिषदेच्या निवडणुकीची तारीख जाहीर होताच आचारसंहिता लागू झाल्यानं अर्थसंकल्प सादरीकरण पुढे ढकलण्यात आल्याची माहिती महापौर नीता ठाकरे यांनी सभासदांना दिली.
1: महानगरपालिकेची अर्थसंकल्प सादर करण्याची आजची विशेष सभा होती. 8 दिवसांपूर्वी म्हणजे 14 तारखेला याचा अजेंडाही आपण काढलेला होता आणि याची तारीखही निश्चित झालेली होती. आकस्मिकपणे काल MLC जे इलेक्शन आहे ते लागलं आणि आचारसंहिता लागली. नगरसेवक याचे मतदार असल्यामुळे निश्चितपणे या गोष्टीवर याचा परिणाम प्रभाव होऊ शकतो. या अर्थाने या आचारसंहितेमध्ये साधारणतः बजेट पेश करता येत नाही अशी एकूण स्थिती आहे. त्यामुळे निवडणूक आयोगाकडे हे बजेट सादर करता यावं यासाठीचं पत्र, कारण ही पूर्वतयारी झालेली होती, त्यामुळे निवडणूक आयोग कडे पत्र दिलेलं आहे. आतापर्यंत त्याचं कुठलं उत्तर आलेलं नाही, पण ते येईल. जो पत्रव्यवहार होईल, जे दिशानिर्देश निवडणूक आयोगाकडून येतील, त्याच्यानुसार पुढील संकल्प सादर करण्याची सभा घेण्यात येईल.
0: आकाशवाणी नागपूर केंद्राद्वारे ऑल इंडिया रेडिओला 90 वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्तानं स्वरसंध्या या विशेष सुगम संगीत सभेचं आयोजन आज संध्याकाळी 6:30 सायंटिफिक सभागृह लक्ष्मीनगर इथं करण्यात आलंय. या सभेत सुगम गायक श्याम पोहरे यांची भक्तिगीतं, प्रसन्न जोशी यांचं गझल गायन, तसंच सुगम गायिका हेमलता पोपटकर आणि मोनिका भोयर भावगीतं सादर करतील. या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून ऐकत आहात. आमच्या केंद्रावरील सर्व बातम्या ऐकण्यासाठी आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी मराठी न्यूज नागपूर ऑल इंडिया रेडिओ या आमच्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. 70 कोटी रुपयांच्या आर्थिक घोटाळ्यात भोंदूबाबा अशोक खरात याला अटक करण्याची मुभा मुंबईतल्या PMLA न्यायालयानं आज सक्तवसुली संचालनालयाला दिली. लैंगिक अत्याचार आणि फसवणूक खंडणी वसुली प्रकरणात अशोक खरात याला यापूर्वीच विविध गुन्ह्यांप्रकरणी न्यायालयीन कोठडी देण्यात आली आहे. आता ED कडूनही त्याला अटक होणार आहे. खरात हा एक मोठ्या खंडणी रॅकेटचा सूत्रधार असल्याचा आणि बेनामी बँक खात्यांच्या माध्यमातून 70 कोटींहून अधिक रुपयांचा आर्थिक घोटाळा केल्याचा आरोप ईडीनं केलाय. सार्वजनिक ठिकाणी पकडलेल्या भटक्या कुत्र्यांना लसीकरण किंवा निर्विजीकरणानंतर पुन्हा सोडून दिलं जाऊ नये हा यापूर्वी दिलेला आपला आदेश मागे घ्यायला सर्वोच्च न्यायालयानं आज नकार दिला. नोव्हेंबर 2025 रोजी सर्वोच्च न्यायालयानं दिलेल्या या आदेशात सुधारणा करण्याची मागणी करणाऱ्या याचिका न्यायमूर्ती विक्रम नाथ यांच्या अध्यक्षतेखालच्या पीठानं फेटाळल्या आणि अशा कुत्र्यांना निवारा केंद्रांमध्येच ठेवण्याचे निर्देश दिले. स्वयंपूर्ण महाराष्ट्र आवासीय रूफटॉप सोलर स्मार्ट योजनेअंतर्गत पात्र घरगुती वीज ग्राहकांना केंद्र आणि राज्य शासनाच्या संयुक्त अनुदानातून अवघ्या 2,500 रुपयात 1 किलोवॅट सौर यंत्रणा बसवण्याची संधी मिळणार आहे. दारिद्र्य रेषेखालील आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसह नागपूर परिमंडळात 3 लाखांहून अधिक ग्राहकांना या योजनेचा लाभ मिळू शकेल. वीज बिलातून कायमची मुक्ती यातून मिळण्याची शक्यता आहे. महावितरणनं पात्र ग्राहकांची तातडीनं नोंदणी करून या योजनेचा लाभ घ्यावा असं आवाहन केलंय. बुलडाणा जिल्ह्यातील नांदुरा तालुक्यातील वडनेर भोलजी इथं निर्माण झालेल्या भीषण पाणी टंचाई विरोधात महिलांनी रिकाम्या घागरी घेऊन ग्रामपंचायत कार्यालयावर मोर्चा काढला. जलजीवन मिशन योजना राबवूनही अनेक महिन्यांपासून नळांना पाणी मिळत नसल्याचा ग्रामस्थांचा आरोप आहे. पाण्यासाठी महिलांना रोज 3 किलोमीटर पायपीट करावी लागत असल्यानं संताप व्यक्त करण्यात आला. पाणी पुरवठा सुरळीत न झाल्यास आंदोलन तीव्र करण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिलाय. यवतमाळ जिल्ह्यातील पांढरकवडा इथल्या एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयामार्फत 2 ट्रायबल फेलो पदांसाठी भरती प्रक्रिया जाहीर करण्यात आली आहे. ही नियुक्ती 10 महिन्यांच्या कालावधीसाठी करण्यात येणार असून निवड झालेल्या उमेदवारांना दरमहा 20,000 रुपये मानधन दिलं जाणार आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी 25 मे रोजी सकाळी 10:30 वाजल्यापासून वॉक इन इंटरव्ह्यूसाठी आवश्यक कागदपत्रांसह एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प पांढरकवडा इथं उपस्थित राहण्याचं आवाहन प्रकल्प अधिकाऱ्यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केलंय. माजी केंद्रीय मंत्री आणि उत्तराखंडचे माजी मुख्यमंत्री भुवनचंद्र खांडुरी यांचं आज देहरादून इथं प्रदीर्घ आजारानंतर निधन झालं. ते 91 वर्षांचे होते. 1954 मध्ये लष्करात दाखल होऊन ते 1991 मध्ये मेजर जनरल पदावरून निवृत्त झाले. 1983 मध्ये त्यांना अतिविशिष्ट सेवा पदकानं सन्मानित करण्यात आलं होतं. त्यानंतर त्यांनी राजकारणात प्रवेश करत गढवाल मतदारसंघाचं लोकसभेत प्रतिनिधित्व केलं. केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग खात्याचं मंत्रीपद त्यांनी भूषवलं. विदर्भाच्या सर्व जिल्ह्यांमध्ये उन्हाचा तडाखा कायम असून आज दुपारी 2:30 मोजलेल्या तापमानानुसार अमरावती जिल्ह्यात सर्वाधिक 46.2 अंश सेल्सिअस इतक्या कमाल तापमानाची नोंद करण्यात आली. वर्धा इथं 46, अकोला इथं 45.3, नागपूर इथं 45.2 अंश सेल्सिअस इतकं कमाल तापमान नोंदवण्यात आलं. याशिवाय चंद्रपूर इथं 44.4, गडचिरोली इथं 43.4, गोंदिया इथं 41, तर बुलडाणा इथं 40.2 अंश सेल्सिअस इतकं कमाल शुष्क तापमान नोंदवण्यात आलं. आज अमरावती, वर्धा, अकोला, यवतमाळ या जिल्ह्यांमध्ये

0: आकाशवाणी मुंबई रश्मी पाटकर प्रादेशिक बातम्या देत आहे। ठळक बातम्या। गेल्या दशकभरात नॉर्डिक देशांमधून भारतात होणारी गुंतवणूक दुप्पट तर द्विपक्षीय व्यापार चौपट वाढल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं तिसऱ्या भारत नॉर्डिक शिखर परिषदेत प्रतिपादन। अणुऊर्जा निर्मितीसाठी राज्य सरकारचे 4 कंपन्यांशी सामंजस्य करार। 25,400 मेगावॅट अणुऊर्जा आणि 1,23,500 रोजगार निर्मिती अपेक्षित। पेट्रोल आणि डिझेलच्या दरात प्रति लिटर 90 पैसे वाढ। आणि माजी केंद्रीय मंत्री आणि उत्तराखंडचे माजी मुख्यमंत्री भुवनचंद्र खांडुई यांचं निधन। गेल्या दशकभरात नॉर्डिक देशांमधून भारतात होणारी गुंतवणूक 200% वाढली असून द्विपक्षीय व्यापारही चौपट वाढल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी सांगितलं। नॉर्वेची राजधानी ओस्लो इथं संयुक्त निवेदन करताना आज ते बोलत होते। हे संबंध अधिक दृढ करण्यासाठी महत्वाची पावलं उचलल्याचं मोदी म्हणाले। भारत आणि नॉर्डिक देश यांच्या संशोधन आणि नवोन्मेष भागीदारी दृढ केली जाईल असंही मोदी म्हणाले।
1: भारत नॉर्डिक साझेदारी का एक महत्वपूर्ण स्तंभ हमारे व्यापक रिसर्च और इनोवेशन टाइज भी है। इसे सुदृढ़ करने के लिए हम साथ मिलकर यूनिवर्सिटी लैब्स और स्टार्टअप इकोसिस्टम के बीच लिंकेज बढ़ाएंगे।
0: तिसऱ्या भारत नॉर्डिक शिखर परिषदेला आजपासून नॉर्वेची राजधानी ओस्लो इथं सुरुवात झाली। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्यासह नॉर्वे स्वीडन आयर्लंड फिनलंड आणि डेन्मार्कचे प्रधानमंत्री या परिषदेत सहभागी झाले। या परिषदेआधी मोदी यांनी आयर्लंड फिनलंड डेन्मार्क या देशांच्या प्रधानमंत्र्यांशी द्विपक्षीय चर्चा केली। आपल्या दौऱ्याच्या 5व्या टप्प्यात प्रधानमंत्री मोदी आज इटलीला रवाना होतील। इटलीच्या प्रधानमंत्री जॉर्जिया मेलोनी यांच्याशी ते द्विपक्षीय चर्चा करणार आहेत। महाराष्ट्रात अणुऊर्जा निर्मितीसाठी राज्य सरकारनं 4 कंपन्यांशी आज सामंजस्य करार केले। NTPCL अर्थात राष्ट्रीय औष्णिक ऊर्जा महामंडळ, अदानी पॉवर कंपनी, रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड आणि बजाज उद्योग समूहाच्या ललितपूर पॉवर जनरेशन कंपनी लिमिटेड या 4 कंपन्यांसोबत सुमारे 6,50,000 कोटी रुपये गुंतवणुकीचे हे सामंजस्य करार आहेत। यातून 25,400 मेगावॅट अणुऊर्जा तसंच 1,23,500 रोजगार निर्मिती अपेक्षित आहे। मंत्रालयात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत या सामंजस्य करारांवर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या। स्वच्छ ऊर्जा निर्मिती क्षेत्रात राज्यात येणारी गुंतवणूक ही देशाला ऊर्जासंपन्न राष्ट्र बनवण्यासाठी निश्चितच बळ देणारी ठरणार आहे असा विश्वास फडणवीस यांनी यावेळी व्यक्त केला। राज्यात अणुऊर्जा निर्मिती क्षेत्रामध्ये गुंतवणूक करायला इच्छुक असलेल्या कंपन्यांना राज्य शासन संपूर्ण सहकार्य देईल अशी ग्वाहीही त्यांनी यावेळी दिली। यावेळी पारंपरिक ऊर्जा मंत्री अतुल सावेही उपस्थित होते। शेतकऱ्यांनी रासायनिक खतांवरचं अवलंबित्व कमी करण्यासाठी सेंद्रिय शेतीवर अधिक भर देण्याचं आवाहन केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान यांनी आज केलं। भुवनेश्वर इथं पूर्व विभागीय कृषी परिषदेला ते संबोधित करत होते। जागतिक पातळीवर तणाव असूनही शेतकऱ्यांना पुरेसा खतपुरवठा करण्यासाठी केंद्र सरकार सर्वतोपरी प्रयत्न करत आहे, मात्र आंतरराष्ट्रीय बाजारातून खतं मिळवणं दिवसेंदिवस कठीण होत चाललं आहे असंही चौहान यावेळी म्हणाले। नीट UG परीक्षेचा पेपर फुटल्याप्रकरणी लातूरच्या RCC क्लासच्या संचालकाच्या अल्पवयीन मुलाचीही CBI कसून चौकशी करत आहे। या मुलानं यंदा नीट परीक्षा दिली होती। CBIच्या पथकानं काल आणि आज क्लासची झडती घेऊन विविध कागदपत्रं आणि शैक्षणिक साहित्याची तपासणी केली। दरम्यान शिवराज मोटेगावकर आणि PV कुलकर्णी या दोघांच्या विरोधात आज लातूरमध्ये मनसेनं निदर्शनं केली। यावेळी आंदोलनकर्त्यांनी क्लाससमोर अंडी फेकली आणि विद्यार्थ्यांनी भरलेलं शुल्क त्यांना परत करावं अशी मागणी केली। भामरागड एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पांतर्गत दुर्गम आणि आदिवासी भागातल्या 26 विद्यार्थ्यांची निवड नीट आणि JEE विशेष मोफत प्रशिक्षणासाठी करण्यात आली आहे। त्यात नीट परीक्षेच्या प्रशिक्षणासाठी 11 मुलं 14 मुली तर JEE परीक्षेच्या प्रशिक्षणासाठी 1 मुलीची निवड केली आहे। मार्च 2026 10वीची परीक्षा दिलेल्या आणि वैद्यकीय किंवा अभियांत्रिकी शिक्षण घेऊ इच्छणाऱ्या विद्यार्थ्यांची 22 मार्चला चाचणी परीक्षा झाली। यात उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांची या मोफत प्रशिक्षणासाठी निवड करण्यात आली आहे। पुढची 2 वर्ष मुलांना हिंगोली जिल्ह्यातल्या शिरडशहापूर इथल्या शासकीय आश्रमशाळेत तर मुलींना वर्धा जिल्ह्यातल्या सिंधी रेल्वे इथल्या आश्रमशाळेत प्रशिक्षण दिलं जाईल। या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत। आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या फेसबुक पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील।

0: बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. पेट्रोल आणि डिझेलच्या दरात आज प्रति लिटर 90 पैसे वाढ झाली. एका आठवड्यापेक्षा कमी कालावधीतली ही दुसरी दरवाढ आहे. दिल्लीमध्ये आता पेट्रोलचा दर 98 रुपये 64 पैसे तर डिझेल 91 रुपये 58 पैसे झाला आहे. तर मुंबईत पेट्रोल 107 रुपये 59 पैसे दराने आणि डिझेल 94 रुपये 8 पैसे दराने मिळत आहे. अमेरिका आणि इस्रायलनं इराणमध्ये छेडलेला संघर्ष आणि त्यामुळे होर्मुसच्या समुद्रधुनीतून होणाऱ्या तेल वाहतुकीत आलेला व्यत्यय यामुळे जगभरात कच्च्या तेलाच्या किमतीने उसळी घेतल्याच्या पार्श्वभूमीवर ही दरवाढ झाली आहे. आखाती संकटांनंतर इंधन बचत, परकीय चलनाचं रक्षण आणि स्वदेशी वस्तूंना प्राधान्य देण्यासाठी एकसंध होण्याचं आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे. यासंदर्भात त्यांनी समाज माध्यमावर एक व्हिडिओ जारी केला आहे. जागतिक आव्हानांचा सामना करण्यासाठी राष्ट्रप्रथम या भावनेनं सर्व नागरिकांना एका राष्ट्रीय अभियानात सहभागी होण्याचं आवाहन करताना मुख्यमंत्री म्हणाले,
1: अखाती युद्धामुळे ही परिस्थिती ओढावली आहे. अशा वेळी संपूर्ण देशाने एकसंधपणे उभे राहणे गरजेचे आहे. पण आपल्या छोट्या छोट्या बदलातून आपण मोठी देशसेवा करू शकतो हे तुम्हाला लक्षात घ्यायचे आहे. नवीन वाहन खरेदी करताना शक्यतोवर ई वाहन खरेदी करा, शक्यतोवर सार्वजनिक वाहतुकीचा वापर करा. आठवड्यातून एक दिवस नो व्हेकल डे पाळण्याचा प्रयत्न करा. कोविडच्या काळात आपण वर्क फ्रॉम होम मध्ये पारंगत झाले आहोत, तेही पर्याय पडताळून बघा. परदेशातील प्रवास टाळा अशी साधी सोपी कामे आपल्याला करायची आहे. चला आपण सारे मिळून या अभियानात सहभागी होऊया. राष्ट्र प्रथम या भावनेने एकजूट होऊया.
0: पेट्रोल आणि डिझेलच्या दरवाढीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी केंद्र सरकारवर टीका केली आहे. सरकार जनतेची लूट करत असून विशिष्ट उद्योगपतींना सूट देत आहे असा आरोप त्यांनी केला. जनतेला काटकसरीचा सल्ला देऊन सरकार जनतेवर महागाईचा भार टाकत आहे अशी टीका खरगे यांनी समाज माध्यमावरच्या संदेशात केली. तर भाजपानं या वाढीचं समर्थन केलं असून ही दरवाढ इतर देशांपेक्षा कमी असल्याचं म्हटलं आहे. इंधन दरवाढीचा फटका जगातल्या सर्वच देशांना बसला आहे, तरीही भारतात दरात केवळ 4% वाढ झाली आहे असं भाजपाच्या आयटी विभागाचे प्रमुख अमित मालवीय यांनी समाज माध्यमावर म्हटलं आहे. माजी केंद्रीय मंत्री आणि उत्तराखंडचे माजी मुख्यमंत्री भुवनचंद्र खांडुरी यांचं आज डेहराडून इथं प्रदीर्घ आजारानंतर निधन झालं. ते 91 वर्षांचे होते. 1954 मध्ये लष्करात दाखल होऊन ते 1991 मध्ये मेजर जनरल पदावरून निवृत्त झाले. 1983 मध्ये त्यांना अतिविशिष्ट सेवा पदकाने सन्मानित करण्यात आलं होतं. त्यानंतर त्यांनी राजकारणात प्रवेश करत गढवाल मतदारसंघाचं लोकसभेत प्रतिनिधित्व केलं. केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग खात्याचं मंत्रीपद त्यांनी सांभाळलं. राष्ट्रीय लोकशाही आघाडी सरकारच्या काळातला सुवर्ण चतुष्कोण प्रकल्प त्यांच्या कार्यकाळात साकार झाला. 2007 ते 2009 आणि 2011 ते 2012 असे 2 वेळा ते उत्तराखंडचे मुख्यमंत्री होते. आयपीएल क्रिकेट स्पर्धेत आज राजस्थान रॉयल्स आणि लखनौ सुपर जायंट्स यांच्यात सामना होणार आहे. जयपूरमध्ये थोड्याच वेळात 7:30 वाजता हा सामना सुरू होईल. राजस्थान रॉयल्सनं नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करायचा निर्णय घेतला आहे. हवामान. गेल्या 24 तासात कोकण आणि मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी पाऊस पडला. मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात काही ठिकाणी कमाल तापमानात लक्षणीय वाढ झाली तर कोकणात तुरळक ठिकाणी किंचित वाढ झाली. राज्यात सर्वात जास्त कमाल तापमान वर्धा इथं 46.5 अंश सेल्सिअस नोंदवलं गेलं. येत्या 2 दिवसात कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. विदर्भात तुरळक ठिकाणी उष्णतेची तीव्र लाट येण्याची शक्यता आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. गेल्या दशकभरात नॉर्डिक देशांमधून भारतात होणारी गुंतवणूक दुप्पट तर द्विपक्षीय व्यापार चौपट वाढल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं 3रा भारत नॉर्डिक शिखर परिषदेत प्रतिपादन. अणुऊर्जा निर्मितीसाठी राज्य सरकारचे 4 कंपन्यांशी सामंजस्य करार. 25,400 मेगावॅट अणुऊर्जा आणि 1,23,500 रोजगार निर्मिती अपेक्षित. पेट्रोल आणि डिझेलच्या दरात प्रति लिटर 90 पैसे वाढ. आणि माजी केंद्रीय मंत्री आणि उत्तराखंडचे माजी मुख्यमंत्री भुवनचंद्र खांडुरी यांचं निधन. याबरोबरच आकाशवाणी

विधी सेवा प्राधिकरण अधिनियम 1987 च्या कलम 12 नुसार पात्र नागरिक निशुल्क कायदेशीर मदत न्याय बंधू या मोबाईल ऍप वरून किंवा www.provono-doj.in या वेबसाईट वरून मिळवू शकता.

अमिता बडे राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या, नॉर्डिक देशांमधून भारतात होणारी गुंतवणूक दशकभरात दुप्पट तर व्यापार चारपटीनं वाढल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं तिसऱ्या भारत नॉर्डिक शिखर परिषदेत प्रतिपादन। महाराष्ट्रात अणुऊर्जा निर्मितीसाठी राज्य सरकारचे चार कंपन्यांशी सामंजस्य करार। 25,400 मेगावॅट अणुऊर्जा आणि 1,23,500 रोजगार निर्मिती अपेक्षित। रासायनिक खतांवरचं अवलंबित्व कमी करण्यासाठी सेंद्रिय शेतीवर अधिक भर देण्याचं केंद्रीय कृषी

0: मंत्र्यांचं शेतकऱ्यांना आवाहन, पेट्रोल आणि डिझेलच्या दरात प्रतिलिटर 90 पैसे वाढ, आणि माजी केंद्रीय मंत्री आणि उत्तराखंडचे माजी मुख्यमंत्री भुवनचंद्र खांडुरी यांचं निधन. गेल्या दशकभरात नॉर्डिक देशांमधून भारतात होणारी गुंतवणूक 200% वाढली असून द्विपक्षीय व्यापारही 64% वाढल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी सांगितलं. नॉर्वेची राजधानी ओस्लो इथं संयुक्त निवेदन करताना ते आज बोलत होते. हे संबंध अधिक दृढ करण्यासाठी महत्वाची पावलं उचलल्याचं मोदी म्हणाले. भारतानं ऑक्टोबर 2025 नॉर्वे, आइसलंड या देशांसोबत व्यापार आणि आर्थिक करार केले, तसंच काही महिन्यांपूर्वीच युरोपियन युनियनसोबतही मुक्त व्यापार करार केला. या महत्वाकांक्षी कराराद्वारे एका सुवर्णयुगाची सुरुवात होत आहे, असं प्रधानमंत्री म्हणाले. भारत आणि नॉर्डिक देश यांच्यात संशोधन आणि नवोन्मेष भागीदारी दृढ केली जाईल, असंही मोदी म्हणाले.
1: भारत नॉर्डिक साझेदारी का एक महत्वपूर्ण स्तंभ हमारे व्यापक रिसर्च और इनोवेशन टाइज भी है. इसे सुदृढ़ करने के लिए हम साथ मिलकर यूनिवर्सिटी, लैब्स और स्टार्टअप इकोसिस्टम के बीच लिंकेज बढ़ाएंगे.
0: तिसरी भारत नॉर्डिक शिखर परिषद आज नॉर्वेची राजधानी ओस्लो इथं झाली. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्यासह नॉर्वे, स्वीडन, आइसलंड, फिनलंड आणि डेन्मार्कचे प्रधानमंत्री या परिषदेत सहभागी झाले. या परिषदेआधी मोदी यांनी आइसलंड, फिनलंड, डेन्मार्क या देशांच्या प्रधानमंत्र्यांशी द्विपक्षीय चर्चा केली. आपल्या दौऱ्याच्या 5व्या टप्प्यात प्रधानमंत्री मोदी आज इटलीला रवाना होतील. इटलीच्या प्रधानमंत्री जॉर्जिया मेलोनी यांच्याशी ते द्विपक्षीय चर्चा करणार आहेत. महाराष्ट्रात अणुऊर्जा निर्मितीसाठी राज्य सरकारनं 4 कंपन्यांशी आज सामंजस्य करार केले. NTPCL अर्थात राष्ट्रीय औष्णिक ऊर्जा महामंडळ, अदानी पॉवर कंपनी, रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड आणि बजाज उद्योग समूहाच्या ललितपूर पॉवर जनरेशन कंपनी लिमिटेड या 4 कंपन्यांसोबत सुमारे 6.5 लाख कोटी रुपये गुंतवणुकीचे हे सामंजस्य करार आहेत. यातून 25,400 मेगावॅट अणुऊर्जा तसंच 1,23,500 रोजगार निर्मिती अपेक्षित आहे. शेतकऱ्यांनी रासायनिक खतांवरचं अवलंबित्व कमी करण्यासाठी सेंद्रिय शेतीवर अधिक भर देण्याचं आवाहन केंद्रीय कृषी मंत्री शिवराजसिंह चौहान यांनी आज केलं. भुवनेश्वर इथं पूर्व विभागीय कृषी परिषदेला ते संबोधित करत होते. अनुदानित खतांचा गैरवापर करणाऱ्या तसंच बनावट आणि निकृष्ट दर्जाच्या खतांचा पुरवठा करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचे निर्देश चौहान यांनी यावेळी दिले. केंद्र सरकारनं खत अनुदानासाठी 39,000 कोटी रुपयांना मंजुरी दिल्याचंही चौहान यांनी सांगितलं. येत्या 12 आणि 13 सप्टेंबर रोजी नवी दिल्ली इथं भारताच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या ब्रिक्स परिषदेला रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन उपस्थित राहणार आहेत. दक्षिण आफ्रिकेतल्या रशियन दूतावासानं समाज माध्यमावर ही माहिती दिली. पुतीन यांची केवळ 1 वर्षातली ही दुसरी भारत भेट असेल. गेल्या आठवड्याच्या सुरुवातीला रशियाचे परराष्ट्रमंत्री सर्गेई लावारोव यांनी भारताला भेट दिली आणि ब्रिक्स परराष्ट्रमंत्र्यांच्या बैठकीत सहभाग घेतला. नीट यूजी फेरपरीक्षा आढावा घेण्यासाठी केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या अध्यक्षतेखाली आज नवी दिल्लीत उच्चस्तरीय बैठक झाली. ही परीक्षा प्रामाणिकपणे आणि संपूर्ण पारदर्शकतेनं घेण्याचा पुनरुच्चार करत प्रधान यांनी परीक्षा प्रक्रियेत याआधी आढळून आलेल्या कोणत्याही त्रुटी न ठेवण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. पेट्रोल आणि डिझेलच्या दरात आज प्रतिलिटर 90 पैसे वाढ झाली. 1 आठवड्यापेक्षा कमी कालावधीतली ही दुसरी दरवाढ आहे. दिल्लीमध्ये आता पेट्रोलचा दर 98 रुपये 64 पैसे तर डिझेल 91 रुपये 58 पैसे झाला आहे. तर मुंबईत पेट्रोल 107 रुपये 59 पैसे दराने आणि डिझेल 94 रुपये 8 पैसे दराने मिळत आहे. या दरवाढीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी केंद्र सरकारवर टीका केली. सरकार जनतेची लूट करत असून विशिष्ट उद्योगपतींनाच सूट देत आहे, असा आरोप त्यांनी केला. तर भाजपनं या वाढीचं समर्थन केलं असून ही दरवाढ इतर देशांपेक्षा कमी असल्याचं म्हटलं आहे. माजी केंद्रीय मंत्री आणि उत्तराखंडचे माजी मुख्यमंत्री भुवनचंद्र खांडुरी यांचं आज डेहराडून इथं प्रदीर्घ आजारानं निधन झालं. ते 91 वर्षांचे होते. 1954 मध्ये लष्करात

0: दाखल होऊन ते 1991 मध्ये मेजर जनरल पदावरून निवृत्त झाले. 1983 मध्ये त्यांना अतिविशिष्ट सेवा पदकानं सन्मानित करण्यात आलं होतं. त्यानंतर त्यांनी राजकारणात प्रवेश करत गढवाल मतदारसंघाचं लोकसभेत प्रतिनिधित्व केलं. केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग खात्याचं मंत्रीपद त्यांनी सांभाळलं. राष्ट्रीय लोकशाही आघाडी सरकारच्या काळात सुवर्ण चतुष्कोण प्रकल्प त्यांच्या कार्यकाळात साकार झाला. 2007 ते 2009 आणि 2011 ते 2012 असे 2 वेळा ते उत्तराखंडचे मुख्यमंत्री होते. छत्तीसगडमधला बस्तर विभाग येत्या 5 वर्षात देशातलं सर्वात जास्त विकसित आदिवासी क्षेत्र असेल असं केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी म्हटलं आहे. ते आज जगदलपूर इथं वार्ताहर परिषदेत बोलत होते. बस्तर नक्षलमुक्त झाल्यानंतर केंद्र आणि राज्य सरकारनं या परिसराच्या विकासाची योजना आखली असल्याचं त्यांनी सांगितलं.
1: 19 मई 2026 की ये तिथि है कि जहां से नक्सल प्रभावित क्षेत्र में संपूर्ण विकास की परिकल्पना को लॉन्च किया जा रहा है. बस्तर के 7 जिले को नक्सलवाद से मुक्त कराने के लिए भारत सरकार के द्वारा यहां पर करीब करीब 200 सुरक्षा कैंप बनाए.
0: त्याआधी आज सकाळी केंद्रीय गृहमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली मध्य विभागीय मंडळाची 26वी बैठक जगदलपूरमध्ये झाली. छत्तीसगड, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश आणि उत्तराखंडचे मुख्यमंत्री तसंच वरिष्ठ पोलीस आणि प्रशासकीय अधिकारी बैठकीला उपस्थित होते. अफगाणिस्तानविरुद्ध होणाऱ्या कसोटी आणि एकदिवसीय क्रिकेट सामन्यांसाठी भारतीय संघ आज जाहीर झाले. दोन्ही प्रकारांसाठी कर्णधार म्हणून शुभमन गिल तर उपकर्णधारपदी KL राहुलची निवड करण्यात आली. कसोटी आणि एकदिवसीय सामन्यांसाठी जसप्रीत बुमराह आणि रवींद्र जडेजा यांना विश्रांती दिली आहे तर एकदिवसीय संघातून ऋषभ पंत याला वगळलं आहे. नवोदित फिरकी गोलंदाज मानव सुथार आणि वेगवान गोलंदाज गुरनूर ब्रार यांना कसोटी संघात स्थान मिळालं आहे. एकदिवसीय सामन्यात प्रिन्स यादव याची निवड झाली आहे. भारतीय उद्योजक गौतम अदानी आणि सागर अदानी यांच्या विरोधात न्यूयॉर्कच्या न्यायालयात दाखल केलेले खटले अमेरिकेच्या कायदे विभागानं कायमकरता मागे घेतले आहेत. भारतातल्या सौर ऊर्जा गुंतवणूकीसंदर्भात तसंच अमेरिकेचे निर्बंध लागू असताना इराणकडून LPG खरेदी केल्याचा आरोप या खटल्यांमध्ये केला होता. तृतीयपंथी व्यक्तींच्या कल्याणासाठी राष्ट्रीय मानवाधिकार आयोगानं 11 मंत्रालयं, महानिबंधक, जनगणना आयुक्त कार्यालय आणि सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांच्या मुख्य सचिवांसाठी मार्गदर्शक सूचनांचा 2रा मसुदा जारी केला आहे. नव्या मार्गदर्शक सूचना तृतीयपंथी व्यक्तींचं कल्याण सुनिश्चित करण्यासाठी कृतीयोग्य 10 प्रमुख क्षेत्रांवर लक्ष केंद्रित करत असल्याचं यात म्हटलं आहे. यात राष्ट्रीय डेटा प्रणालीमध्ये लैंगिक विविधतेचा समावेश आहे. लैंगिक समावेशकतेसाठी कायद्यांचा आढावा, समावेशक कायदेशीर चौकटीची उभारणी, मालमत्तेचा अधिकार, शिक्षणाचा अधिकार, आरोग्यसेवा आणि कामाच्या ठिकाणी समावेशकता याचा समावेश आहे. IPL क्रिकेट स्पर्धेत आज जयपूरमध्ये राजस्थान रॉयल्स आणि लखनौ सुपर जायंट्स यांच्यात सामना सुरू आहे. राजस्थान रॉयल्सनं नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करायचा निर्णय घेतला आहे. शेवटची बातमी हाती आली तेव्हा लखनौ सुपर जायंट्सच्या 8 षटकात बिनबाद 105 धावा झाल्या होत्या. पश्चिम बंगालच्या फालता विधानसभा मतदारसंघात 21 मे रोजी होणाऱ्या विधानसभा पोटनिवडणुकीमधून तृणमूल काँग्रेसचे उमेदवार जहांगीर खान यांनी उमेदवारी मागे घेत असल्याचं जाहीर केलं आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. नॉर्डिक देशांमधून भारतात होणारी गुंतवणूक दशकभरात दुप्पट तर व्यापार 4 पटीनं वाढल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं 3रा भारत नॉर्डिक शिखर परिषदेत प्रतिपादन. महाराष्ट्रात अणुऊर्जा निर्मितीसाठी राज्य सरकारचे 4 कंपन्यांशी सामंजस्य करार. 25,400 मेगावॅट अणुऊर्जा आणि 1,23,500 रोजगार निर्मिती अपेक्षित. रासायनिक खतांवरचं अवलंबित्व कमी करण्यासाठी सेंद्रिय शेतीवर अधिक भर देण्याचं केंद्रीय कृषीमंत्र्यांचं शेतकऱ्यांना आवाहन. पेट्रोल आणि डिझेलच्या दरात प्रतिलिटर 90 पैसे वाढ. आणि माजी केंद्रीय मंत्री आणि उत्तराखंडचे माजी मुख्यमंत्री भुवनचंद्र खांडुरी यांचं निधन. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.

107.1 मेगाहर्ट्ज आकाशवाणी मुंबई केंद्राची FM रेनबो प्रसारण सेवा. आपण ऐकत आहात कार्यक्रम वंदन. आपल्यासोबत मी रश्मी वारंग.

नमस्कार मंडळी, आपल्या सगळ्यांची सकाळ छान प्रसन्न होते ती अंगणातल्या सड्याने, वासुदेवाच्या गाण्याने. पण आपल्या सगळ्यांची सकाळ सुमधुर होते ती FM रेनबोमुळे. ऐकत रहा, आनंद घेत रहा.

0: मन की बात है जन जन की, सभी की कुछ अपनी सी, संघर्षों के कुछ किस्से, कहानी कुछ सफलताओं की, अनकही विरासत की, उम्मीदें नए भारत की। महीने के आखिरी रविवार का रहता है इंतजार मलयाचल के आंचल से विंध्याचल के आंगन तक, ब्रह्मपुत्र के घाट से हिमालय के विस्तार तक। होती है मन की बात प्रधानमंत्री के साथ। तो सुनिए इस महीने 31 मई सुबह 11 बजे मन की बात आकाशवाणी दूरदर्शन के सभी चैनलों और प्रसार भारती के OTT प्लेटफॉर्म वेव्स पर। इसके अलावा आकाशवाणी और दूरदर्शन के YouTube चैनल और प्रसार भारती के ऐप न्यूज ऑन एयर और OTT प्लेटफॉर्म वेव्स पर सजीव प्रसारण लाइव स्ट्रीमिंग के माध्यम से भी। तो याद रखें, रविवार 31 मई सुबह 11 बजे मन की बात।
1: 107 मेगाहर्ट्स FM रेनबो प्रसारण सेवा आणि वंदन कार्यक्रमात आपण भेटलो आहोत मंडळी। आपल्या मालिकेप्रमाणे नेहमीप्रमाणेच आपण वळणार आहोत एका नदीकडे, ज्या नदीचा उल्लेख फार प्राचीन काळापासून आपल्याला झालेला दिसून येतो। भारताच्या दख्खन पठारावरनं वाहणाऱ्या इतर सगळ्या ज्या काही नद्या आहेत आपल्याकडच्या, त्या पूर्ववाहिनी आहेत। फक्त पश्चिमेकडे वाहणाऱ्या ज्या नद्या आहेत तापी आणि नर्मदा, तर तापी त्यातली जी आहे ती महाराष्ट्रासोबतच मध्य प्रदेश आणि गुजरात या दोन्ही राज्यांमधनं वाहते। मध्य प्रदेशातल्या बेतुल जिल्ह्याच्या मुलताई या तलावात तिचा उगम आहे असं मानलं जातं। या आपल्या नदीच्या बद्दल, म्हणजे तिचा जो उगम आहे त्याच्याबद्दल, जरी तो मध्य प्रदेशात असला तरी तापी ही महाराष्ट्राची सुद्धा एक महत्त्वाची नदी आहे आणि तिचा प्राचीन काळाशी असलेला धागा, हिंदू पुराणांमध्ये आपल्या अनेक पुराणांमध्ये तिचा उल्लेख आढळून येतो। आणि हा उल्लेख ताप्ती, तापिका, तापिनी या नावाने आढळतो आपल्याला। आणि या ताप्ती, तापिका, तापिनीचं तापी हे नामकरण झालेलं दिसून येतं रोजच्या आपल्या बोलण्यामध्ये। एक कथा तिच्याशी जोडली गेलेली आहे असं म्हटलं जातं की सूर्याला आपला दाह कमी करायचा होता आणि त्याच्यासाठी त्याने ही नदी निर्माण केली, आणि त्यामुळे सूर्याच्या दाहाचा संदर्भ असल्यामुळे तापिका, तापिनी, ताप ह्या शब्द ह्या नदीशी जोडलेला दिसून येतो। साधारणपणे छोटी छोटी अशी 180 तीर्थक्षेत्र या नदीच्या काठी आहेत असं म्हटलं जातं। त्यातलं पूर्णा संगमाजवळचं चांगदेव आणि गुजरातमधलं बोधान ही दोन तीर्थक्षेत्र तापीच्या काठावरची खूप प्रसिद्ध आहेत। शिवाय मग सुरत शहर असेल, तिथला किल्ला असेल, थाळनेरचा किल्ला असेल, हे सगळे या तापीच्याच आसपास असल्यामुळे आणि त्यांचं ऐतिहासिक महत्त्व हे लक्षण आहे, तर त्याच्यामुळे खूप महत्त्वपूर्ण अशी ही नदी ठरलेली दिसून येते। आपल्या बऱ्याचशा नद्यांचं मूळ आपल्याला इतकं प्राचीन आढळतं, म्हणजे त्याचा पुराणांमधला उल्लेख आपल्याला थक्क करणारा आहे। आणि त्यामुळेच या नद्यांबद्दल थोडक्यात जाणून घेत आहोत आपण वंदन कार्यक्रमात FM रेनबोवर 107.1 मेगाहर्ट्झवर।

0: पंडित भीमसेन जोशी यांच्या स्वरात आपण हा अभंग ऐकला संत तुकारामांचा. बरं, आपल्या अनेक श्रोत्यांनी विचारलंय, आज सुरुवातीला जे आपण स्तोत्र ऐकलत विष्णू स्तोत्र होतं, तर तो आवाज उत्तरा केळकर यांच्या स्वरात ते स्तोत्र आपण ऐकलत. FM रेनबो 107.1 MHz. आणि आपण ठरवलंय की काही शब्द जे आपण फार सहज नियमितपणे आपल्या बोलण्यात वापरतो त्यांचा अर्थ थोडासा जाणून घ्यायचा प्रयत्न करायचा. संत साहित्यामध्ये एक अत्यंत महत्त्वाचा प्रकार जो अनेक संतांनी हाताळला पण संत एकनाथ त्या विशिष्ट प्रकारासाठी खास ओळखले जातात, ते म्हणजे भारूड. भारूड या शब्दाचा नेमका अर्थ काय, अर्थात एकच अर्थ नाही तर अनेक संशोधकांनी अनेक अभ्यासकांनी भारूड या शब्दाचे अनेकविध अर्थ सांगण्याचा प्रयत्न केलेले आहेत. त्यातला एक अत्यंत साधा सोपा बहुरूढ लोकांमध्ये अत्यंत जे रुळलेलं आहे असं, ते बहुरूढचं भारूड झालं असं काहींचं म्हणणं आहे. एक उगम असा सांगितला जातो की भारंड नावाचा एक पक्षी, काल्पनिक पक्षी, ज्याचा उल्लेख अनेकदा साहित्यामध्ये, संस्कृत साहित्यामध्ये सुद्धा झालेला दिसतो, तर या भारंड नावाच्या काल्पनिक पक्षाचं वैशिष्ट्य म्हणजे त्याला दोन तोंड असतात अशी कल्पना केलेली आहे. भारूडसुद्धा दोन अर्थ सांगणारं असतं आणि त्यामुळे एक म्हणजे जो आपल्या कानावर पडतोय तो अर्थ, आणि दुसरा त्याच्या आतमध्ये दडलेला अध्यात्माशी जोडलेला अर्थ, परमार्थाशी जोडलेला अर्थ. तर त्या भारंड पक्षाला जशी दोन तोंड असतात तशी ह्या साहित्य प्रकाराचे दोन अर्थ, आतला एक आणि नंतर आपल्याला समोर वरवर जाणवणारा, त्यामुळे त्या भारंड पक्षाच्या संदर्भात भारूड असं नाव आलं असा एक त्याच्याबद्दल भाग सांगितला जातो. त्यामुळे हा दुसरा अर्थ. आणि तिसरा अर्थ आभा प्रभा, त्यामुळे भा म्हणजे किरण किंवा ज्याला आपण म्हणतो की तेज. आणि या भा वर जे रूढ म्हणजे तेजावर स्वार असलेलं, त्या अर्थाने भारूड, तेज या अर्थाने की आपल्या ज्ञानामध्ये आपल्याला ज्ञान प्रकाश देतं. भारूड आपल्याला बऱ्याच साऱ्या गोष्टी शिकवतं, समजवतं, आपल्या बुद्धीला चालना देतं, त्यामुळे त्या अर्थाने भावर जे रूढ ते भारूड असाही एक तिसरा अर्थ दिसतो. आता यातला कुठला स्वीकारायचा आहे शेवटी आपल्यावर आहे. मला स्वतःला व्यक्तिशः बहुरूढ, कारण भारूड हे त्या काळात म्हणजे एकनाथांनी ज्या वेळेला भारूड लिहिली तेव्हा ती सुद्धा विलक्षण लोकप्रिय होती आणि त्याच साहित्याचा आजही इतका पगडा लोकांवर दिसतो, त्यामुळे बहुरूढ ते भारूड असं म्हणायला हरकत नाही. आणि असं आपण जर म्हणत आहोत तर मग हे भारूड एकनाथांचंच अवश्य ऐकूया.
1: सूर्य उगवला प्रकाश पडला आडवा हटवून गे आडवा हटवून गे आडवा हटवून गे.

0: काम क्रोध विंसु सावला
1: अरे अरे
0: तम घाम अंगाशी आला
1: महाराज
0: त्याने माझा प्राण चालिला
1: अरे
0: विंसु सावला
1: महाराज
0: अरे विंसु सावला
1: महाराज
0: गा गा गा गा गा गा

0: मनुष्य इंगळी अति दारुण
1: हाँ हाँ म्हणजे अति दारुण
0: दारूचा आणि इंगळीचा काय संबंध आहे दारुण म्हणजे भयंकर
1: हाँ भयंकर म्हणजे तो अभ्यंकर का
0: अभ्यंकरचाही संबंध नाही अभ्यंकर नव्हे भयंकर म्हणजे
1: अति भयंकर म्हणजे
0: खूप भयंकर
1: आणि खूप भयंकर म्हणजे
0: मांदाळ भयंकर
1: आणि मांदाळ भयंकर म्हणजे
0: तुझा दात पाडल्यावर जेवढा त्रास होईल तेवढं भयंकर
1: बापरे
0: मनुष्य इंगळी अति दारुण मदनांगा मारिला तिनं
1: तिनं म्हणजे त्या खालच्या आळीतल्या गंगीनं
0: ए गंगीचा इथं काय संबंध
1: मग त्या रंगीनं
0: कोणाचाही संबंध नाही तिनं म्हणजे त्या इंगळीनं
1: त्या इंगळीनं महाराज इंगळी म्हणजे
0: मोठा
1: विंचू अंदाजे केवढा
0: तुझ्या एवढा मनुष्य इंगळी अति दारुण मदनांगा मारिला तिनं सर्वांगी वेदना जाण त्या इंगळीची अरविंद सावला
1: महाराज
0: अरविंद सावला
1: महाराज
0: देवारे देवा आता काय मी करू आता कुठं मी जाऊ अरविंद सावला अरविंद सावला अरविंद सावला हो या विंचवाला उतारा
1: उतारा गंडा दोरा दुपारती आरती पंचारती वाजंत्री संत्री मंत्री
0: असला उतारा चालत नाही
1: मग एक गरम गरम पावशेर
0: काय ते
1: दूध दूध
0: असलाही उतारा चालत नाही या विंचवाला उतारा तमोगुण मागे सारा
1: तंबाखू आणि चुना खायचं माग सारा
0: हे तंबाखू चुन्याचं काय काम इथं तमोगुण म्हणजे काय तमोगुण म्हणजे गर्वानं जर छातीचा फुगा फुगला असेल तर पिन लावून थोडीशी हवा कमी करा
1: मी मारतो पिन
0: या विंचवाला उतारा तमोगुण मागे सारा सत्वगुण लावा अंगारा विंचू इंगळी उतरे झर झरा अरविंद सावला
1: महाराज
0: अरविंद सावला सत्य उतार्या येऊन
1: आला का
0: सत्य उतार्या येऊन अवघा सारीला तमोगुण
1: बरं झालं
0: किंचित राहिली फुणफुण
1: अजून राहिले
0: शांत केली जनार्दने पुंडलिक वरदा श्री ज्ञानदेव पंढरीनाथ महाराज की जय
2: नमस्कार मी शंतनु मोघे दिवसाची प्रसन्न सुरुवात सकारात्मकतेची सुंदर साथ देणारी आकाशवाणी मुंबईची FM रेनबो वाहिनी 107.1 MHz वर ऐकत रहा आनंद घेत रहा